ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात महिमा कुलस्वामिनीचा हा कार्यक्रम। सहभाग श्री तुळजाभवानीच्या पुराणोक्तक परंपरा आणि साहित्याचे अभ्यासक श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर आणि लोकपरंपरा तथा भक्ती परंपरेचे अभ्यासक श्री नागनाथ भाऊ भांजी कदम

नमस्कार श्रोते हो, जय भवानी। महिमा कुलस्वामिनीचा या कार्यक्रमात मी संजय मैंदर्गे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। श्रोते हो, जगत जननी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील आजचा दुसरा दिवस, दुसरी माळ, दिनांक 12 ऑक्टोबर 2026। श्रोते हो, खरं तर आपण पहिल्या माळेला आपण म्हणजे घटस्थापना कशी करायला हवी किंवा एकूणच घरातला जो कुलाचाराची सुरुवात आहे ती कशा पद्धतीनं होते हे आपण समजून घेतलेलं आहे। आता आज द्वितीय माळ आहे। खरं तर अधिक वेळ न दवडता आपले जे चर्चेतले सहभागी आहेत, तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील ज्या पुराणोक्त परंपरा आहेत, पुरातन साहित्य आहे त्याचे अभ्यासक श्री सर्वोत्तमाचार्य जेवडीकर आणि इथले ऐतिहासिक ज्या परंपरा आहेत किंवा जे लोकपरंपरा आहेत त्याचे अभ्यासक श्री नागनाथ भाऊ भांजीकदम, जे स्थानिक पुजारी पण आहेत, या दोघांना खरं तर अधिक चर्चेचा वेळ देऊन आजच्या द्वितीय माळेला नेमकं कशा पद्धतीनं श्री तुळजाभवानीचा कुलाचार, तिचे नित्योच्चार, पूजा चालते हे आपण समजून घ्यायचं आहे। पण सुरुवात परत एकदा अशाच एका ओवीने, आंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, तुझ्या पाहता रूपाला जीव माझा वारा प्याला, उभा राहिलो अंगणी तुझी लागली जोगणी, आंबे सोडी येले घरदार, झालो जीवावर उदार, प्रावरणा

0: आचा केल्या चिंध्या सोडिल्या म्या स्नान संध्या यज्ञ यागादी तर्पण पायी तुझा समर्पण विष्णुदास हेची म्हणे पाय पाहू देची म्हणे। म्हणजे विष्णुदासांचं पद सुद्धा बघा कसा आईला हक मारत असताना अतिशय लढीवाळपणे श्री तुळजाभवानी असेल रेणुका माता असेल तिला हक मारताना तिचे म्हणजे चरण पाहू दे आणि चरणाचं दर्शन घेऊ दे अशी भावना आहे। आणि खरं तर श्री क्षेत्र तुळजापूरला येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं हेच म्हणणं असतं की जाऊन श्री तुळजाभवानीचं एकदा मुख आणि चरण पाहू दे तिचं लोभस्वानाचं दर्शन करू दे। अगदी याच पद्धतीने शारदीय नवरात्र महोत्सवातील आजची ही दुसरी माळ आहे आणि या द्वितीयेला नेमका आपण तुळजाभवानीचा कुलाचार कशा पद्धतीने करायला हवा हे समजून घेऊयात। तर लगेचच मी येतोय श्री सर्वोत्तमाचार्य जवळीकर आपल्याकडे, आपण काय सांगाल की द्वितीयेचा हा जो कुलाचार आहे तो कशा पद्धतीने करायला हवा।
1: सर्वांना नमस्कार। श्री भवानी देव्यै नमः। जगदंबेचं स्मरण करताना मार्कंडेय ऋषी काय म्हणतात, विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेदी दिव्य चक्षुषे श्रेयप्राप्ती निमित्ताय नम सौमार्द धारणे। म्हणजे प्रत्यक्ष शिवप्रभूंची ही जी वर्णन आहे या श्लोकामध्ये केलेलं आहे। अशा शिवप्रभूंना आणि या शक्तीमातेला वंदन करून आपण आजची ही दुसरी माळ त्याविषयी जाणून घेऊया। आज अश्विन शुद्ध द्वितीया वार सोमवार स्वाती नक्षत्र विष्कंभ योग बालव करण आणि रात्रीचा करण कौलव अशा पद्धतीनं आजचा हा दिवस आहे। प्रत्यक्षामध्ये आज दुसरा दिवस आपण जर बघितलं तर काल घटस्थापना झाली, देवतांचं उद्वार्जन झालं, बसत्या उपवासाबद्दल आपण माहिती घेतली। आजपासून आपण आपल्या घरामध्ये ज्या परंपरेप्रमाणे जोगवा मागायची पद्धत आहे तर तो जोगवा आजपासून आपण मागायचा आहे। या जोगव्यामध्ये परडीमध्ये आपण जोगवा मागतो, परंतु ज्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या कुलगोत्रामध्ये कुणी जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्यांनी ती परडी न काढता तांब्याच्या ताटामध्ये तो जोगवा मागावा, पण ही जोगवा मागण्याची परंपरा कायम ठेवावी। त्याचबरोबर दुसरा घटाला पाणी घालून घटाची पूजा करणं आणि घटाला दुसरी माळ चढवणं असा नित्योपचार क्रम करायचा आहे। त्यानंतर आपण तुळजाभवानीची किंवा रेणुकामातेची किंवा आपल्या ग्रामीण देवता जे आहेत त्यांची मूर्ती ठेवून आपण घटस्थापना केलेली असते, परंतु इतर देवतांची पूजा आपण त्या दिवशीपासून बंद करतो। तर असं शास्त्रामध्ये कुठे विधान नाही आहे, त्यामुळं आपण उरलेल्या देवांची नित्यपूजा निश्चितच करायला हवी आणि ती नित्यपूजा करून त्याचं तीर्थ आपण रोज घेतलं पाहिजे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आता तुळजाभवानीला प्रत्यक्षामध्ये शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये अनेक लोक येतात, परंतु कुटुंबातील प्रत्येक सदस्य इथपर्यंत येऊ शकतो असं नाही। म्हणून प्रत्येकाने आपल्या गावामध्ये जी काही ग्रामदेवता आहे तिचं दर्शन घेऊन श्री तुळजाभवानीलाच आपण हे वंदन करत आहोत आणि तुळजाभवानीचा मनामध्ये भाव ठेवून आपण त्या ग्रामदेवतेचं दर्शन घ्यावं अशी ही आजच्या दुसऱ्या माळेची नित्योपचार पूजा संपन्न करावी।
0: तर सर्वोत्तमाचार्य यांनी द्वितीयेला आपण कशा पद्धतीनं आपला घरातला जो कुलाचार आहे तो करायला हवा हे आपण समजून घेतलेलं आहे। नागनाथ भाऊ भांजी आहेत, आपण काय सांगू इच्छिता की द्वितीयेला श्री तुळजाभवानीच्या मंदिरामधली पूजा असेल, कारण ज्योत आणण्याचं कार्य तर संपलेलं असतं युवकांचं, पण भावी भक्तांचा ओघ मात्र सुरू झालेला असतो। ज्यांना वर्षभर येता येत नाही किंवा वर्षभरातून एकदा तर कुलदेवीचं दर्शन घ्यायला हवं अशा पद्धतीचा एक विषय असतो, तसे भावी भक्त सुद्धा येताना दिसतात। तर आपण काय सांगू इच्छिता की श्री तुळजाभवानीचा हा दुसरा दिवस कसा असतो शारदीय नवरात्रातला?
2: आज तुळजाभवानी देवीचा नवरात्रोत्सवातील दुसरा दिवस, मंदिरामध्ये श्री तुळजाभवानी देवीचे जे चरणतीर्थ पूजा असते ते संपन्न होते, तुळजाभवानी देवीजींची जे अभिषेक पूजा आहे ती संपन्न होते, त्यानंतर देवीजींना उंची साडी चोळी फुलहार वगैरे घातले जातात आणि देवीची आरती वगैरे होऊन देवीला नैवेद्य वगैरे दाखवून देवीजी संपूर्ण दिवसभर भक्तांना दर्शन देती होते आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पुन्हा देवीजींचं दर्शन मनोभावे भाविक भक्त घेतात। त्यानंतर पुन्हा संध्याकाळी देवीजींचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा उंची साडी चोळी वगैरे फुलहार वगैरे घातल्यानंतर देवीजींचा मोठ्या या नवरात्र उत्सवामधील जो 9 दिवस चालणारा जो छबिना असतो तो पुन्हा दुसऱ्या दिवशी ज्या छबिना काढला जातो, भाविक भक्त जे आपल्या घरामध्ये जो पोत आहे तो पोत आणतात, त्या छबिन्याला ओवाळतात आणि छबिना म्हणजे देवीजींची जी चांदीची प्रतिमा आहे ती प्रतिमा ते जे बनवलेले प्रतिकृती आहेत म्हणजे जे पशुपक्षींचे आहेत, मग तिथे नंदी असेल, गरुड पक्षी असेल, मोर असेल, सिंह असेल अशा प्रकारच्या ज्या प्रतिकृती आहेत या प्रतिकृतीवरती चांदींची अंबारी ठेवून हा देवीजींचा छबिना संपन्न होतो. त्या अंबारीमध्ये देवीजींची चांदीची मूर्ती असते. अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा घालून तो छबिना संपन्न झाल्यानंतर तुळजाभवानी देवीजींचे मंदिर बंद होते.
0: तर एकूणच ज्या पद्धतीनं श्री नागनाथ भाऊ भांजी कदम यांनी सांगितलेलं आहे की दुसऱ्या दिवसाचा जो द्वितीयचा असतो याच्यामध्ये फक्त एक महत्वाची गोष्ट येते, ते म्हणजे आपण जे 12 ऑक्टोबर रोजीचा विषय करतो, कारण जे मुख्य अलंकार महाअलंकार पूजा ज्या असतात त्या मात्र ललिता पंचमीपासून सुरुवात होतात, पण जे दैनंदिन असतात त्याच्यामध्ये छबिण्याचा एक अंतर्भाव होतो दररोजचा. इतर वेळेला मात्र तो छबिना कधी असतो?
2: छबिना जो आहे वर्षभरामध्ये पौर्णिमेचा दिवस, जेवढ्या पौर्णिमा आहेत फक्त त्याच्यामध्ये शिमग्याची पौर्णिमा जी आहे ती सोडून इतर वेळेस सर्व ज्या पौर्णिमा आहेत पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस, पौर्णिमेचा दिवस आणि पौर्णिमेनंतरचा दिवस असे 3 दिवस हा छबिना निघतो. आणि त्याशिवाय प्रत्येक मंगळवारी हा छबिना निघतो. आणि त्यानंतर ज्यावेळेस शाकंभरी नवरात्र उत्सव असतो त्या नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा देवीजींचा छबिना निघतो.
0: मी परत एकदा सर्वोत्तम आचार्य आपल्याकडे येतो. खरं तर आपण कालच्या पहिल्या माळ्याच्या वेळी पण चर्चा केलेली होती की जलसंकट खूप मोठं आहे आणि तुम्ही त्याला एक आध्यात्मिक बाजू पण दिलेली होती. तर एक पर्जन्य सुक्त असं एक नेहमी आपण ऐकतो की पर्जन्य सुक्त म्हटलं जातं कारण त्याच्यामुळे वरुण राजाची कृपा होईल आणि वर्षाव होईल. तर आपण या पर्जन्य सुक्त आणि याचं काही असं तुम्ही सांगू शकता का की या आजच्या शारदीय नवरात्राच्या निमित्तानं भावी भक्त त्याचा पण काही ना काहीतरी आराधना करून या वरुण देवताला आवाहन करतील?
1: मुळात शास्त्रामध्ये पर्जन्य सुक्त सांगितलेलंच आहे. पर्जन्य सुक्तामध्ये जर बघितलं तर प्रत्यक्षामध्ये वरुण देवतेची आराधना या ठिकाणी केलेली आहे. इंद्र वरुण हे त्याचे मुख्य देवत आहेत. इंद्रामुळे पर्जन्य वर्षा होतो असं सांगितलेलं आहे. तर या दोन्ही देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी पर्जन्य सुक्त केलं जातं. अनेक आध्यात्मिक ज्या काही मार्गदर्शन करणाऱ्या संस्था आहेत त्यांनी यावर्षी वेगवेगळ्या ठिकाणी सप्तशती आणि पर्जन्य सुक्त यांचं संपुट करून हवन वगैरे केलेलंच आहे. आणि अनेक ठिकाणी अनेक आध्यात्मिक केंद्रांमध्ये जे व्यक्तिगत आध्यात्मिक केंद्र चालवतात किंवा जे वैदिक लोक आहेत त्यांनी सुद्धा सामूहिकरित्या पर्जन्य याग हे या ठिकाणी केलेले आहेत. आता पर्जन्य याग आणि नामजप अशा पद्धतीनं सुद्धा अनेक जणांनी केलेले आहेत. अगदी प्रत्यक्ष तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये भवानी देवीचा 1 तास सामूहिक नामजप घेण्यात आलेला आहे. म्हणजे यामध्ये जर बघितलं तर पाऊस पडत नाही याची भौगोलिक कारणं ही निश्चितच विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात. परंतु फक्त पाऊस नाही पडला तरीसुद्धा जनजीवन विस्कळीत होतं याचं महत्त्वाचं कारण काय आहे? तर पाऊस हाच आपल्या जीवनाचा आधार आहे. म्हणजे प्रत्यक्ष पाऊस पडला अगदी तर शेती पिकेल, शेती पिकली तरच पुढच्या सगळ्या गोष्टी होतील. म्हणजे अन्नधान्यापासून ते अगदी शेअर मार्केटपर्यंत पावसाचा परिणाम दिसून येतो. म्हणजे देशांतर्गत आणि देशाच्या बाहेरच्या उलाढालीसुद्धा या पावसावरती अवलंबून आहेत. म्हणूनसाठी आपण जर बघितलं तर केवळ आणि केवळ पाऊस पडायला वेळेमध्ये पाहिजे. म्हणजे वेळेत पाऊस पडला तरच आपल्याला हे सगळं साध्य होऊ शकतं. पर्जन्य सुक्त केवळ फक्त म्हणजे पाऊस पडावा म्हणून नाही तर अतिवृष्टी आणि अनावृष्टी या दोन्हीवरती सुद्धा पर्जन्य सुक्ताचा परिणाम होतो. म्हणजे प्रत्यक्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला तरीसुद्धा आपलं जनजीवन विस्कळीत होतं, शेती विस्कळीत होते. तर तसंही होऊ नये आणि प्रत्यक्षामध्ये पूर्णपणे पावसाने दडीही मारू नये अशा पद्धतीसाठी त्या पर्जन्य सुक्ताचा वापर या ठिकाणी केला जातो. आणि सुवृष्टी व्हावी अशी या भगवंतापुढे प्रार्थना या पर्जन्य सुक्तामध्ये केलेली आहे.
0: अरे वा, खूप छान. म्हणजे तुम्ही त्याचं विश्लेषण जे केलेलं आहे ते भावी भक्तांना दोन्ही अर्थानं कळायला हवं की केवळ पाऊस पडू दे म्हणून न करता अनावृष्टी आणि अतिवृष्टी ह्या दोन्ही ज्या दृष्टिकोनातून आपण जे सांगितलेलं ते खरोखरच निश्चित उपयोगाचं आहे. म्हणून पण भाऊ आपण सांगत होतात की पूजा अभिषेक होतो आणि देवीजींचा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर पुन्हामागे अलंकार आणि वस्त्र देवीला परिधान केले जातात. तर त्यावेळेस एक पानांच्या विड्याचा एक आलेपन केलं जातं, तर ते नेमकं काय असतं ते सांगा.
2: तुळजा भवानी देवीच्या ज्या पूजा आहेत या नुसत्या पूजा नाहीत, तर त्या प्रत्येक पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत तो तुळजाभवानी देवी भक्तांना पोषक वातावरण बनण्यासाठी किंवा त्याच्या शारीरिक आणि त्याला जो दिला जाणारा प्रसाद वगैरे आहे याची त्याला त्याला त्याच्या शरीरासाठी फायदा व्हावा अशा पद्धतीच्या गोष्टी अवलंबलेल्या आहेत। आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की हा जो विड्याच्या पानाचा जो प्रकार आहे की ज्या वेळेस तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा दहे दूध केळीमध्ये साखरानं भाविक येतात, भाविकांकडून ही अभिषेक पूजा संपल्यानंतर देवीला शुद्ध पाण्यानं स्वच्छ केल्यानंतर ज्यावेळेस वस्त्र घालायचे असतात तत्पूर्वी चंदनाचं लेपन करून त्याच्यावरती विड्याची पानं लावली जातात। आता ही विड्याची पानं जी आहेत ही विड्याची पानं का वापरली जातात तर त्या विड्याच्या पानाचा जो गुणधर्म आहे की आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे हे विड्याचे पानं हे साफ स्वच्छ आणि चांगलं ठेवतात आणि कुठल्याही प्रकारचं वातावरण दूषित करत नाहीत। तर तुळजाभवानी देवीजींची मूर्ती जी आहे ती या उद्देशानंच ते पानं तिथं लावलेली आहेत आणि पानं फक्त तिथंच लावले जात नाहीत तर तुळजाभवानी देवीचं ज्यावेळेस मंदिर बंद होतं ते मंदिर बंद होत असताना जी प्रभावळ पुढं बांधली जाते सिंहासनाला ते सुद्धा जवळजवळ मला तर दोन अडीच कवळी पान लागतं त्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती ती पानाची प्रभावळ तिथं बांधली जाते। मग त्या पानाला पुन्हा नंतर काय केलं जातं ज्यावेळेस देवीजींचे वस्त्र काढली जातात अभिषेक पूजा होण्यापूर्वी ते जे पानं आहेत ते पानं आणि तुमच्या प्रभावळीला लावलेले जे पानं आहेत हे भक्तांना आणि त्याच्यावरती जो लावलेला चंदनाचा लेप आहे तो भक्तांना दिला जातो।
0: या द्वितीयेच्या दृष्टिकोनातून आणखी भावी भक्तांनी श्री तुळजाभवानीची आराधना असेल किंवा तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये चालणारा जो आराधनेचा प्रकार आहे किंवा उपासनेचा प्रकार आहे तो कसा असायला पाहिजे ते एक सांगा।
1: या ठिकाणी काल अश्विन शुद्ध प्रतिपदेला सकाळी ब्राह्मणांना अनुष्ठानाची वर्णी दिली जाते आणि कालच्या अनुष्ठान वर्णीपासून आजपासून प्रत्यक्ष अनुष्ठान सुरू होतात। तुळजाभवानी मंदिरामध्ये दुर्गा सप्तशती, नवग्रह जप, त्यानंतर सौंदर्य लहरी, त्यानंतर देवी भागवत, श्री रुद्रावर्तन आणि तुळजा सहस्रनाम यांची नित्य पाठ केले जातात आणि त्याचबरोबर जे काही भाविक भक्त आहेत त्या भाविक भक्तांसाठी सुद्धा गणेश विहारमध्ये इथं या ठिकाणी अनुष्ठानासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते आणि अनेक भाविक भक्त त्यांच्या घरातल्या परंपरेप्रमाणे या ठिकाणी येऊन या वेगवेगळ्या स्तोत्रांचं पठण करतात। त्याचबरोबर अनेक भाविक भक्त ज्यांना श्रीसूक्त येतं त्यांनी रोज 16 आवर्तनं ही जगदंबेच्या चरणी समर्पित करण्यासाठी ही श्रीसूक्ताची आवर्तनंसुद्धा या ठिकाणी आपण रोजच्या उपासनेमध्ये करू शकतो। त्याचबरोबर ज्यांना सप्तशती पाठ पूर्ण करणं शक्य नाही म्हणजे शारीरिक त्रासामुळं बरेच लोकांना बसणं शक्य नाही अशा लोकांनी कुंजिका स्तोत्राचं पठणही करू शकता।
0: तर सर्वोत्तमाचार्य यांनी खूप अशी छान माहिती सांगितलेली की ज्या माध्यमातून आपण घरी बसल्या बसल्या ही उपासना करू शकता आणि श्री तुळजाभवानीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता। मी भाऊ आपणाला विचारू इच्छितो की ज्या पद्धतीनं आपण एक पानाच्या प्रभावळीचं एक महत्त्व सांगितलं अगदी त्या पद्धतीनं आपण प्रतिपदेला बोलत असताना देवीची निद्रा याविषयी आपण बोललेला होतात आणि ज्या गादीवर देवीला झोपवलं जातं ती गादी पण खूप अशी उंच असते, साधारणतः 3-4-5 फुटाची उंच अशी गादी म्हणजे त्याची जाडी असणार आहे, पलंगाची उंची तर खूप मोठी असते। तर नेमकी ह्या गादीचा प्रकार कसा असतो, ही गादी कशी तयार केली जाते, वर्षभर तर ती दर्शनासाठी मंदिरामध्ये उपलब्ध असते पण काय नेमकं असतं ह्या गादीच्या विषयी थोडंसं महत्त्व सांगा।
2: तुळजाभवानी देवीजींना वर्षभरामध्ये 3 निद्रा दिल्या जातात आणि या निद्रा ज्या आहेत एक निद्रा जी आहे ती शयनग्रहाच्या बाहेरच्या बाजूला जो सिंहाचा गाभारा म्हटलं जातं सीमोल्लंघनानंतरचा ती तिथं दिला जातो व 2 जे निद्रा आहेत त्या शयनग्रहामध्ये दिल्या जातात। तर शयनग्रहामध्ये कायमस्वरूपी सर्व देवी भक्तांना जो पलंग आहे आणि त्याच्यावरची जी गादी आहे ती कायमस्वरूपी दर्शनासाठी ठेवलेली असते आणि त्याचं दर्शन भक्त लोक घेत असतात। परंतु ज्यावेळेस भाद्रपद अष्टमीच्या वेळी ती जी गादीची साफसफाई स्वच्छता करण्यासाठी मी मागा सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी जे आराधी लोक आहेत जे देवीचे भक्त आहेत ते येतात आणि ते गादी वगैरे काढून त्याच्यामधला जो कापूस आहे तो हाताने साफसफाई स्वच्छता करून तो कापूस पिंजून पुन्हा गादीमध्ये भरून त्या गाद्या त्या पलंगावरती ठेवल्या जातात। गाद्या अंदाजेचा 4-5 फूट उंचीच्या गाद्या असतात आणि त्या गाद्या ठेवल्यानंतर देवीजींची भाद्रपद अष्टमीला निद्रा सुरू होते। ती पहिली निद्रा म्हणजे घोर निद्रा। आणि ती संपते कधी अश्विनी शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी संपते व देवीची सिंहासनावरती जातात. आपण पाहिलं की या ज्या तुळजाभवानी देवीच्या ज्या गाद्या आहेत या गाद्या बनवताना जे येणारे भक्त वगैरे जे आहेत ते सर्व प्रकारचे असतात. आणि हे जो कापूस पिंजण्याचा प्रकार जो आहे तो तुळजापूर शहरामध्ये एक जुन्या पद्धतीनं एक हातानं बनवलेलं यंत्र असायचं. जो पिंजारी म्हणून जे आहे ते मुस्लिम समाजाचे आहेत. हे मुस्लिम समाजाचे पिंजारीसुद्धा त्या ठिकाणी येतात आणि त्याचं जो यंत्र आहे ते बनवलेलं त्या यंत्रानं कापूस पिंजला जातो व कापसामध्ये जे काही घाण वगैरे आलेले केलेले असेल ती साफसफाई स्वच्छता होते व पुन्हा त्या खोळीमध्ये तो कापूस भरला जातो व ती गादी अतिशय साफ स्वच्छ आणि सुंदर पदवून ती पलंगावरती ठेवली जाते व त्याच्यावरती देवीजींची निद्रा सुरुवात होते.
0: तर सर्वोत्तमाचार्य हे म्हणजे अलौकिकत्व आहे एका प्रकारे की श्री देवीजींची मूळ मूर्ती जी आहे ती पलंगावर शयनासाठी घेऊन जातात. तर हे काय नेमकं याला आपण कशा पद्धतीनं सांगू इच्छित?
1: मुळात प्रत्यक्ष तुळजाभवानी माता यांची जी प्रतिष्ठापना आहे ती छलप्रतिष्ठापना आहे. छलप्रतिष्ठापना असल्यामुळे देवीजींची सिंहासनावरून ती मूर्ती काढून परत शयनगृहामध्ये नेली जाते आणि त्यानंतर परत सिंहासनावरती आरूढ होते. मगाशी आपण भाऊंनी सांगितल्याप्रमाणे तीन निद्रा वर्षभरामध्ये 21 दिवसांच्या या पूर्ण केल्या जातात. ही मूळ मूर्ती या तीनही निद्रांच्या वेळेला या शयनगृहामध्ये किंवा मंचकावरती या ठिकाणी प्रतिष्ठापित करताना दिसून येते. दुसरा महत्त्वाचा भाग आता जसं सांगितलं भाऊंनी की आराधी लोक येतात आणि ते गाणे म्हणत कापूस पिंजतात आणि पिंजारी समाजाची मुस्लिम व्यक्ती तो गादी विणून देते. तर यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा लक्षात येतो अनादिकाळापासून आपल्या धर्मामध्ये गावामध्ये जो काही उत्सव होतो त्या महोत्सवामध्ये गावातील सर्व जाती धर्म पंथ वेगवेगळे विचारांची लोक असतील त्या सगळ्यांना सहभागी करून घेताना दिसून आलेलं आहे. यामध्ये जर बघितलं तर प्रत्येकाकडं एक विशिष्ट जबाबदारी दिलेली आहे आणि ती विशिष्ट जबाबदारी पार पडत आजपर्यंत वंश परंपरागत त्या लोकांनी केलेला आहे आणि त्यालाच बरेच लोक म्हणतात की आमचा हा मान आहे. आणि खूप श्रीमंत झाले असतील तरीसुद्धा ते मान सांभाळण्यासाठी तुळजापुरामध्ये येताना दिसून येतात. खूप गरीब असतील तरीसुद्धा त्यांनी आपली परिस्थिती नसतानासुद्धा तो मान पूर्ण करण्यासाठी ते या ठिकाणी येऊन आपली सेवा रुजू करतात. त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग लक्षात येतो की केवळ ही समाजव्यवस्था उत्तम ठेवत आपल्या प्रत्येक गावातील ह्या धार्मिक परंपरा आपल्या पूर्वजांनी पूर्वापार निर्विघ्नपणे पूर्ण केलेल्या आहेत आणि हा महोत्सव कुण्या एका वर्गाचा कुण्या एका घटकाचा नसन सगळ्या गावाचा आहे, पंचकृषीचा आहे, बघता बघता हा पूर्ण राज्याचा आहे अशी भावना या ठिकाणी निर्माण होते. त्यामुळं हा सर्वधर्म समभावाचा संदेश म्हणता येईल किंवा प्रत्यक्ष सर्वसमावेशक समाज एकत्र आणण्याचं एक मोठं साधन म्हणून हे सगळे धार्मिक उत्सव आहेत हे या ठिकाणी लक्षात येतं.
0: सर्वोत्तमाचार्य आपण त्याला एक खूप चांगली अशी आध्यात्मिक बाजू पण दिलेली आणि सर्वधर्म समभावाचं जे आपलं एक प्रतीक आहे ते पण संदेश पण दिलेला आहे. पण भाऊ आता गादीचा पण विषय निघाला आहे, निद्रेचा विषय निघालेला आहे, मूळ मूर्ती चलाचल असल्यामुळे सिंहासनावर काढून ती शयनासाठी गादीवर घेऊन जातात. पण त्यासोबत आणखीन एक उपक्रम होतो तो म्हणजे तैलाभिषेक किंवा सुवासिक अत्तर जे आहे ते देवीला अर्पण केलं जातं. तर ते नेमकं काय असतं तेही सांगा.
2: ज्यावेळी देवीजी या सिंहासनावरती असतात त्यावेळी त्यांना दही दूध केळी मध साखर श्रीखंड प्रसंगी तूप किंवा आमरस अशा पद्धतीचे अभिषेक घातले जातात आणि मोठ्या प्रमाणावरती घातले जातात. कारण पाण्याने पुन्हा देवीला स्वच्छ पाण्याने देवीची मूर्ती साफसफाई स्वच्छता करता येते. परंतु ज्यावेळेस देवीजी या पलंगावरती शयनगृहामध्ये असतात त्यावेळेस या वस्तू वापरणं शक्य नाही. म्हणून देवीजींना जो निद्रा काल असतो या निद्रा कालामध्ये सुगंधी तेलाचा अभिषेक केला जातो. जे तुम्ही आणलेले केळी मध साखर जे आहे ते देवीच्या फक्त पायाला स्पर्श करून तुम्हाला प्रसाद दिला जातो. परंतु देवीच्या संपूर्ण शरीरावरती त्या मूर्तीवरती जे तुम्ही आणलेलं सुगंधी तेल आहे ते पूर्ण टाकलं जातं, ओतलं जातं आणि त्याचा जो प्रसाद म्हणून ते सुगंधी तो तेल तुम्हाला दिलं जातं. अशा ज्या वर्षभरातल्या ज्या 21 निद्रा आहेत त्या 21 निद्रेच्या वेळेस हे सुगंधी तेलाचा अभिषेक होतो.
0: अच्छा, तर आता लोकपरंपरा तर सांगितली की गावातले जे भाविक भक्त आहेत, बाहेरचे पण येणार असतात, ज्यांना माहीत झालेलं असतं, ते बाजारहाटमध्ये जे काही अत्तर मिळतं किंवा जे सुवासिक तेलाच्या बाटल्या, सुगंधी तेलाच्या बाटल्या त्या ठिकाणी विक्रीसाठी खास करून सजवून असं ठेवलेल्या आपण बाजारामध्ये पाहतो तुळजापूरच्या, तर त्या ठिकाणी घेऊन जातात. याचा तुम्ही असा काही आध्यात्मिक बाजू पण याला आहे का, आपण काय सांगू इच्छिता?
1: श्रोते हो, देवी देवतांच्या पूजांमध्ये मूळ जर विचार केला तर पंचोपचार पूजा, षोडशोपचार पूजा आणि राजोपचार पूजा अशा तीन प्रकारच्या पूजा होतात. सर, श्री तुळजाभवानी मातेची ही संपूर्ण जी पूजा वर्षभरामध्ये प्रत्येक पूजा किंवा प्रत्येक कुलाचार केला जातो तो राजोपचार पूजेशी संबंधित आहे. भाऊंनी आपल्याला दोनही वेळा देवीजींची नित्य पूजा सांगत असताना उंची वस्त्र देवीला परिधान केली जातात असं म्हटलेलं आहे. उंची वस्त्र म्हणजे महागडे वस्त्र, शालू, जास्तीत जास्त अगदी रेशमाने विणलेल्या साड्यासुद्धा देवीला आणल्या जातात. याचं महत्त्वाचं भाग काय आहे की देवीला राजोपचार पूजा केली जाते. अलंकार असतील, वस्त्र असतील, हे सगळं उच्च कोटीचं देवीला समर्पित केलं जातं. प्रत्यक्षात तुळजाभवानी माता, माता हा शब्द आईला संबंधित आहे. आता आईला आपण हे अर्पण करतो तर प्रत्यक्षात आईला आपण साडी नेसवतो, आईला आपण अलंकार अर्पण करतो. ही गोष्ट ऐकायला वाटते तेवढी सोपी आहे, परंतु हे दिलं कोणी तर तिनंच दिलेलं असतं. फक्त आपण तिला ते समर्पित करतो, कारण हे सगळं देणारी कोण आहे तर ती जगन्माता आहे आणि तिला समर्पित करतो. त्यामुळं माझी आई ही अशा अलंकारानं नटलेली असावी, माझी आई प्रत्यक्ष अशा उंची वस्त्रानं नटलेली असावी, अशी प्रत्येक पुत्राची जी मनोकामना आहे ती या तुळजाभवानीच्या या राजोपचार पूजेमध्ये दिसून येते.
0: अच्छा, तर मग शेवटी जाता जाता आपल्या दोघांनाही हा प्रश्न आहे की आज खरं तर आपण द्वितीयेची चर्चा करत आहोत, कारण शारदीय नवरात्र महोत्सवातील दुसरी माळा आहे, आज 12 ऑक्टोबर तारीख आहे आणि आपण हे असंच पुढे चालत राहणार आहोत. तर आपण जाता जाता काय संदेश देऊ इच्छिता?
1: श्रोते हो, प्रत्यक्षामध्ये आपण काय उपासना करावी हा भाग आपण 9 दिवस पाहणारच आहोत. आपल्या ज्या काही उपासना आहेत त्या कर्मकांडाशी संबंधित असल्यामुळं आपल्या समाजामध्ये दोन भाग पडतात. कर्मकांडाला प्राधान्य मानणारा एक भाग असतो आणि कर्माला नुसतं प्राधान्य मानणारा किंवा कर्मकांडाला फाटा देणारा एक भाग असतो, असे दोन वर्ग समाजामध्ये दिसून येतात. परंतु या दोनही वर्गामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे श्रद्धा. जगदंबेवरती जी श्रद्धा आहे ती श्रद्धा मात्र या दोन्ही वर्गांची आढळ असते. आणि आपण जर बघितलं तर एक तुकाराम महाराजांचं एक संदेश आहे, ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असं म्हटल्यानंतर काय वाटतं तर कर्म करणाऱ्या मार्गातील व्यक्तीला वाटतं की आहे तसं राहावं, म्हणजे आळशी राहा, अशा पद्धतीचा संदेश आहे. परंतु आपल्या संतांनी, आपल्या वेदपुराणांनी जे काही आपल्याला संदेश दिलेले आहेत तर त्याचा अर्थ नाही, गैरअर्थ नाही, तर भावार्थ लावायला शिकलं पाहिजे. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, म्हणजे प्रत्यक्ष वर्तमान परिस्थिती जी काही येईल, ठेविले अनंते तैशेची राहावे, म्हणजे वर्तमान परिस्थिती स्वीकारून त्या परिस्थितीमध्ये सुद्धा समाधानानं राहणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनसाठी आज हे जलसंकट आहे, धान्याचं संकट असेल किंवा अजून कुठलेही संकट येतील, तर या संकटांना सामोरं जाण्यासाठी समाधानी वृत्ती ठेवून जगदंबेच्या चरणी प्रार्थना करत आपल्या प्रत्यक्षामध्ये जर शक्ती हा जर भाग बघितला तर शक्ती केवळ फक्त शरीराची नसते, शक्ती फक्त पैशाची नसते, शक्ती फक्त सत्तेची नसते, तर मनोधैर्य हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, आत्मसंयम हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि हा जगदंबेपुढं आपण हा मागावा आणि एवढं वर्ष संपूर्णपणे मनोधैर्यानं आपण जगदंबेनं कडेला घ्यावं अशी प्रार्थना सातत्यानं या नवरात्रात करावी.
0: तेव्हा श्रोते हो, मी खरं तर आपल्या सर्वांच्या वतीनं पुराणोक्त साहित्याचे, पुराण परंपरेचे अभ्यासक श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर आणि इथल्या लोकपरंपरेचे ऐतिहासिक संदर्भाचे अभ्यासक श्री नागनाथ भाऊ भांजी कदम, आपल्या दोघांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शारदीय नवरात्र महोत्सवातील तिसऱ्या माळेसाठी अर्थात तृतीयेसाठी उद्या परत याच वेळेला भेटणार आहोत. तोपर्यंत जय भवानी.
2: जय भवानी.
1: जय भवानी.

रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM।
1: मंडळी नमस्कार। मंडळी, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। आणि मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवसायातील महत्त्वपूर्ण बाबी आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। मंडळी, आपण बघतो आहोत आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये अनेक दररोजची कामं असतात आणि ही कामं आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर करत असतो। आणि ही कामं करत असताना जर आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर करत असाल किंवा एकाच भागामध्ये अनेक प्रकारची कामं आपण करत असाल तर त्याच्यामुळं एक अशी गोष्ट होते की सर्व भार हा स्वतः एका शेतकऱ्यावरच पडत असतो। तर एकंदरीत पाहता हा जो भार पडण्याचा प्रकार आहे तो उत्तम प्रकारे आपण दूर करू शकतो। त्यासाठी आपल्या भागातील जे आपले शेतकरी बांधव असतील, हे सगळे शेतकरी बांधव जर एकच पीक घेत असतील किंवा एकाच प्रकारची शेती करत असतील तर यासाठी आपल्या भागामध्ये उत्तम प्रकारे आपल्याला सामूहिक शेतीचा किंवा सामुदायिक शेतीचा प्रयोग देखील चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो। मंडळी, तसं जर पाहिलं तर सामुदायिक शेतीचा प्रयोग आज नाही तर खूप वर्षांपासून आपण करत आलेलो आहोत। ज्यावेळेस यांत्रिक शेतीचा जास्त मोठ्या प्रमाणात प्रचार किंवा प्रसार करण्यात आला नव्हता त्यावेळेसपासून ही सामुदायिक शेती केली जात होती, परंतु मध्ये मोठा खंड पडल्यामुळं ही सामुदायिक शेतीची संकल्पना थोडीशी आपण विसरल्यासारखं झालेलो आहोत। तर आता शासन असेल किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून देखील सामुदायिक शेतीला प्रोत्साहन देण्याचं काम सध्या सुरू आहे। आणि सामुदायिक शेती जर आपण केली तर निश्चितपणे उत्पन्नात वाढ होईल, आपला शेती व्यवस्थापनावरील जो आपण खर्च करतो त्याच्यामध्ये सुद्धा मोठी बचत आपल्याला करता येईल। याचबरोबर या सामुदायिक शेतीचे अनेक फायदे आहेत, तर सामुदायिक शेतीचा जो प्रयोग आहे त्या संदर्भात आपण माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर मंडळी, शेतीतील सामुदायिक कामाचं महत्त्व शेतकऱ्यांनी ओळखणं गरजेचं आहे, तसा त्यांचा स्वभाव बनवणं गरजेचं आहे। तर याचा लाभ नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना मिळेल आणि शेतीमध्ये असंख्य रोजगार निर्माण होतील। शेतकऱ्यांपुढच्या सर्वच अडचणी संपण्यामध्ये हा सामुदायिक शेतीचा प्रयोग निश्चितपणे चांगला असू शकतो। तर मंडळी, आधुनिक शेतीच्या फक्त 50-60 वर्षाच्या अल्प वाटचालीत शेतकऱ्यांपुढे इतकी संकट उभी राहिली हे समजून घेणं गरजेचं आहे। आधुनिक शेतीच्या सुरुवातीलाच शेतीशास्त्रज्ञांपुढे वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्याचं मोठं आव्हान होतं। त्यावेळी शास्त्रज्ञांनी अधिक उत्पन्न देणारे वाण निर्माण केले, संकरित बियाणे त्याचवेळी तयार झाले, रासायनिक खते, कीडनाशके या नवीन निविष्ठा शेतीमध्ये आल्या। या निविष्ठांच्या आणि पाण्याच्या अतिवापराने निर्माण झालेल्या समस्या आपल्या सर्वांना माहीतच आहेत, पण याचा वापर पूर्णपणे बंद करता येणं शक्य नाही। शास्त्रज्ञांनी अधिक उत्पादन देणाऱ्या पिकाच्या वाणाची पूर्व मशागतीपासून काढणीपर्यंतची आधुनिक शेतीमध्ये शास्त्राशी सुसंगत कामे कशी करावीत याबाबत देखील शिफारस केलेली असते। या शिफारशीप्रमाणे तंतोतंत काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या यशोगाथा पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं असतं। याचा उपयोग अन्य शेतकऱ्यांना होऊ शकतो। निसर्गाच्या शास्त्राशी सुसंगत कामे करणाऱ्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीच्या शास्त्राशी सुसंगत कामं करायचं तंत्र अवलंबिलं नाही, यामुळे आजच्या शेतीपुढे आणि शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत। शास्त्रज्ञांनी शिफारस केलेली रासायनिक खताची मात्रा काटेकोर मोजून घेणं, योग्य वेळी पिकाच्या योग्य अवस्थेत आणि योग्य ठिकाणी देणं, सर्व पिकाला समप्रमाणात मिळणं हे शास्त्र, पण त्याप्रमाणे काम करण्याचे तंत्र हे कौशल्य समजलं जातं। शेतीच्या प्रत्येक कामात शास्त्र आहे, तंत्र आहे, हे देखील शेतकरी बांधवांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे। जे शेतकरी आधुनिक शेतीच्या शास्त्राशी सुसंगत दैनंदिन शेती कामाचे उत्तम व्यवस्थापन ठेवून पुऱ्या क्षमतेने आपली शेती कामे चालवतात त्यांच्या शेतीचा उत्पादन खर्च कमी येतो, उत्पादन वाढते, शेतात फायदा होतो। ज्या शेतकऱ्यांची कामे याप्रमाणे चालत नाहीत त्यांचा शेतीचा उत्पादन खर्च वाढतो, उत्पादन कमी येतं आणि शेती फायद्यात चालत नाही। अशा शेतकऱ्यांची संख्या ही मोठी आहे. शेतकऱ्यांनी याचे महत्त्व समजून घेऊन आपल्या शेतीच्या दैनंदिन कामात सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्वतः त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्यास चांगली मदत होऊ शकते. सामुदायिक कामातील उदासीनता शेतकऱ्यांच्या अनेक अडचणींना जन्म देते. एका विहिरीवर चार हिस्सेदार असतात असं आपण सर्वसाधारणपणे बघतो. एका विहिरीवर बरेचसे हिस्सेदार असतात. चौघांनी मिळून जर एक इलेक्ट्रिक पंप बसवून सामुदायिक वापरला तर शेतीमालाचा उत्पादन खर्च फार मोठ्या प्रमाणात वाचू शकतो. पण प्रत्येकाचे स्वतंत्र चार पंप असतात. 9-10 शेतकऱ्यांनी एक ट्रॅक्टर घेऊन सामुदायिकपणे वापरणं गरजेचं असतं. पण प्रत्येक शेतकऱ्याची कामे वेळेत होऊन त्याचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाचवता येतो पण असं दिसत नाही. सध्याचे ट्रॅक्टर भाडे शेतकऱ्यांना परवडत नाही पण त्यापुढे दुसरा इलाज नसतो. स्वतःचा स्वतंत्र ट्रॅक्टर घेऊन तो पुऱ्या क्षमतेने वापरता न आल्यामुळे ट्रॅक्टरचे बँकेचे कर्जाचे हप्ते फेडण्यास शेतकऱ्याला अधिक अडचणी येत असतात. आपल्या देशात 80% शेतकरी लहान आहेत. लहान शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीत अनेक कामे सामुदायिकपणे केली तर फायदेशीर ठरू शकतात. कधी कधी कामेच रखडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. लहान शेतकऱ्यांना आपला रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी चरितार्थ उत्तम चालवण्यासाठी सामुदायिक कामाची कास धरावीच लागते. शेतीची कामे सामुदायिकपणे करणं हे शेतकऱ्यांना आता अंगवळणी करून घेणं खूप गरजेचं झालेलं आहे. 50 वर्षापूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती केली. शेतकऱ्यांनी या बाजार समित्यात सतत संपर्कात राहून इतर बाजारपेठात शेतीमालाची खरेदी विक्री कोणत्या दरात चालू आहे यावर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. कारण शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीचे भरपूर उत्पादन काढले, त्याला चांगला बाजारभाव मिळाला तरच शेती ही फायद्यात असू शकते, अन्यथा तोटा होऊ शकतो. इतके या कामाला महत्त्व आहे. इतर बाजारपेठातील बाजारभाव शेतीमालाचा उत्पादन खर्च माहीत असल्यामुळं व्यावसायिक दृष्टी येते. शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या बाजार समित्यांवर शेतकऱ्यांचा व्यावसायिक प्रभाव राहिला असता या सर्व व्यवहारात शेतकरी कुठंतरी कमी पडताना दिसतो आहे. यासाठी शेतकऱ्यांना शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारापर्यंत विकण्याचा मधला बाजार समित्यांचा अडथळा शासनाने आता दूर केलेला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. खरं तर थेट शेतीमाल विक्री यावर शेतकऱ्यांनी खूप लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याच भागातील शेतकऱ्यांनी मिळून यासाठी पुढाकार देखील घेणं गरजेचं आहे. युरोपमधील सर्व देशातील शेतकरी शेतीमालाची विक्री किंमत ठरवतात. पिकाच्या काढणीनंतर पिकाची प्रतवारी, पॅकिंग, लेबलिंग ही कामं स्वतः शेतकरी करतात. सुटा शेतीमाल ते विकत नाहीत. पॅकिंगवर मालाचे वजन किंमत लिहिलेले असते. आपल्या देशात पिकाच्या काढणीपश्चात बाबींकडे दुर्लक्ष होत असतं. यामुळे शेतकऱ्यांचं आत्तापर्यंत फार मोठं नुकसान झालेलं आहे. यासाठी आपण पाहिलेलं आहे की आपल्या भागामध्ये अनेक फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. अनेक शेतकरी गट स्थापन झालेले आहेत. अनेक बाबी त्याच्यामध्ये नवीन नवीन घडत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणावं लागेल तर आपल्या शेतकऱ्यांची मुलंसुद्धा आता शेती व्यवसायामध्ये लक्ष घालू लागलेली आहेत. थोड्याफार प्रमाणात का असेना पण शेतीमध्ये एक वेगळं चित्र आपण सध्या पाहत आहोत. हे चित्र जर आणखी चांगलं करायचं असेल, आणखी बदल घडवायचे असतील, आणखी आपल्या शेती खर्चामध्ये आपल्याला बचत जर करावायची असेल तर आपल्या भागामध्ये शेती करणं, आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिक पद्धतीनं शेती करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण यामुळे आपला वेळ वाचणार आहे, यामुळे आपला पैसा वाचणार आहे. आणि आपण समूह शेती जर करत असाल किंवा शेतीमधील कामं जी आहेत ती जरी समूह पद्धतीनं करत असाल तर निश्चितपणे आपल्या शेती व्यवस्थापनातील खर्चामध्ये प्रचंड मोठी बचत होऊ शकते. याचबरोबर आपण ज्या फळपिकांच्या असेल, फळभाज्यांच्या असेल किंवा आपल्याकडे जे उत्पादित पदार्थ आहेत याची जर विक्री करणार असाल आणि ती सामूहिक पद्धतीनं विक्री करणार असाल तर आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना फार मोठा फायदा होऊ शकतो. जर आपण भविष्यातील शेती व्यवस्थापनाच्या संदर्भात विचार करत असाल तर सामुदायिक शेतीला पर्याय नाही. जर सामुदायिक शेती जर आपण करत असाल तर या सर्व बाबी आपल्या शेतकरी बांधवांसाठी थोड्याफार प्रमाणात का होईना सोप्या होतील आणि शेतीमधून एक चांगलं चित्र आपल्याला भविष्यात पाहावयास मिळेल. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजा भवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात कार्यक्रम आई तुळजा भवानी भक्ती शक्ती इतिहास आणि परंपरा भाग दुसरा. लेखन इतिहास संशोधक डॉक्टर सतीश कदम.

0: श्रोते हो, अनादि काळापासून देवीची उपासना करण्याचा प्रघात पडला आहे. पृथ्वीच्या 8 दिशा आणि 8ही दिशांना प्रत्येकी एक शक्ती कार्यरत असल्याचं मानलं जातं. या शक्तीला देवीचं रूप देण्यात आलं. त्यानुसार पूर्वेला इंद्राची शक्ती ती ऐंद्री, अग्नेयला अग्नीची जी शक्ती ती अग्नेयी, दक्षिणेला यमशक्ती म्हणजे वराह शक्ती, नैऋत्येला खडक धारण करणारी नैऋत्ती देवता, पश्चिमेला वरुणाची शक्ती ती वरुणी, वायव्येला वायुशक्ती, उत्तर दिशा म्हणजे उदीची अर्थात कुबेराची शक्ती कौमारी, ईशान्येला शूल धारण करणारी ती ईशानी.
1: श्रोते हो, या 8 दिशेबरोबरच धर्मशास्त्रात ऊर्ध्व आणि अधोभागी या अन्य 2 दिशाही मानल्या जातात. त्यामध्ये ऊर्ध्वभागी म्हणजे अंतराळात जो सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव आणि त्याची जी शक्ती आहे ती ब्रह्माणी, अधोभागी जी विष्णूची शक्ती आहे ती वैष्णवी. अशा रीतीने देवापासून दानवापर्यंत आणि दानवापासून ते मानवापर्यंत सृष्टीतील प्रत्येक शक्तीपासून रक्षण करण्याची प्रार्थना केली जाते. यासाठी माझ्या पुढ्यात जया आणि पाठीमागे विजया नावाची शक्ती उभी ठाकावी अशी प्रार्थना करतो. ती अशी की
2: जया ममाग्रता स्थातु विजया स्थातु पृष्ठतः अजिता वाम पश्वैर्तु दक्षिणे चापराजिता.
1: अशा रीतीने सृष्टीतील प्रत्येक हालचालीची नोंद घेऊन देवाची केलेली उपासना आणि त्याची फलप्राप्ती याविषयीची चर्चा धर्मग्रंथात केली जाते. त्यानुसार सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुरुचित या 5 लक्षणांयुक्त संहितेला पुराण म्हणतात. मुख्य पुराणांची संख्या 18 असून पैकी देवी पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मत्स्य पुराण, लिंग पुराण, कुर्म पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण यासारख्या पुराणात

0: देवीशी संबंधित विविध विषयावर चर्चा करण्यात आली आहे। त्यातही मार्कंडेय पुराणातील सप्तशती म्हणजेच देवी महात्म्य,
1: महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या सगुण रूपांनी सत्यव्रतांचे आणि सद्धर्माचे प्रतिपालन आणि असत्य वृत्तीचे व त्यानुसार वागणाऱ्या मदोन्मत्त दैत्यांचे निर्दालन आदी शक्तीने प्रकट होऊन केला आहे। त्याचा इतिहास देवी महात्म्यात विस्ताराने आला आहे। देवीची उपासना करण्याकरता सप्तशती या स्तोत्राचं पठण करण्याचं सांगितलं असून या स्तोत्राची कवच, अर्गला, कीलक आणि रहस्यत्रय, प्राधानिक, वैकृत आणि मूर्ती ही सहा अंग सांगितली आहेत।
0: वैदिक धर्मामध्ये देव आणि दानव या संकल्पना प्रवृत्तीशी निगडीत असून चांगल्या आणि दुष्ट प्रवृत्ती असा त्याचा अर्थ होतो। यातील दुष्ट प्रवृत्ती म्हणजे दैत्यांचा संहार करण्याकरिताच देवीचा अवतार मानला जातो। गर्भावस्थेमध्ये असणारे परिपूर्ण ज्ञान प्रसूतीच्या वाऱ्यांनी जी ज्ञानरहित करते तिला महामाया म्हणतात। अशा रीतीने सर्वांचं मंगल करणारी ती सर्व मंगला आणि मोहाने अघटित कर्म घडवून आणणारी ती महामाया ही शक्ती एकच आहे। यालाच सत आणि दुष्ट प्रवृत्ती म्हटलेला आहे। यातील दुष्ट प्रवृत्तीच्या निर्दालनाकरिता देवीचं प्रकटीकरण होतं।
1: श्रोते हो, याप्रमाणे देवीचे महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती असे संहारक्रम सांगितले आहेत, ज्याला आपण देवीने देवकार्यासाठी आणि मानव कल्याणासाठी प्रसंगाप्रसंगाने घेतलेली रूप मानतो। यातील महाकाली ही तमोगुणी असून रुद्रशिवाशी संबंधित आहे। या महाकालीने मधु कैटभ नामक दैत्याचा संहार केला आहे। दुसरी महालक्ष्मी ही सत्वगुणी असून ती जगदंबा आहे आणि सत्वगुणी असणाऱ्या विष्णूशी संबंधित आहे। तिने महिषासूर नावाच्या दैत्याचा वध केला। तर महासरस्वती रजोगुणी असून शुंभ निशुंभ या दैत्याचा वध केलेला आहे।
0: अशा रीतीने या तीन रूपात आणखी दोन रूपे प्रविष्ट झाली आणि त्याचे त्रिउत्करण झाले। त्यांना नवदुर्गा हे नाव मिळालं। म्हणून शक्तितंत्रात नऊ या अंकाला विशेष महत्व असून तो स्त्री शक्तीचं स्वरूप दर्शवणारा अद्भुत अंक आहे। दशमानातील सर्वात मोठा अंक असून नऊची कितीही पट केली तरी त्याची बेरीज नऊच येते। त्यामुळे शक्ती उपासनेचा नऊ हा अंक प्रतीक आहे।
1: श्रोते हो, अन्य देवताप्रमाणेच शक्तीच्या रूपाचीही कल्पना केलेली आहे। सामर्थ्याचं प्रतीक म्हणून सिंह हे तिचं वाहन आहे। ती चतुर्भुज, अष्टभुज, दशभुज, अष्टादशभुज किंवा अनंतभुज आहे। तिच्या हातात त्रिशूळ, खडग, परशु, खेटक इत्यादी शस्त्र असून तिच्या भालप्रदेशी तृतीय नेत्र आहे। तिला चंडी, चामुंडी, भैरवी, कात्यायनी, कौशिकी, त्रिपुरा, ललिता, मीनाक्षी, भगवती यासारखी अनेक नावं असून प्रत्येकाचं वैशिष्ट्य आणि कथा या वेगवेगळ्या आहेत।
0: पुराणाचा अभ्यास केल्यानंतर बहुतेक पुराणात पार्वती म्हणजे देवी, शंकर तिचा पती, दक्ष प्रजापती तिचा वडील, महिषासूर यांच्याविषयी माहिती आहे। अनेक गावातील ग्रामदेवता याही महिषासूर मर्दिनीचेच रूप आहेत। मत्स्यपुराणात देवीच्या 108 स्थानाची नावं आहेत। त्यात महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांचा समावेश नाही। परंतु श्रीमद देवी भागवताच्या 7व्या खंडात अध्याय 38 मधील 5व्या श्लोकात तुर्जा, त्वरिता या नावाने तुळजाभवानीचा उल्लेख आला आहे। तो असा की

0: श्रोतेहो, पुराण आणि इतर धर्मग्रंथाच्या निर्मितीचा निश्चित कालखंड काढता येत नाही, परंतु अलीकडे राजकोट गुजरातमधील रतिलाल नाथलाल सोनी यांच्याकडे जुने बाड उपलब्ध झाले असून त्यातील नोंदीनुसार हजारो वर्षांपासून तेथील लोक हे तुळजाभवानीच्या दर्शनाला येत असल्याचा उल्लेख सापडला असून देवीला येणाऱ्या भक्तांची एक शाखा पुढे मुस्लिम धर्माकडे धर्मांतरित झाली आहे. एवढंच नव्हे तर देवीच्या भक्तीचा प्रसार थेट अफगाणिस्तानपर्यंत गेल्याचं दिसून येतं. मध्ययुगात राजकारणात घडलेली स्थित्यंतरे यामुळे त्या कालखंडातील अनेक नोंदी नष्ट झालेल्या असल्याने एखाद्या स्थानाचं प्राचीनत्व काढताना अडचण येते. तीच अवस्था तुळजाभवानीच्या विषयीची आहे.
1: श्रोते हो, तुळजाभवानीचा गत इतिहास काढताना तो हजारो वर्ष पाठीमागे जातो, परंतु प्रत्यक्षात लिखित स्वरूपात तुळजापूरमध्ये प्राचीन काळातील शिलालेख अथवा लिखित नोंद नाही. तरी पण शहरात असणारी तुळजाभवानी आणि रामवरदायिनीची दोन्ही मंदिरं हेमाडपंथी आहेत. हा कालखंड 13व्या शतकातला मानला जातो. तुळजाभवानीच्या नावाचा उल्लेख सांगणारा सर्वात प्राचीन संदर्भ मौजे सावरगाव तालुका तुळजापूर या ठिकाणचा शिलालेख मानला जातो. त्यामध्ये इसवी सन 1164 मध्ये कदंब मरुडदेव राजाचा सेवक भाली याने जगदंबेला एका मळ्याचा विसावा दान केल्याचा उल्लेख आहे.
0: काठी गावामध्ये मारुतीच्या मंदिरालगत हा शिलालेख पाहण्यास उपलब्ध आहे. बऱ्याच इतिहासकारांनी या शिलालेखातील अंबादेवीचा संबंध तुळजाभवानीशी लावलेला आहे, परंतु सारासार विचार केल्यास प्रत्येक ग्रामदेवीला अंबाबाई हाच शब्द वापरत असल्याने तो शिलालेख तुळजापूरशी निगडीत असावा हे ठामपणे सांगता येत नाही. तरीही याच गावात शके 1320 आणखी एक शिलालेख सापडला. त्यानुसार कोणी परसराम गोसावी तुळजाभवानीच्या दर्शनाला येऊन दानपत्र दिल्याचा उल्लेख याप्रमाणे करतो की श्री तुलजे मातेसी परसरामजी गोसावी जात्रीसी आले ती समे. याची इंग्रजी तारीख 15 नोव्हेंबर 1398 येते, म्हणजे बहामनीकालीन फिरुज शहाच्या कालखंडातील हा प्राचीन संदर्भ सापडतो.
1: श्रोते हो, जुन्या कालखंडातील शिलालेखात एक महत्वाची बाब नमूद करण्यासारखी होती, ती म्हणजे बांधकाम केलेल्या वस्तूला कोणी इजा पोहोचवू नये म्हणून लिखित स्वरूपात शिवा दिलेल्या असायच्या. याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील बिलोणी या गावी तुकाई मंदिरासमोर शके 1687 शिलालेखात तुळजाभवानीचा उल्लेख या शब्दात केला आहे की तुळजापुरीहुनी तुकाई निघाली रमेस्थळ देखोणी बिलवणी साली प्रसन्न भवानी भक्तासी झाली समोर तिची दीपमाळ केली.
0: या शिलालेखातून तुळजाभवानीच्या प्राचीनत्वाच्या खुणा स्पष्ट झालेल्या आहेत. या शिलालेखाबरोबरच अन्य लिखित स्वरूपातील संदर्भ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यात इसवी सन 1538 हुमायून बादशहाच्या काळात तुळजापूरचं नाव चिंचपूर असल्याचा उल्लेख कदम पाटील घराण्यातील वृत्तांत पत्रिकेत सापडतो. याचबरोबर इसवी सन 1510 विजापूरच्या आदिलशहाने तुळजापूरच्या देवीचा उल्लेख देवी कालिका भवानी असा केला आहे. इसवी सन 1538 नरसिंह सरस्वती यांच्यावर आधारित श्री गुरुचरित्रात तुळजापुरास भवानी मंदिरात नंदी नावाच्या ब्राह्मणाने तपश्चर्या केल्याचं सांगितलं आहे. पुढे इसवी सन 1592 गुणकीर्ती नावाच्या एका जैन तीर्थंकराने धर्मांकृत नावाच्या ग्रंथात देवीचा उल्लेख तुळजा असा केला आहे. 16व्या शतकाच्या आरंभी छत्रपती शिवरायांचे पूर्वज बाबाजी आणि मालोजी राजे भोसले यांनी तुळजाभवानीची भक्ती केल्याचा उल्लेख बखरीत आढळून आला आहे.
1: श्रोते हो, अशा रीतीने 12व्या शतकापासून तुळजाभवानी विषयीची लिखित साधनं सापडतात. तत्पूर्वी असलेला लेखन कलेचा अभाव, वारंवार झालेली आक्रमण याचाही प्रभाव तुळजापूरवर पडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढे स्कंद पुराणात आलेल्या सह्याद्री खंडात तुळजा कवच, तुळजा स्तवराज, तुळजा स्तुती अशा प्रकारचे संदर्भ आले आहेत, परंतु याचाही कालखंड निश्चित नाही. अशा रीतीने देवीच्या प्राचीनत्वाचा आढावा घेताना असं दिसून येतं की हेमाडपंथी मंदिर कोणी बांधलं आणि कोणत्या साली बांधलं हे ठामपणे व्यक्त करता येत नाही. परंतु तुळजाभवानीच्या ठाण्याचे अस्तित्व अनादिकाळापासून असून त्यात वरचेवर बदल होत गेले.
0: श्रोतेहो, तुळजाभवानीच्या कीर्तीची खरी सुरुवात भोसले कुळाने देवीची भक्ती करण्यास सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर झाल्याचं दिसून येतं. छत्रपती शिवरायांचे आराध्य दैवत म्हणून तुळजाभवानीचं स्थान आढळ होतं. शिवरायांच्या समकालीन कवी परमानंदाने देवीचा उल्लेख या शब्दात केला आहे की

0: छत्रपती शिवरायांसोबतच आदिलशाही मोगल यांच्याही दरबारात तुळजाभवानीचा उल्लेख दानपत्राच्या माध्यमातून आलेला आहे. पुढे इसवी सन 1724 नंतर हैदराबादची निजामशाही आणि याच दरम्यान निजामाने तैनाती फौजेच्या बदल्यात तुळजापूर हे इंग्रजांकडे दिल्यानंतर इंग्रज अधिकारी मेडोज टेलरच्या रूपाने तुळजाभवानीचा आलेला उल्लेख महत्वाचा आहे. 1 मार्च 1797 ला इंग्रज अधिकारी कोलिन मॅकेंझी याने स्वतः तुळजापुरातील घाटशिळेचं काढलेलं चित्र अस्सल पुरावा आहे. या परकीयांबरोबरच छत्रपतींचे वंशज पेशवे अनेक मातब्बर सरदार यांच्याकडून आलेल्या दानपत्रात 17व्या 18व्या शतकातील देवीच्या अस्तित्वाचा अंदाज बांधता येतो.
1: श्रोतेहो, तुळजाभवानीचं प्राचीनत्व ठरवताना लिखित स्वरूपातील साधनांनुसार 12व्या शतकापासूनच्या नोंदी मिळत असल्या तरी भौतिक साधनाचा आढावा घेतल्यानंतर तुळजाभवानीचे अस्तित्व फार प्राचीन असल्याचं दिसून येतं. कारण आजचं तुळजापूर हे पूर्वी चिंचपूर नावानं प्रसिद्ध असून महसुली व्यवस्थेनुसार गावाच्या शिव आणि शहरातील बांधकामाचा आढावा घेतल्यास देवीचं ठाण प्राचीन असलं तरी शहर हे 14-15व्या शतका पलीकडील नसावं असा निष्कर्ष स्पष्टपणे मांडता येतो.
0: तुळजाभवानीच्या भक्तीचा प्रसार महाराष्ट्राबरोबरच आंध्र, कर्नाटक तसेच गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात झाला होता. हे गुजराती भाषेतील श्री तुळजाभवानी चालीसा या ग्रंथावरून दिसून येतं. अशा रीतीनं तुळजाभवानीचं ऐतिहासिक स्थान मांडताना देवीनं स्वतःचं ठाण स्वतःच निर्माण केल्याचा उल्लेख श्री लक्ष्मी विजय या ग्रंथात या शब्दात सांगता येईल की दैत्य संग्रामाची करुणी तुळाकार चंडमुंडांचा वर्तुळाकार करुणी वसवली क्षेत्र तुळजापूर नाम तुळजा भवानी पावली.

0: लक्षदेहो देवदेवतांच्या धार्मिक भावनेतून मानवाने देवालयाची निर्मिती करण्यास सुरुवात केली. देवस्य देवाना वा आलय या उक्तीनुसार जिथे एखाद्या देवतेची मूर्ती किंवा प्रतीक बसवलेलं असतं त्याला देवालय म्हटलं जात असलं तरी ते नुसतं देवाचं वस्तीस्थानच नाही तर त्याचं शरीरच या संकल्पनेत समाविष्ट करण्यात आलं आहे. अग्निपुराणातील या श्लोकावरून हे स्पष्ट होतं.
1: शिखरम शिर इत्या दुर्ग भर्गेहम गलस्तधा मंडपम कुक्षीर इत्याहुम प्राकारम जानुजंघकम गोपुरम पाद इत्याहुध्वजो जीवनमुच्यते.
0: याचा अर्थ असा होतो देवालयाचं शिखर म्हणजे शिर अर्थात डोकं, गर्भगृह म्हणजे गळा, मंडप म्हणजे कूस, प्राकार म्हणजे मांड्या आणि पिंढऱ्या, गोपूर म्हणजे पाय, तर मंदिरावरील ध्वज हा शरीरातील जीव मानला गेला आहे.
1: श्रोतेहो, अखिल भारतातील देवालयाचा आढावा घेतल्यास मंदिर शैलीमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. गर्भगृहात मूर्तीवर शिखर ही संकल्पना प्राचीन काळापासूनच रूढ झाल्याचं दिसून येतं. देवीच्या उगमाचा आढावा घेतल्यानंतर दैत्यांचा संहार आणि प्राचीन काळापासून भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला तर डोंगर दऱ्या देवीचं वसतीस्थान असल्याचं दिसून येतं. यमुनाचल प्रदेश, बालाघाट आणि सप्तशृंग डोंगर ही त्याची उदाहरणं आहेत. अशा डोंगर परिसरात मानवानं कोरलेल्या मंदिराला शिखराचा भाग आपोआपच निर्माण झाला. पुढे अवकाशाला गवसणी घालण्याची संकल्पना शिखरातून उत्पन्न झाली. परंतु धर्मशास्त्र

0: शास्त्रानुसार रथाचा छत किंवा विष्णूच्या किरीट मुकुटाचा आकार यामुळे शिखराची संकल्पना रूढ झाल्याचं दिसून येतं. त्यामुळं मंदिर म्हटल्यानंतर शिखर ही कल्पना मूर्त झाली.
1: मंदिर स्थापत्य शैलीचा अभ्यास करताना मंदिराची रचना ही याप्रमाणे दिसून येते की मंदिराच्या गर्भगृहात देवताची मूर्ती, त्यापुढे चौकोनी मंडप. गर्भगृह आणि मंडप ज्या एका लहानशा भागाने जोडलेला असतो त्याला अंतराळ म्हणतात. मंडपाच्या पुढच्या भागाला अर्धमंडप म्हणतात. यातून मंदिरात प्रवेश करायचा असतो. गर्भगृहावर शिखर तर सभोवताली प्रांगणात छोटी छोटी मंदिरं छोट्याशा चबुतऱ्यावर असतात, त्याला ओवऱ्या म्हणतात. मुख्य मंदिराचं शिखर हे इतरांपेक्षा उंच असावं. हीच बांधकाम शैली तुळजाभवानी मंदिराच्या स्थापत्यात दिसून येते. प्राचीन कालखंडातील मंदिराची स्थापत्यशैली पाहिली असता नागर, द्रविड आणि वेसर हे प्रकार आढळतात, परंतु या प्रकारात तुळजाभवानीचं मंदिर असल्याचं दिसून येत नाही.
0: श्रोतेहो, तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिर हे प्राचीन असून 3.5 शक्तीपीठातील आद्य शक्तीपीठ म्हणून या मंदिराची गणना होत असली तरी हे मंदिर कोणत्या कालखंडातील आहे हे स्पष्टपणे सापडत नसल्यानं त्याच्या बांधकाम शैलीचाही निश्चित अंदाज येणं कठीण जातं, कारण कालखंडानुसार बांधकाम शैली ठरत असते.
1: तुळजाभवानी मंदिराच्या बाबतीत एक बाब स्पष्टपणे नमूद करावीशी वाटते की सत्ता बदलत गेल्या त्या प्रमाणात बांधकामात बदल होत गेले आहेत. तुळजाभवानीच्या बाबतीत सर्वात खेदाची बाब म्हणजे कमी प्रमाणात असणारी साधन सामुग्री होय. एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकीय आश्रय असणाऱ्या मंदिराबाबत तत्कालीन कालखंडात लेखन का केलं नाही हे स्पष्ट होत नाही. याचा अर्थ लिखित साधनं उपलब्ध नव्हती असं म्हणता येणार नाही. लिखित साधनं त्या मानाने मोठ्या प्रमाणात होती किंवा आजही आहेत, परंतु ती घरामध्ये जपून ठेवण्यात कुजून गेली आहेत.
0: मंदिर स्थापत्य शैलीचा आढावा घेताना उपलब्ध साधन सामुग्रीचा अभ्यास केल्यानंतर असं दिसून येतं की तुळजाभवानीच्या बाबतीत पहिला अस्सल पुरावा हा 1510 आदिलशहाने मंदिराला दिलेल्या दानपत्राच्या रूपाने पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे मराठे, पेशवे, हैदराबादच्या निजामापर्यंत अनेक कागद आढळून आले आहेत. यातूनच एक बाब स्पष्ट होते की सत्ताधीशांनी दानपत्र देताना मंदिराच्या परिसराचा उल्लेख केला आहे. याचाच अर्थ किमान यादव कालखंडापासून म्हणजे 12व्या शतकापासून तरी मंदिराचं बांधकाम हे तत्कालीन कालखंडानुसार एक भक्कम मंदिर असावं. अन्यथा सेवेसाठी दान देणाऱ्या राजकर्त्यांना त्याचं बांधकाम करणं अवघड नव्हतं.
1: गतकाळातील घटनांचा मागोवा घेतला असता या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करावं असं वाटतं की फार पूर्वीपासूनच इथं त्या कालखंडा अनुरूप भव्य मंदिरं होती, परंतु तुळजाभवानीच्या भक्तीचा महिमा जसजसा वाढत गेला त्यानुसार अतीव भक्तीतून मंदिराच्या बांधकामातही भर पडली आहे. देवगिरीच्या यादवांचा कालखंड हा 12वे शतक असून त्यांचा प्रधान हेमाद्रीपंत पंडित हा परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असल्याने त्यालाही या परिसराची चांगलीच जाण होती हे स्पष्टच आहे. आज जे मुख्य मंदिर दिसतं ते याच हेमाद्रीच्या देखरेखीखाली बांधलेलं यादव शैलीतील मंदिर आहे.
0: याचा अर्थ असा होत नाही की त्याच्या अगोदर या ठिकाणी मंदिराचं बांधकाम नगण्य स्वरूपातील होतं. या ठिकाणी असलेल्या बांधकामाचा आढावा घेतल्यानंतर हे स्पष्ट जाणवतं की पूर्वीचं बांधकाम हे किल्ले वजा असावं. काळभैरवाकडून आज जो दर्शन मंडप काढलेला आहे तिथं दक्षिणेकडील बाजूच्या भिंतीतून भुयारी मार्ग काढताना त्या भिंतीची जाडी 12 ते 14 फुटापर्यंत आढळून आलेली आहे.
1: यादवकालीन हेमाद्रीने बांधलेल्या शैलीत तुळजाभवानीची तटभिंत येत नाही. ती भिंत किल्ल्याच्या तटभिंतीसारखी आहे, त्यामुळे या भिंतीची म्हणजे मंदिर बांधकामाची प्राचीनता ही त्याही मागे म्हणजे 4थ्या ते 7व्या शतकापर्यंत जाते हे महत्वाचं आहे. त्यामुळे प्राचीन कालखंडातील मंदिर हे किल्लेवजा बांधकाम शैलीत असून मंदिराला भक्कम अशी तटबंदी होती. आज प्रवेशद्वाराचा विचार करता मुख्य प्रवेशद्वार ज्याला सरदार निंबाळकर दरवाजा आणि टोळभैरव दरवाजा

0: म्हटलं जातं हे दरवाजे सुद्धा प्राचीन तटबंदीला पाडून बांधल्याचे पुरावे दिसून येतात. याची बांधणी करणारे निंबाळकर हे 17व्या शतकातील आहेत.
1: श्रोतेहो, प्रवेशद्वारापूर्वी त्या ठिकाणी पूर्वीचे उत्त शैलीतील बांधकाम होते हे जाणून घ्यायचं असेल तर कदम वाड्याकडील टोळोबा दरवाजाचं निरीक्षण केल्यास त्या ठिकाणी भिंतीवर असणारी गजशिल्प हे प्राचीन बांधकामाची साक्ष आहे. मुख्य मंदिराचा आढावा घेताना ज्याप्रमाणे सरदार निंबाळकर टोळोबा दरवाजा आणि पश्चिमेकडील राजे शिवाजी दरवाजा आहे त्याप्रमाणे मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी रस्त्यालगत राजे शहाजी आणि राजमाता जिजाऊ दरवाजा आहे. तो इसवी सन 1985 ते 90 या कालखंडातील आहे.
0: तत्पूर्वी 1910 उपलब्ध साधनानुसार रस्त्यालगत फक्त एकच प्रवेशद्वार होतं. ते अर्धवट बांधकामातील असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तर गोमुखाकडून राजमाता जिजाऊ महाद्वारापर्यंत आजच्या प्रमाणे पायऱ्या नसून ती सरळ एक टेकडी असल्याचा पुरावा सापडतो. श्री तुळजाभवानीचं मुख्य मंदिर हे यादवकालीन हेमाद्री शैलीचं असून या प्रकारातील बांधकामाकरिता दगडी पाषाणाचा वापर करताना दगडाच्या बांधणीकरिता माती चुना वापरण्यापेक्षा उखळीच्या सांध्याची जोड दिलेली आढळते. यानुसार देवीच्या मंदिराची रचना पाहूया.
1: मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी रस्त्यावर दोन मुख्य प्रवेशद्वार असून त्यांना राजे शहाजी आणि राजमाता जिजाऊ द्वार नावानं ओळखलं जातं. त्यानंतर 28 पायऱ्या उतरून आत गेल्यानंतर डाव्या हाताला कल्लोळ तीर्थ आणि उजव्या हाताला गोमुख तीर्थ लागतं. या दोन्हीची बांधणी प्राचीन असून गोमुखातील पाणी हे महाद्वाराच्या पुढे गावात असणाऱ्या मंगावती बारवातून येतं जे सतत वाहत असतं. गोमुखाच्या पुढे पूर्वी चांभार कुंड होतं. मंदिरातील मधल्या सदरेवरून उजव्या बाजूला आराध्य करणाऱ्या ओवऱ्या आणि त्याच्याच पुढे नारद गणपती हनुमान विठ्ठल रखुमाई आणि शनीच्या मूर्ती आहेत. तर अगदी मधल्या भागात दत्ताचं मंदिर आहे. कल्लोळाकडील डाव्या बाजूस सरदार निंबाळकर दरवाजासमोर डाव्या हाताला उजव्या सोंडेचा गणपती आणि त्यापुढे अमृत कुंड आहे.
0: श्रोतेहो, सरदार निंबाळकर दरवाजातून 20 पायऱ्या उतरून मुख्य मंदिर परिसरात प्रवेश करतानाच डाव्या हाताला भव्य अशी दीपमाळा आहे. ती छत्रपती शिवरायांनी बांधल्याचा संदर्भ सापडतो. मुख्य मंदिरात जाण्यासाठी आपणास आग्नेयेकडील टोळोबा दरवाजाकडूनही जाता येतं. या दोन्ही दरवाजाची बांधणी शिवरायांचे जावई महाजी नाईक निंबाळकर यांच्या वंशजांनी जे आदिलशाही आणि पुढे निजामाच्या सेवेत असणाऱ्यांनी केली आहे. या दरवाजावरील शिल्पकला मिनार आणि आतील नक्षीकामात मुस्लिम शैलीचा प्रभाव दिसून येतो. दीपमाळेच्या समोरच मार्कंडेय ऋषीचं मंदिर आहे. त्यानंतर मुख्य मंदिर परिसरात प्रवेश करतानाच अगदी समोर होमशाळा आहे. त्याच्या मागे दोन कठडे आहेत. त्याला पिंपळ पार किंवा सीमोल्लंघन पार आणि लिंबाचा पार किंवा गोंधळी पार म्हणतात.
1: होमावर उंच शिखर असून भक्कम दगडी बांधकामावर अनेक शिल्प आणि यंत्र कोरली आहेत. होमाच्या समोरच्या बाजूस खाली रक्त भैरव तर वरच्या बाजूला अनुक्रमे डाव्या आणि उजव्या बाजूस सूर्य आणि चंद्र आहे जे अजरामरचं प्रतीक आहे. तर अगदी मधोमध माशाचं शिल्प जे की उत्पत्ती दर्शवतं. दोन्ही बाजूचे गंड भेरूड शक्तीचे निर्देशक आहेत. इतर मंत्राबरोबरच सापाचे यंत्र ज्याला मेरू पृष्ठ म्हणतात ते स्थैर्याचं प्रतीक आहे. होमाचं बांधकामही मध्ययुगीन कालखंडातील असल्याचं स्पष्टपणे जाणवतं. परंतु याच्या बाजूला पिंपळ आणि लिंबाचा पार म्हणतो त्या ठिकाणी असणारं बांधकामही प्राचीन नसलं तरी त्यामागच्या कथा मात्र थरारक आहेत.
0: शोधे हो, आज जो पिंपळाचा पार दिसतो त्या ठिकाणी पूर्वी एक अकराळ विकराळ स्वरूपातील मूर्ती होती. त्या मूर्ती पुढे वेगवेगळ्या बलीची प्रथा असल्याचं जाणकार सांगतात. अगदी नरबळीपर्यंतची शंका काही जणांनी उपस्थित केली आहे. पुढे ही मूर्ती त्याच ठिकाणी जमिनीत गाढून आजचा पार बांधण्यात आला आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असल्या तरी अजूनही त्या पिंपळ पाराला कोणी हात लावण्याचं धाडस केलं नाही. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. देवी परिसरातील 11

0: स्वरूपातील देवदेवतांच्या मूर्तीचा विचार करताना ही मूर्ती एखाद्या भैरवाची असावी असं आमचं मत आहे. ते काही असेल, परंतु आधुनिक बांधकाम शैलीत मंदिर परिसरात पिंपळाचा पार आणि लिंबाचा पार हे तुळजाभवानी मंदिराच्या बांधकामातील महत्वाचा भाग असून त्याचं स्वतंत्र वैशिष्ट्य असल्याचं स्पष्ट होतं.
1: श्रोतेहो, यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर हेमाडपंथी बांधकाम शैलीत घडीव दगडात तुळजाभवानी मंदिर बांधलेलं आहे. आत प्रवेश करण्यासाठी मुख्य तीन दरवाजे आहेत. पूर्वेला कडी किंवा चांदी दरवाजा, दक्षिणेला पितळी किंवा दक्षिण दरवाजा आणि उत्तरेकडील चोपदार दरवाजा. मुख्य मंदिरात गर्भगृहात मेघडंबरीवर चलाचल आणि चित्ररूप मूर्ती गंडकी शिळेत केलेली आहे, ज्याला पाषाण मूर्ती म्हटलं जातं. मूर्ती भंगानुसार ही मूर्ती समभंग राजस मूर्ती आहे, तर सौम्य स्वरूपातील तुळजाभवानीची मूर्ती ही दुर्गेच्या स्वरूपातील महिष मर्दिनी आणि सिंहारूढ आहे. मूर्तीशास्त्रानुसार ही मूर्ती 16व्या शतकाचे निर्देशक आहे.
0: श्रोतेहो, श्री तुळजाभवानीची चलाचल मूर्ती म्हणजे उत्सवासाठी काढता येणारी आणि इतर वेळी अचल असणारी मूर्ती ही एकमेव मूर्ती आहे. श्री तुळजाभवानीच्या मूर्तीला चल मूर्ती म्हटलं जातं, परंतु हा शब्द चुकीचा असून तुळजाभवानीची मूर्ती ही खऱ्या अर्थाने चलाचल मूर्ती आहे. कारण मूर्तीच्या स्थिरतेवरून आपण ज्यावेळी मूर्तीचे तीन प्रकार पाहतो, त्यात अचल, चल आणि चलाचल असे जे तीन प्रकार सांगितले आहेत, त्यात अचल मूर्ती एकाच ठिकाणी स्थिर असते, चल मूर्ती ही फक्त उत्सवाकरता वापरली जाते, तर चलाचल मूर्ती ही एका ठिकाणी स्थिरही करता येते आणि उत्सवाकरिता हलवताही येते. त्यामुळे श्री तुळजाभवानीची मूर्ती ही चलाचल प्रकारातील मूर्ती असल्याचं स्पष्ट आहे.
1: अष्टभुजा मूर्तीच्या पायाखाली महिषासुर असून एक पाय जमिनीवर आहे. वरच्या बाजूस मस्तकी स्तंभ आहे. मूर्तीच्या खालील उजव्या बाजूस मार्कंडेय ऋषी हात जोडून पुराण सांगत आहेत. वर सिंह आहे, तर डाव्या बाजूस अनुभूती उलट्या अवस्थेत तपश्चर्या करत आहे. मस्तकाच्या दोन्ही बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेला आहे. हे चिरंतनाचं प्रतीक आहे. हातात त्रिशूळ, बाण, चक्र, शंख, पानपात्र आणि महिषासुराची शिखा धारण केलेली आहे. पाठीवर बाणांचा भाता, तर दोन्ही पायाच्या मध्यभागी महिषासुराचं शिर पडलेलं आहे. देवीच्या मूर्तीवर चक्राकार कुंडले, केमूर, अंगद, काकणे, कंठा, माला, मेखला आणि साखळ्या कोरलेल्या असून देवीची मूर्ती पाहताच दिव्यत्वाची प्रचिती येते. अशा रीतीनं गर्भगृहात ही मेघडंबरीवर आरूढ मूर्ती असून सिंहासनाच्या पुढच्या बाजूला विशेष निर्देशित यंत्र आहे. सध्याची सुशोभित मेघडंबरी ही पुण्याच्या एका भक्ताने बनवलेली असून त्यावरही हनुमान, गणपती, गरुडासह वेगवेगळ्या मूर्त्या कोरल्या आहेत.
0: श्रोतेहो, गर्भगृहातून पुढे छोटा मंडप ज्याला अंतराळ म्हटलं जातं, तेथून उत्तरेला चोपदार दरवाजा आणि न्हाणीगृह आहे. अंतराळाच्या पुढे अर्ध मंडप, ज्यात देवीचं वाहन सिंह आहे, जो सामर्थ्याचं प्रतीक आहे. या ठिकाणी एका बाजूस देवीचा पलंग, तर दक्षिणेला पितळी दरवाजा आणि पूर्वेला चांदी किंवा कडी दरवाजा लागतो. कडी दरवाजाच्या पुढे मुख्य सभामंडप हा 16 खांबांवर स्थिर असून याच ठिकाणी देवीच्या सभामंडपात 2 पुरातन घंटा अडकविल्या आहेत. त्यामुळे देवीपुढील या सभामंडपाला घाटी मंडप ही म्हटलं जातं. खरं तर बांधकाम शैलीनुसार या मंडपाला नाट्य मंदिर म्हटलं जातं. असो, ज्या घंटामुळे याला घाटी मंडप म्हटलं जातं, त्या घंटा या एक पोर्तुगीज बनावटीची, तर दुसरी ही उद्धव यादवराव या भक्ताने किंवा यांच्या स्मरणार्थ दिली आहे. हे स्पष्ट होत नसलं तरी घंटेवर उद्धव यादवराव हे नाव स्पष्टपणे दिसून येतं. देवीचं 41 फूट उंचीचं शिखर हे 1938 साली बीडच्या थिगडे सावकारानं बांधलं आहे. खरं तर यादवकालीन मंदिराची शिखरं ही भव्य स्वरूपातील असताना पुन्हा एकदा शिखराची गरज का भासली हे स्पष्ट होत नाही.
1: श्रोतेहो, मंदिर परिसरात देवीचे भवानी शंकर आणि होम अशी 3 शिखरं असून मुख्य शिखर हे सर्वात उंच आहे. या तिन्ही शिखराचं नूतनीकरण हे अगदी 550 वर्षातील असल्याचं त्यावरील शिल्पातून स्पष्ट दिसून येतं. मुख्य मंदिराच्या भोवती असणाऱ्या तटभिंतीलाच ओवऱ्या काढलेल्या आहेत. याही निंबाळकर सरदारांनी काढल्या आहेत. या ओवऱ्यात दक्षिणेकडील भागाला छबिण्याची ओवरी म्हणतात, तर पुढे ओवरीतच इतर देवदेवतांची मंदिरं आहेत. तर मंदिराच्या डाव्या बाजूला जमादार खाना आणि छबिण्याची वाहनं ठेवलेली आहेत. या पूर्ण मंदिराला दगडी फरशी बसवलेली आहे. बालाघाटच्या दरीला कोंदण केल्यासारखं श्री तुळजाभवानी मंदिर हे वेगवेगळ्या बांधकाम शैलीचं प्रतीक आहे.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।

मित्रांनो, गाणी मनातली या कार्यक्रमात मी संजय आपलं स्वागत करतो. मित्रांनो, एकतर मन आणि पुन्हा त्यात अथांग सागराप्रमाणे विस्तारलेल्या आणि अवकाशाप्रमाणे स्वतःच सामावून घेणाऱ्या या संगीत क्षेत्रातील लक्षावधी गाण्यातील नेमकी कुठली गाणी वेचावीत हा पेच प्रसंग असतोच. तरीही काही गाणी असतात जी मनाला स्पर्शून जातात आणि मनामध्ये त्याचा ठहराव पण असतो. असंच काही आत्ताचा हा प्रवास असणार आहे. मित्रांनो, केवळ शरीरालाच नव्हे तर मनाला आणि आतल्या भावनांनाही छेदणारा गारवा सध्या बाहेर आहे. अशा या बेधुंद वातावरणात आठवणींचा काहूर सुरू असताना अचानक तिचं येणं म्हणजे गहन रात्रीत चांदण्यांचा उत्सव सुरू होणं. आता ही सुद्धा भावना आणि विचार मनात आले, कारण भावनांचं नातं इतकं घट्ट असतं की आपण त्या उत्सवाचे धनी होऊन जातो.

मित्रांनो, ही भावना इतकी प्रिय का असते? आता याचा जर आपण थोडाही विचार केला तर असं जाणवतं की अव्यक्त होणं ही सल मनास लागून राहते आणि व्यक्त होण्यासाठी आपण माध्यम शोधतो. खरं तर ही सोशिकता हृदयाच्या आणि मनाच्या गाभाऱ्यात कुठेतरी असतेच, पण अबोल शब्द जेव्हा नयनात उतरतात तेव्हा आपसुकच डोळ्यांची भाषा गुणगुणायला लागते.

मित्रांनो, युगानुयुगांपासून या प्रेमाविषयी अगणित असं रचलं गेलंय. सृजनशील मनानं न जाणो कितीतरी बाबी साक्षात निर्माण केल्या आहेत. यामध्ये अनेक गोष्टी आहेत, गीत, संगीत, वास्तू, शिल्प, चित्र, ग्रंथ, चित्रपट. हा क्रम खरं तर अनंत आहे. प्रेमाची शक्ती ही अनंत आहे. जेवढी निर्मिती करणारी तेवढीच विध्वंसक, तेवढीच प्रेरणा देणारी. शेवटी काय तर या हृदयीचे त्या हृदयी पोहोचवण्यासाठी निसर्ग निर्मात्याने कल्पना करणाऱ्या मनाची निर्मिती केली आणि म्हणूनच हे सर्व आपल्यासमोर निर्माण होताना दिसतं.

मित्रांनो, आपल्या सर्वांना खरं तर माहिती आहे आणि आपल्यासमोर अशा पद्धतीने व्यक्त होताना सुद्धा हे विचार मनात येत आहेत, कारण मनाच्या अंतरंगाचा थांगपत्ता कोणालाच लागू नये याचीही व्यवस्था निर्मात्याने करून ठेवली. म्हणून बघा ना, गीत संगीतातील नवनिर्माणाची जबाबदारी मानवावर येऊन पडली. शेवटी काय तर दोन भिन्न व्यक्तिमत्वाच्या हृदयांना एक करण्यासाठी एक धागा म्हणजे ही गीतं. आता जी गीतं आपण ऐकत आहोत त्यातला दर्द, अतिवता आणि ओढ यामुळे जर विचाराने मनाने आपण कल्पनेच्या जगात भटकंती करू शकलो तर एक वेगळा आनंद अनुभव प्राप्त होतो. कारण ही भावना, हे गीत संगीत मानवानं निर्माण करावं किंवा आपण निर्माण करावं किंवा ते श्रवण करावं याची व्यवस्था या निसर्ग निर्मात्याने आपल्या सर्वांच्या मध्ये करून ठेवलेली आहे. कदाचित यामुळे ही गाणी जी आहेत ती मला आपल्यासोबत सुद्धा शेअर करावीशी वाटतात.

अवचित निर्माण झालेलं मनातलं काहूर, त्याच्या किंवा तिच्या मनातला संभ्रम, उगीचच होणारी हतबलता, एक नातं तर अवश्य निर्माण होतच. कारण शांत निरव सरोवरात विनाकारण वलय निर्माण होणार नाही. ही भावना मनाशी घट्ट होताना एखादं गीत कानावर पडलं की त्याचा अर्थ थेट मनाला समजतो, कुठल्याही अडथळ्याविना. शेवटी मित्रांनो, धावपळ करून कुठल्या तरी एका क्षणाला आपण जेव्हा आपलेच असतो तेव्हा अशी गाणी मनातल्या काहुराला सहज आपल्यासोबत घेऊन जातात आणि आपल्या मनात उरतो तो शेवटी एक आनंद आणि शांत चित्तता.

शब्द तेच, संगीत तेच, भावना ही त्या प्रेमाशीच निगडीत. परंतु वैविध्य इतकं की आपण जितकं ऐकावं तितकं कमी. कारण बघा ना, प्रत्येक गीत त्यातलं संगीत हा एक वेगळा अर्थ देऊन जातो. किंवा आपल्या मनामध्ये जितक्या भावना, जितक्या कल्पना, जितके विचार निर्माण होतात ना, त्या विचाराला धरून सुद्धा गीतकारांनी अनेक गीतांची निर्मिती केलेली असते. आता असेच काही गीतं असतात, म्हणजे बघा ना, कधी जो जवळ भासतो त्याच्याच बाबतीत आपल्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतात. मित्रांनो, ही जी अधीरता आहे ती उर्दू हिंदी काव्यातून किंवा त्या गीतातून अधिक भेदते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अर्थात संगीताला कुठलीही भाषा प्रांत नाही असं म्हणतात. परंतु व्यक्तिपरत्वे जीवन जगण्याची कला शिकताना कुठले गीत आपल्याला सहज करतात हे आपापल्या व्यक्तिमत्वाप्रमाणे बदलत जातं. मला मात्र मनाच्या खोल गाभाऱ्यात डोकावताना, कल्पना तल्लीन होताना हे गीतं येऊन मदत करतात सहज होण्यासाठी. किंवा आपण दैनंदिन जीवनामध्ये कुठले तरी असे क्षण आपण निवडत असतो, शोधत असतो, जे आपल्याला आपल्या स्वतःशी भेट घडवून देतात.

कोणाबद्दल किती प्रेम आहे हे व्यक्त करणं तसं तितकं सोपं नाहीच. कोणी ग्रंथावर ग्रंथ लिहिले, अनंत उपमा दिल्या, कला ज्ञानाच्या क्षेत्रात भराऱ्या घेतल्या, तर काही घोर निराशेच्या अंधारात विरून गेले. ताजमहल निर्माण झाले तर अनेक वास्तू इतिहासाच्या पानात लोप पावल्या. पण आजच्या युगातही सर्व काही वेगानं बदलत असताना, नवनवीन रूप धारण करत असताना, या नैसर्गिक प्रेमाच्या भावनांना नियंत्रित करून यंत्रवत जीवन जगू शकेल असा शोध तर अजूनही कोणाला लागला नाही. त्यामुळे माझं हे म्हणणं ऐकत असताना या गीतांच्या महासागरातील अनेक गीत उसळत्या लाटेप्रमाणे आपल्याही समोर येत असतील. परंतु आता मी ती गाणी आपणास ऐकवीत आहे जी गाणी आपल्यालाही या रात्री एक वेगळा अनुभव देतील असं मला वाटतं.

मित्रांनो, सूफी उर्दू प्रेम काव्यांमध्ये खरतर प्रेम साफल्य मंजूरच नाही. काहीतरी मिळवण्यासाठी त्या खुदाला आळवीत राहणं, तिच्या डोळ्यांच्या अथांगतेत डुंबत राहणं, याशिवाय दुसरं काही न सुचणं, खरतर आपणही यापेक्षा काही वेगळे आहोत असं नाही. परंतु परत एकदा ते समोर येतं, म्हणजे अव्यक्त होणं. अव्यक्तता व्याकुळतेला साद घालते, ही व्याकुळता मनाला चालना देते. व्यक्त होण्यासाठी साधनं आणि माध्यम शोधण्याची ही चालना असते. या सर्वांमध्ये सोपं काय तर अशी गीतं जी मनाला निवांत शांत करतील, मनातलं डोळ्यात उतरवतील.

मनातलं डोळ्यात आलं की एक नवी भाषा तयार होते, जी स्वतःला विसरवून नवसंकल्पनांना जन्म देते. हे जर घडलं नसतं तर जगात सौंदर्य नावाची बाब शिल्लक राहिली नसती असं मला वाटतं. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तरी ही भाषा लगेच आपली मोहिनी घालते. खरं तर मनाला जोडणारा हा धागा असाच अतूट राहावा असं प्रत्येकांची इच्छा असते. मग काय, या धाग्यावर नाराजी, मनवणं, हसणं, बागडणं अशा सर्व भावना हिंदोळा घेतात.

मित्रांनो, या गीतांच्या प्रवासात आपल्या मनाला काही भावलं असेल, मी हे काही गोंधळलेला असेल, परंतु मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की व्यक्त होणं हीच खरी अडचण असते. तुमच्यासमोर व्यक्त होण्यासाठी कितीतरी विचारांची बांधणी करणे, आखाडे बांधणे, सहज सोपं होणं, या घमासानामध्ये जसजशी शब्दांनी, विचारांनी आणि कल्पनेने साथ दिली तसा मी व्यक्त होत गेलो. मित्रांनो, तरीही अनंत अगणिक अव्यक्तता अजूनही मनात साठलेली आहे. जेव्हा जेव्हा कल्पनांची आणि शब्दांची साथ मिळेल तसा पुन्हा व्यक्त होण्याचा प्रयत्न करेन. शेवटी काय सांगायचं, या गीताचा आधार घेतो. संजयस निरोप द्या.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात जागर कुलस्वामिनीचा।
1: आज सकाळी देवीला दर्शनाला गेलो होतो, येताना जलयात्रेचं आयोजन केलं होतं। म्हणजे साधारणपणे यादवांच्या काळापासून या जलाचं दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशामध्ये, भागामध्ये जाणीवपूर्वक जलयात्रेचं आयोजन आणि शाकंभरीच्या नवरात्रात आयोजन। शाकंभरी ही देवीच मुळात दुष्काळाच्या निवारणार्थ पूजलेली किंवा त्याची स्थापना केली गेलेली आहे। म्हणजे तुळजेचा, तुळजाभवानीचा एक वेगळा अर्थ, त्या हत्तीवरून ती मुलगी तरुणी जलकलश घेऊन जाताना पाहिल्यानंतर एकदम लक्षात आलं। आणि मुळात हा जिल्हा अतिशय दुष्काळी जिल्हा आहे आणि या ठिकाणी यादवांच्या काळापासून जाणीवपूर्वक शाकंभरी देवीचं नवरात्र भरवणं आणि त्या नवरात्रातला एक

विशेष उत्सव म्हणून जलयात्रेचं जलपूजन करणं आणि तो सबंध जलकलश हत्तीवरून मिरवत न्यायचा म्हणजे गजानंद लक्ष्मी इथं उभी करायची आहे आणि तिच्या जलानी पुन्हा देवीला अभिषेक करायचा आहे. अतिशय खूप समाधान देणारा असा प्रसंग आहे आणि ही लोकपरंपरा इतक्या सशक्तपणे आपण ह्या गावात रुजवलेली आहे हे ह्याचं दर्शन केवळ या परिषदेच्या प्रसंगाने मला झालं. या परिषदेच्या संदर्भामध्ये एक ज्यावेळेस पत्र आलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा विषय जो आहे तो इथले तीर्थ आणि इथल्या बारवा असा आहे, म्हणजे विषय हा नक्की केलेला आहे आणि त्याप्रमाणे काम करायचं आहे असं ठरवलेलं होतं. त्याप्रमाणे मी शोध घ्यायचा प्रयत्न केला. तर या ज्या दोन कथा या स्थानाच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतात की एक ऋषीपत्नी अनुभूती ही ज्यावेळेस तप करायला लागती आणि त्याच्यामागं कृतक नावाचा एक दैत्य लागतो आणि मग त्या दैत्यापासून संहार करण्यासाठी म्हणजे दैत्यापासून संकट निवारण करण्यासाठी ज्यावेळेस ती देवीचा धावा करती तर ही त्वरित जगदंबा प्रसन्न होती आहे आणि ही त्वरिता आणि पुढे मी ती तुळजा झालेली आहे असा एक कथाभाग आहे. आणि दुसरा जो कथाभाग याच्या संदर्भात सांगितला जातो तो असा आहे की बाबा ज्यावेळेस सीतेचं हरण झालेलं आहे आणि वनवासात प्रभुरामचंद्र फिरतायत आणि सीतेच्या विराहाने व्याकुळ झालेला हा पती लतावेलींनासुद्धा आलिंगन द्यायला लागतो आणि सीता सीता म्हणून आक्रोश करतो, टाहो फोडतो. तर त्यावेळेस आकाशमार्गाने जाणारे जे आहेत शिव आणि पार्वती तो उमा शिवाला म्हणती की अरे ज्या रामाचा तू जप करतो त्या रामाला किती आस्था आहे म्हणजे कुठल्याही बाबाबद्दल आणि तो पत्नीच्या विराहाने इतका व्याकुळ झाला आहे तर हा कसा काय परमेश्वर असू शकतो आणि त्याचं नाव तू काय घेतेस. तर शंकर त्यावेळेस सांगतात की तू असं करू नको, तू त्याची परीक्षा घेऊ नको. तरी उमा स्त्री हट्टाला पेटते आणि प्रत्यक्ष ती या घाटशिळवर, घाटशिळ नावाचं इथं स्थान आहे, तिथं प्रगट होते आणि ती म्हणते की हे प्रभू, हे रामा, हे मीच तुझी सीता आहे. आणि मग दिव्यदृष्टीचे श्रीराम म्हणतात की हे माई तू का आई, तू का माई आणि ही तुळजावी, अशी एक या स्थानाची उत्पत्ती सांगितली जाते. अभिलेखाचा जर उल्लेख केला तर या स्थानाचं पहिलं नाव चिंचपूर होतं असं काही कागदपत्रात नोंदवलेलं आहे. आणि काटी सावरगावांचा उल्लेख जो शिलालेखांचा आता माझे मित्र लाडांनी केला तर त्या ठिकाणी सुद्धा महापूर असं या गावाचं या स्थानाचं वर्णन केलेलं आहे. आणि तुळजाभवानीची नोंद असलेला पहिला शिलालेख 14व्या शतकातला फिरोज शहाच्या काळातला आहे आणि त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की वो या आणि तिथं त्यावेळेस एक स्वामी आलेले आहेत रघुपती आणि त्यांनी तुळजाभवानीची प्रत्यक्ष मूर्ती घडवलेली आहे आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याविषयीचे उल्लेख आहे. अजून एक जो जुन्या कागदपत्रातला सहज उल्लेख मिळतो सांगण्यासारखा की बाबा महाराणी ताराबाईचा जो मुलगा आहे शिवाजी, या शिवाजीने अळजापूर नावाचं गाव इनाम दिलेलं आहे आणि त्यात सांगितलेलं आहे की हे अधिस्थान आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणून ह्या स्थानाची प्रतिष्ठापना पुन्हा पहिल्यासारखी झाली पाहिजे, पूजा अर्चना झाली पाहिजे आणि म्हणून इनाम दाम दिलेलं आहे. म्हणजे शाहू महाराज इथं आहेत हा एक योगायोग आहे आणि त्याचा संबंध ताराबाईचा मुलगा शिवाजी यांनी इथं दान देणं इथपर्यंतचे कागदपत्र आपल्याला मिळतात. त्याचा उल्लेख झाला की काही कागद दोन रेषांच्या मधल्या म्हणजे अर्थ दोन शब्दांच्या मधला अर्थ आपल्याला समजला तर आपण योग्य पद्धतीने इतिहास शोधू शकतो. तुळजापूरच्या संदर्भामध्ये जो एक महापूर नावाचा लेख असलेला चिंचपूर महापूर तुळजापूर आणि आदिशक्तीपीठ आदिशक्तीपीठ म्हणून ह्या स्थानाचा उल्लेख येतो. एकूण भारतामध्ये 21 शक्तिपीठ आहेत आणि त्याच्यापैकी 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रात हे सर्व ज्ञात आहेत. कदंब ऋषीपत्नी ती अनुभूती तिची मी कथा सांगितली की तिच्या संदर्भामध्ये त्वरिता म्हणजे तिला प्रसन्न झाली देवी आणि म्हणून तिचं नाव पडलेलं आहे. एकनाथी भागवतामध्ये खूप सुंदर या स्थानाबद्दलचे उल्लेख मिळालेले आहेत. तर श्रीरामा म्हणे तू का आई, तेची नामे लोके ठाई, अद्भुत राहिली पाही म्हणती तुकाई जगदंबा, अशा स्वरूपाचं संपूर्ण वर्णन एकनाथी भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि रामवरदायिणी म्हणून ह्या स्थानाची महती आहे. रामदास स्वामींनी याला रामवरदायिनी म्हटलेलं आहे आणि तू स्वतः या छत्रपतींचं संरक्षण करून त्याच्या मागं उभं कर, तुझी शक्ती तुझ्या मागं त्यांच्या मागं उभी कर असं म्हटलेलं आहे. आणि या रामवरदायिनीचे मंदिरं लाडांनी शोध घेतला
तसा संबंध रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी आहे. चिपळूणच्या जवळ सगळीकडे रामवर्धनाचे मंदिर पाहायला मिळतात आणि याही भागात रामवर्धनाचे मंदिर पाहायला मिळतात. प्रत्यक्ष मंदिर स्थापत्याचा विचार करताना यादव काळापासून आपल्याला हे उभं असलेलं मंदिर दिसतं. पण या मला असं वाटतं की यादव काळामध्ये ह्याचा जीर्णोद्धार झाला असावा, कारण की अशा पद्धतीचा एक शिलालेखातला उल्लेख काटी सावरगालाच मिळतो, जो गिरजापतीचा धोंडा म्हणून जो शिलालेख आहे, एकलवीराचा शिलालेख तिथं प्रसिद्ध आहे, आणि त्याच्यात त्यांनी असं म्हणलं की या स्थानाचा जीर्णोद्धार झालेला आहे. म्हणजे त्याच त्याच पवित्र स्थानाला पुन्हा पुन्हा पूजेत आणणं, पुन्हा पुन्हा नवीन रूप देणं हा जो प्रयोग आपल्याकडे होतो त्याच्यातून आपल्याला दिसतं की बाबा हे यादवकालीन मंदिर आहे. आता ह्या शिलालेखाच्या सगळ्या तपशिलांची नोंद मी करत नाही. मल्लिकार्जुन देवी मंदिरातला शिलालेख आहे तो 1215 आहे. प्रत्यक्ष तुळजापूरचा उल्लेख आणि स्पष्टपणे उल्लेख असलेला जो शिलालेख आहे तो फिरोज शहाच्या काळातला आहे. त्याचा आशय असा आहे की सी सुलतान फिरोज शाह बहमणी याचे कल्पकोडी म्हणजे युगानुग चालणारं राज्य शके 1320 वर्षी बौधान्य संवत्सर मार्गशीर्ष शुद्ध 5 शुक्रवार या दिवशी परशुरामजी गोसावी नावाचे इथं सिद्ध आलेले आहेत. आणि त्या परशुरामजी गोसावींनी तुळजामातेच्या यात्रेनिमित्त आले असताना त्यांनी ते समयी काटी येथे चावडीच्या म्हणजे धर्मशाळेच्या प्राकाराच्या आणि तटाच्या कामासाठी सिंगाऊ वासराम याच्या चौथऱ्याची घरवृत्ती आणि देवीची घडवलेली मूर्ती परशुरामांनी दिली आणि त्याची ब्राह्मणांनी सुप्रतिष्ठापना केली अशा प्रकारचा उल्लेख आहे. महाप्राकाराच्या कामास म्हणजे महापुरास काही दान दिले आणि त्यावेळेस जे हजर होते लोक त्यांची मग नोंद त्याच्यात आलेली आहे. ऋषभदेव आहे, हनुमंतदेव आहे, ईश्वरदेव आहे, विठ्ठलपुत्र आहे, या सगळ्याच्या भोगनाथ आहे यांच्या नोंदी आहे. हा 26 ओळीचा एकूण शिलालेख आहे, त्याचा उल्लेख आता झालेला आहे. आणि मग 8 ऑक्टोंबर 1700 जो उल्लेख मगाशी म्हणल्यासारखा की बा ताराबाई पुत्र शिवाजी याने परंड्याच्या अधिकाऱ्याला सनद दिली आणि त्याच्यामध्ये रातांजणतर्फेतील अळणापूर हे गाव तुकाई देवीच्या दैनंदिन खर्चासाठी म्हणून इनाम दिलेलं आहे. याशिवाय धाकटे तुळजापूर जे आहे त्या ठिकाणी जानोजी तेली बऱ्हाणपूरकर याला शके 1881 तुळजाभवानीची अष्टभुजा मूर्ती मिळालेली आहे आणि या अष्टभुजा मूर्तीच्या माथ्यावर शिवलिंग धारण केलं असून हिच्या हातामध्ये ढाल, परडी, धनुष्य, शंख, त्रिशूळ, चक्र, कट्यार आणि गदा यासारखी आयुधं आहेत. सूर्यचंद्राच्या बाजूला कोरलेले आहेत आणि दोन्ही खालच्या बाजूला दोन सिंह आहेत. तर ही सिंहारूढ असलेली तुळजाभवानीची प्रसन्न मूर्ती त्यावेळेस त्यांना मिळालेली आहे आणि ती आताही त्या लोक ठिकाणी आहे. आता माझा जो मुख्य विषय आहे की बा या क्षेत्रातली तीर्थस्थाने, आज जर आपण या परिसराचा पाहणी केली तर साधारणपणे 14व्या शतकानंतर विकसित झालेली तीर्थस्थाने आपल्याला इथं पाहायला मिळतात. मुख्य मंदिराच्या प्रवेशात गेलो आपण आणि मंदिराच्या समोर उतरलं की गोमुख तिथं आहे, सतत तिथं धार पडत असती आणि त्या गोमुखाची वास्तू आहे, त्या गोमुखाची पूजा म्हणजे तिथं हातपाय धुवून लोक वर जातात. याच्या संदर्भातली एक सुंदर कथा इथं आहे की गरीबनाथ नावाचे इथं एक सत्पुरुष होते, त्यांची श्रद्धा देवीवर होती आणि त्यांना असं वाटतं की आपण आता वाराणसीला जावं आणि त्यांना देवीचा साक्षात्कार होतो की अरे इथंच गंगा आहे वाराणसीची, तू का जातो तिथं. पण ते तरीही सुद्धा आग्रहपूर्वक गंगेचं दर्शन घेण्यासाठी वाराणसीला गेले आणि वाराणसीला त्यांनी जय भागीरथी जय गंगे असं म्हणून एक श्रीफळ, लिंबू आणि वेताची काठी तिथं सोडली आणि ज्यावेळेस ते परत इथं तुळजापूरला आले तर त्या गोमुखातून त्याच वस्तू त्यांच्यासमोर प्रगट झाल्या आणि ह्या स्थानाचं काय महत्त्व आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि नंतर मग त्या दर्शनात ते गेले तर त्यावेळेस मग त्यांना अशी आज्ञा झाली की तुला आता मी दर्शन देणार नाही, की तुला सांगितल्यानंतर सुद्धा तू वाराणसीला गेलास. आणि मग त्यांनी पुन्हा सांगितलं की नाही माते, मला तू दर्शन दे. ते सांगितले एक दिवस तुला वर्षातलं दर्शन देईल. आणि मग त्यांना दिवाळीच्या आमोशाच्या दिवशी रात्री दर्शन मिळतं आणि आजही त्या मठाची परंपरा ती पाळती, ती मठ आणि ती माणसं या भागात आहे. तर अशी ही कथा त्या गोमुखाच्या बाबतीत आहेत. आणि मंदिर परिसरात दुसरं जर तुम्ही डाव्या हाताला गेला तर तिथे कल्लोळ आहे, हे आयताकार आहे आणि खूप खोल आहे. आयताकार कल्लोळ ह्या कमी आहेत, जसं मुखेडला चालुक्य काळातलं एक आयताकार कल्लोळ आहे आणि तशा पद्धतीचं हे कल्लोळ आहे. हे थोडं उत्तर काळात पुन्हा विकसित केलेलं कल्लोळ आहे. परवा मी सहज कोकणात गेलो आणि तिथं एक घोडबाव दाखवली.
तर त्या जांभ्या खडकामध्ये 12 मीटर खाली 10 मीटर खाली गेल्यानंतर जांभा खडक हा झिजतो, तिथं पाणी लागलं. तर ते टिकावं म्हणून त्यांनी काय केलं की ते सगळं खोदलं आणि पुन्हा तिथं बेसाडमधल्या म्हणजे इकडून महाराष्ट्रातून वरून सह्याद्रीचा बेसाड काढून तिथं शिळा घडवून नेल्या आणि तिथं ती तेवढाच भाग चौकोनी एक कुंड बांधलं आणि ते जतन केलं. तर अशा प्रकारे एखाद्या ठिकाणी जर जिवंत पाणी लागलं तर ते परंपरेने कसं सांभाळलं जाईल ह्याचा एक चांगला प्रयोग ह्या भागातसुद्धा झालेला आहे. एक तर हा डोंगराळ भाग आहे, या भागामध्ये एकूण 12 मोठाले कुंड आहेत. त्याच्यात विष्णुकुंड आहे, सूर्यकुंड आहे. या कल्लोळ तीर्थाबद्दलची तर विशेष माहिती आहे की महिकावती भगीरथी कल्लोळ तीर्थ मुनी यमुना सती गोमुखते भोगवती भोगावती ऐसे महात्म्य आंबेचे, या प्रकारचा श्लोक राची ढेरेने पण हा श्लोक उद्धृत केलेला आहे त्यांच्या ग्रंथामध्ये. तर पापनाश नावाचे एक इथं बालेघाटच्या डोंगरावर च्या कढ्यावर एक तीर्थस्थान आहे. त्याचा कथाभाग असा आहे की बाबा ज्यावेळेस अहिल्येच्या मागं लागल्यामुळं इंद्राला गौतम ऋषींनी शाप दिला आणि मग त्या शापाची मुक्तता या ठिकाणी तिची झाली म्हणून हे पापनाश तीर्थ इथं आहे. आणि या ठिकाणी मग अष्टभुजा जगदंबेची मूर्ती छोटी त्या बाजूला तीर्थाच्या बाजूला काढलेली आहे. मातंगी कुंड नावाचं आहे की सर्व समाजाच्या संदर्भामध्ये पूर्वाप्रश्य समाजाच्या संदर्भामध्ये आताही तिथं विशिष्ट दिवशी स्नान करण्याची पद्धत रूढ आहे आणि भाविक तिथं स्नान करतात असं एक मातंगी कुंड या ठिकाणी आहे. दुसरं एक मयकावती तीर्थ नावाचं या ठिकाणी एक तीर्थ आहे. तर भवानी देवी मंदिराच्या पूर्वेला एक प्रशस्त आकाराचे हे मयकावती, हिला मणकावती असंही म्हणतात, याला विष्णुतीर्थ असंही म्हणतात, या नावाने ओळखलं जाणारं हे तीर्थ आहे. हे तीन बाजूंनी प्रवेश असलेलं आणि आतमध्ये प्रशस्त आकारात बांधलेली पोखरणी या सदरात मोडणार आहे. आपण ज्यावेळेस कुंडांचा अभ्यास करतो त्यावेळेस असे नाव येतात. आपण असं म्हणतो ही हे कुंड आहे, ही पोखरणी आहे, हा आड आहे, हा विहीर आहे, ही बारव आहे, ही जलमानवी आहे. ह्या प्रत्येक मराठी शब्दाला स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने स्वतंत्र असा अर्थ आहे. जलमानवी म्हणजे ज्याला आतमध्ये चारी करून मंडप बांधलेले आहेत आणि मध्ये तो जलाशय आहे, त्याच्यात चक्रधर उभारून स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात उभारून पाहतो आहे, अशी ती जलमानवी आहे. ज्याच्यामध्ये 4 प्रवेश आहेत, 3 प्रवेश आहेत, 5 प्रवेश आहेत आणि त्याचं पावित्र्य ठेवण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या देवतांची प्रतिष्ठापना अशा जलाशयामध्ये केलेली असती. मग त्या कधी सप्तमातृका आहेत, कधी 24 विष्णू आहेत, कधी 11 रुद्र आहेत, अशा प्रकारचे वेगवेगळे देवताचे स्थानं त्या देवकोष्टामधून आपल्याला पाहायला मिळतात. इथं अशा प्रकारच्या 12 नाही आहेत, पण इथं जलसंचय करणारं निसर्गत पाणी अडवून जे काही पाणी उपलब्ध आहे ते वर्षभर पुरावं अशा पद्धतीने ते अडवून साठवण्याचा प्रयोग इथं केलेला आहे. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे कुंड आहे. नागझरी नावाचं एक कुंड आहे. या नागझरीचा तर काय महिमा आहे की बाबा या नागझरीला वासुकीचं जे राज्य हरण केलेलं होतं ते त्याला परत मिळालं, त्यांनी त्यासाठी इथं तप केलं होतं आणि तपाचं फळं देणारं स्थान म्हणून ह्या नागझरी कुंडाचं महत्त्व आहे. या ठिकाणी नारायण नागबळी नावाचा विधी होतो. प्रत्यक्ष नारायण नागबळी विधी हा त्र्यंबकेश्वरला गोदावरीच्या काठावर कुशावर्तावर होतो, पण या स्थानाचं महत्त्व असं आहे की इथं भवानीचं वास्तव्य असल्यामुळं नागझरी इथं ते सगळे विधी होतात, ते अनुज्ञेय आहे, म्हणून ह्या स्थानाला वेगळं महत्त्व आहे. काशीकुंड नावाचं एक कुंड इथं आहे. भारतीबुवाच्या मठाच्या मागच्या बाजूला आहे. तसेच एक रामकुंड नावाचं एक कुंड आहे. रामवरदायिनीचा शोध घेत असताना ज्यावेळेस ह्यांना तहान लागली प्रभू रामचंद्राला, त्यावेळेस ती तहान भागवणारी जागा म्हणून हे रामवरदायिनीचं कुंड आहे. तसं चंद्रकुंड आहे, सूर्यकुंड आहे. या तीर्थकुंडापैकी गोमुख, कल्लोळ, मणकर्णिका ह्या अनुक्रमे 12 कुंड आणि पुष्करणिका या प्रवर्गात मोडणाऱ्या स्थापत्यशास्त्रीय रचना आहेत आणि बाकी जनरली सगळे पोखरणी म्हणजे थोडे लहान जलाशय अशा स्वरूपाच्या कुंड आहेत. आणि ह्या सगळ्या 12 हे कुंड ह्याच्यासारखं पाणी राहावं म्हणून ह्याच्या पुनर्भरणाची व्यवस्थासुद्धा झालेली आहे. आणि बीडकर तलाव, कालभैरव तलाव, रामवरदायिनी तलाव असे 3 जलाशय इथं त्या पुनर्भरणासाठी 12 तयार केलेले आहेत. इथं विहिरी आहेत, त्याही एक 15-20 विहिरी आहेत. त्यातल्या निवडक विहिरी आहेत की अहिल्यादेवीची एक विहीर आहे आणि ह्या अहिल्यादेवीच्या विहिरीवर वापीलेख आहे. 1707 तो वापीलेख आहे. याचं द मा कुलकर्णी नावाच्या ग्रस्तांनी त्याच्यावर काम केलेलं आहे.
दुसरा एक वापीलेख म्हणजे तोच वापीलेख पुन्हा युमा पठाणांनी संपादित केलेला आहे. या वापीलेखाचा सहा ओळी जरी असल्या तर त्यातून एवढं कळतं की बाबा आदित्यवारी म्हणजे रविवारी या वापीचं काम पूर्ण झालेलं आहे. ते शके 1707 असा हा वापीलेख असलेली ही विहीर आहे. तुळजापूर

मध्ये ज्या बारवा आहेत त्यात कोटाची विहीर ही गोड्या पाण्याची विहीर आहे आणि अर्ध्या गावाची तहान भागवू शकेल अशी ही प्रचंड विहीर इथं आहे. त्याच्याशिवाय लिंगप्पा नायकाची विहीर आहे, सोंगुर्गाची विहीर आहे, पिराची विहीर आहे, कोटाची विहीर आहे, भागावयाची विहीर आहे, अशा जवळपास 12 विहिरी या ठिकाणी आहे. इथल्या जलाशयांचा तपशील द्यायचा प्रयत्न केलेला आहे. इथलं स्थापत्य जरी विशेष नसलं तरी इथल्या अनेक जलाशयांना एक श्रद्धास्थानाचं महत्त्व आहे आणि त्याला एक पौराणिक कथानक आहे आणि लोक श्रद्धेनी आपलं पावित्र्य पाळतात. आजच सकाळी पहिले ज्यांची कुलस्वामिनी असते ती स्वतःची मूर्ती तुळजापूरची देवीची घेतात ते आणि मग त्या कल्लोळात स्वतः त्या मूर्तीला हातात घेऊन डुबकी मारतात आणि मग स्वतः पुन्हा मग त्या वर येतात. त्या कल्लोळातून वर यायचं आणि पुन्हा मग गायमुखाच्या समोर खाली उतरायचं, गायमुखाचं पवित्र जल डोक्यावर शिंपडून घ्यायचं आणि मग देवीचं दर्शन घ्यायचं. ही पद्धत आहे. तर मी माझी ऋण व्यक्त करतो आणि माझी जाग करतो. धन्यवाद.

आपली माणसं आपला आवाज. नमस्कार श्रोते हो, मी आपला आरजे श्रेयस. नवरात्रीचा एवढा पावन पर्व सुरू आहे. जागर कुलस्वामिनीचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण देवी तुळजाभवानी व नवरात्र विषयक विशेष माहिती जाणून घेत आहोत. शारदीय नवरात्रातील द्वितीय तिथी ही नवदुर्गेच्या दुसऱ्या स्वरूपाला म्हणजेच देवी ब्रह्मचारिणीला समर्पित आहे. आदिशक्तीच्या या स्वरूपामध्ये उग्रता नाही, रणवाद्यांचा निनाद नाही, हातात संहारक आयुधे नाहीत. उलट तिच्या स्वरूपात आहे ती म्हणजे शांतता, सात्विकता, तपश्चर्या, संयम, त्याग, साधना आणि अढळ संकल्पशक्ती. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेद्वारे शक्तीचे आवाहन आणि संकल्प केला जातो, तर द्वितीयेच्या दिवशी ब्रह्मचारिणीचे स्वरूप त्या संकल्पाला तप, संयम आणि साधनेची दिशा देते. ब्रह्मचारिणी हे आदिशक्तीचे अत्यंत गूढ आणि तितकेच प्रेरणादायी स्वरूप आहे. एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडल धारण केलेली ही देवी तपस्विनीच्या रूपात वर्णिली जाते. आईच्या नेत्रांमधील स्थैर्य आणि मुखावरील शांतता ही दुर्बलतेची निशाणी नसून अंतर्मनातील प्रचंड स्थैर्याचे प्रतीक आहे. तिच्या हातातील जपमाळ एकाग्रतेचे प्रतीक आहे, तर कमंडलू साधेपणाचे, संयमाचे आणि तपस्वी जीवन पद्धतीचे प्रतीक मानले जाते. ब्रह्मचारिणी या नावाचा अर्थ समजून घेतल्यास तिच्या स्वरूपामधील आध्यात्मिक तत्व अधिक स्पष्ट होते. ब्रह्म म्हणजे परमसत्य, सर्वोच्च चैतन्य किंवा अंतिम आध्यात्मिक तत्व, आणि चारिणी म्हणजे त्या मार्गावर आचरण करणारी, त्या मार्गाने प्रवास करणारी शक्ती. त्यामुळे ब्रह्मचारिणी म्हणजे परमसत्याच्या प्राप्तीसाठी साधना करणारी शक्ती. भारतीय आध्यात्मिक परंपरेतील ब्रह्मचर्य ही संकल्पना केवळ अविवाहित अवस्थेपुरती मर्यादित नाही. मन, इंद्रिये, वाणी आणि कर्म यांना संयमित करून जीवनाला एका उच्च ध्येयाकडे वळविणे हा त्याचा व्यापक आध्यात्मिक अर्थ आहे. ब्रह्मचारिणीच्या स्वरूपामागे देवी पार्वतीच्या कठोर तपश्चर्येची प्रसिद्ध पौराणिक कथा सांगितली जाते. पुराण परंपरेनुसार पार्वतीने भगवान शिवांना पतिरूपाने प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर तप केले. पूर्वजन्मी सती असलेल्या पार्वतीने पुढील जन्मात हिमालयाच्या घरी जन्म घेतला आणि बालपणापासूनच भगवान शिवांविषयी तिच्या मनात अनन्य भक्तिभाव असल्याचे पौराणिक कथांमध्ये वर्णिले आहे. शिवप्राप्तीसाठी तिने राजकन्येला शोभतील अशा सुखसोयींचा त्याग केला आणि कठोर तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला. देवी पार्वतीची तपश्चर्या क्रमशः अधिक कठोर होत गेली. सुरुवातीला देवीने फलाहार केला, पुढे तिने केवळ पान खाऊन साधना केली आणि शेवटी पानांचाही त्याग केला अशी आख्यायिका आहे. या कारणामुळे पार्वती देवीला अपर्णा हे नाव प्राप्त झाल्याचे धार्मिक साहित्यामध्ये वर्णन केले जाते. तिच्या शरीरावर कठोर तपाचा परिणाम झाला, परंतु तिचा संकल्प ढळला नाही. तिच्या समोर कितीही संकटे आली, कितीही परीक्षा आल्या, तरी तिची शिवप्राप्तीची निष्ठा अढळ राहिली. या कथेमध्ये केवळ शिवपार्वतीची विवाहाची आख्यायिका पाहणे अपुरे ठरेल. या कथेमागे भारतीय तत्वज्ञानातील एक महत्त्वपूर्ण विचार दडलेला आहे बरं का. उच्च आणि शुद्ध ध्येयासाठी अखंड प्रयत्न, संयम आणि त्याग आवश्यक असतो. इच्छा निर्माण होणे सोपे असते, परंतु त्या इच्छेला ध्येयामध्ये रूपांतरित करून त्यासाठी दीर्घकाळ साधना करणे ही खरी कसोटी असते. देवी पार्वतीच्या तपश्चर्येतून हीच अढळ निष्ठा प्रकट होते. ब्रह्मचारिणीच्या एका हातातील जपमाळ अत्यंत अर्थपूर्ण आहे. भारतीय साधना परंपरेत जपमाळ ही स्मरण, ध्यान, एकाग्रता आणि मनःसंयमाचे साधन मानली जाते. मानवी मन अत्यंत चंचल आहे. एका क्षणी ते एका विचारावर स्थिर होते आणि पुढच्याच क्षणी दुसऱ्या विचाराकडे धावते. जपाच्या माध्यमातून मनाला पुन्हा पुन्हा एका केंद्रावर आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच देवीच्या हातातील जपमाळ ही केवळ धार्मिक वस्तू नसून मनाला शिस्त लावण्याचे प्रतीक आहे. ब्रह्मचारिणीच्या दुसऱ्या हातातील कमंडलू तपस्वी जीवनाचे प्रतीक आहे. कमंडलू म्हणजे अत्यल्प साधनांमध्ये समाधान मानणाऱ्या साधकाचे पात्र. त्यामध्ये साधेपणा, विरक्ती, संयम आणि आवश्यकतेपुरते

जीवन जगण्याची भावना दडलेली आहे। आधुनिक जीवनात संपत्ती, वस्तू, प्रसिद्धी आणि सुविधा यांची सतत वाढणारी इच्छा पाहता कमंडलूचे प्रतीक विशेष अर्थपूर्ण ठरते। जीवन समृद्ध होण्यासाठी वस्तूंची संख्या वाढण्यापेक्षा मनातील समाधान वाढविणे अधिक महत्त्वाचे आहे, हा संदेश त्यातून घेता येतो। तपश्चर्या म्हणजे स्वतःला त्रास देणे नव्हे, तप म्हणजे जीवनाला शिस्त लावणे, मनाला योग्य दिशेने वळविणे, इंद्रियांवर संयम ठेवणे, ध्येयासाठी आवश्यक त्याग स्वीकारणे, त्याचप्रमाणे क्रोधावर नियंत्रण ठेवणे, अहंकाराला मर्यादा घालणे, लोभ आणि मत्सरापासून स्वतःला दूर ठेवणे, आपल्या दुर्बलतेशी सातत्याने संघर्ष करणे। या व्यापक अर्थाने पाहिले तर तपश्चर्या ही केवळ वनात किंवा आश्रमात करण्याची साधना नसून दैनंदिन जीवनातही आचरणात आणता येणारी जीवन पद्धती आहे। नवरात्रामध्ये उपवासाला विशेष महत्व असते। उपवासाचा अर्थ केवळ अन्नत्याग असा मर्यादित नाही बरं का। उपवास या शब्दाची पारंपरिक व्युत्पत्ती उप आणि वास अशी केली जाते, ज्याचा अर्थ जवळ राहणे असा घेतला जातो। दैवी तत्वांच्या जवळ राहणे, आत्मचिंतनाच्या जवळ राहणे आणि अंतर्मनाशी संवाद साधणे हा त्याचा आध्यात्मिक आशय मानला जातो। विविध कुटुंबे आणि प्रदेशांमध्ये उपवासाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात। काही जण फलाहार करतात, काही जण विशिष्ट पदार्थांचा त्याग करतात, तर काही जण पूर्ण उपवास करतात। परंतु या सर्वांच्या पाठीमागील प्रमुख भावना म्हणजे संयम आणि साधना। अन्नावर नियंत्रण ठेवले हा उपवासाचा बाह्य भाग असू शकतो, परंतु मनावर नियंत्रण ठेवणे हा त्याचा अधिक गहन भाग आहे। दिवसभर अन्नाचा त्याग करूनही जर मनात क्रोध, मत्सर, द्वेष आणि अहंकार वाढत असेल तर उपवासाचा अंतर्मुख हेतू साध्य झाला का याचा विचार करणे आवश्यक आहे। म्हणूनच ब्रह्मचारिणीचे स्वरूप बाह्य व्रतांबरोबरच अंतःशुद्धीची आठवण करून देते। ब्रह्मचारिणी ही आत्मसंयमाची देवी आहे। मानवाच्या जीवनातील सर्वात कठीण विजय हा दुसऱ्याला पराभूत करण्यात नसून स्वतःच्या मनावर विजय मिळवण्यात आहे। राग आला असताना शांत राहणे, लोभ निर्माण झालेला असताना योग्य अयोग्याचा विचार करणे, अपमान झाल्यावर विवेकाने उत्तर देणे, मोह समोर असतानाही ध्येयाशी प्रामाणिक राहणे आणि अपयशानंतरही पुन्हा प्रयत्न करणे हीच आत्मशक्ती आहे। आजच्या आधुनिक जीवनात ब्रह्मचारिणीचा संदेश अधिकच महत्त्वपूर्ण ठरतो। माहितीच्या प्रचंड प्रवाहामुळे मन सतत विचलित होत असते। सामाजिक माध्यमे, मनोरंजन, सतत बदलणारे आकर्षक आणि स्पर्धेच्या वातावरणामुळे एकाग्रता टिकविणे कठीण होत आहे। अशा परिस्थितीत एखादे ध्येय निश्चित करून त्यासाठी दीर्घकाळ सातत्याने प्रयत्न करणे हे देखील एक प्रकारची तपश्चर्याच आहे। विद्यार्थ्यांचा अभ्यास, खेळाडूचा रोजचा सराव, कलाकारांचा रियाज, संशोधकाचे दीर्घकालीन प्रयत्न, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे ऋतूनुसार श्रम उपसणे आणि पालकांचा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी केलेला त्याग, या सर्वांमध्ये ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येचा व्यापक भाग आपल्याला दिसून येतो। म्हणून ब्रह्मचारिणी ही केवळ प्राचीन पौराणिक कथेमधील देवी नसून ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील प्रेरणा शक्ती आहे। ब्रह्मचारिणीचे स्वरूप तुळजाभवणीच्या व्यापक शक्ती तत्वाशीही अर्थपूर्णरित्या जोडता येते। तुळजाभवणी ही महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाची शक्तीदेवता आहे। तुळजापूर येथील मंदिराला महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीस्थळांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे। महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार तुळजाभवानी मंदिर यमुनाचल टेकडीवर वसलेले असून मंदिराच्या स्थापत्यामध्ये प्राचीन दगडी वास्तुशैलीची वैशिष्ट्ये दिसून येतात। देवीची अष्टभुजा मूर्ती धार्मिक परंपरेनुसार स्वयंभू मानली जाते। तुळजाभवानीच्या अष्टभुजा रूपात अनेक आयुधे आहेत। ही आयुधे शक्ती, संरक्षण आणि दुष्ट संहार यांचे प्रतीक मानले जातात। ब्रह्मचारिणीच्या हातात मात्र जपमाळ आणि कमंडलू आहे। ही दोन स्वरूपे शक्तीच्या दोन भिन्न पण परस्पर पूरक बाजू समोर आणतात। तुळजाभवानीचे आयुधधारी रूप बाह्य संकटाशी सामना करण्याच्या शक्तीचे प्रतीक आहे, तर ब्रह्मचारिणीचे तपस्वी रूप अंतर्गत दुर्बलतेवर विजय मिळवण्याच्या शक्तीचे प्रतीक आहे। एक शक्ती बाह्य संघर्षासाठी आवश्यक असते

दुसरी शक्ती त्या संघर्षाला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी आवश्यक असते. बाह्य जगाशी सामना करण्यापूर्वी मन स्थिर असणे अतिशय आवश्यक आहे. शस्त्र धारण करण्यापूर्वी विवेक असणे अतिशय आवश्यक आहे. सामर्थ्य प्राप्त करण्यापूर्वी संयम असणे आवश्यक आहे. म्हणूनच ब्रह्मचारिणीचे तत्व तुळजाभवानीच्या व्यापक शक्ती संकल्पनेला एक अंतर्मुख परिणाम देते. तुळजाभवानीच्या उपासनेमध्ये आई हा शब्द विशेष भावनिक अर्थ घेऊन येतो. भक्त आणि देवी यांच्यातील नाते केवळ उपासक आणि उपास्य इतके औपचारिक राहत नाही, ते आई आणि लेकराच्या नात्यात रूपांतरित होते. संकटात संरक्षण देणारी, दुःखात आधार देणारी, चुकीच्या मार्गापासून दूर नेणारी आणि भक्ताच्या मनाला धैर्य देणारी अशी ती आईची कर्तव्ये ही तुळजाभवानी पार पाडत असते. अभिषेक, नैवेद्य, आरत्या, ओटी भरणे आणि इतर धार्मिक सेवा यांना मंदिराच्या दैनंदिन उपासनेत महत्व आहे. शारदीय नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सव नसून श्रद्धा, लोकपरंपरा, सांस्कृतिक स्मृती आणि देवीच्या उपासनेचा व्यापक सोहळा आहे. ब्रह्मचारिणी देवीचा एक महामंत्रही आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊया. ओम देवी ब्रह्मचारिणी नमः, असा हा मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ तपश्चर्या, संयम आणि ब्रह्ममार्गाचे आचरण करणाऱ्या देवी ब्रह्मचारिणीला मी नमस्कार करतो. मंत्रातील ओम हा प्रणव भारतीय आध्यात्मिक परंपरेत अत्यंत पवित्र मानला जातो. देवी म्हणजे दैवी शक्ती, ब्रह्मचारिणी म्हणजे ब्रह्मचर्य, तप आणि साधनेच्या मार्गावर आचरण करणारी देवी, आणि नमः म्हणजे नमन, नमस्कार आणि अहंकाराचे समर्पण. म्हणून हा मंत्र केवळ उच्चार नसून एक संकल्प बनतो. मनाला स्थैर्य देण्याचा, इंद्रियांवर संयम ठेवण्याचा, ध्येयापासून विचलित न होण्याचा आणि अंतर्मनातील शक्ती जागृत करण्याचा संकल्प. देवी ब्रह्मचारिणीच्या ध्यानासाठी प्रचलित असलेला श्लोक आपण पाहूया. दधाना कर पद्माभ्याम अक्षमाला कमंडलू, देवी प्रसीद तू मई ब्रह्मचारिण्यनुत्तमा. या श्लोकामध्ये जपमाळ आणि कमंडलू धारण करणाऱ्या श्रेष्ठ ब्रह्मचारिणी देवीचे ध्यान केले जाते आणि तिच्या कृपेची प्रार्थना केली जाते. ब्रह्मचारिणीची उपासना करताना देवीसमोर दीप प्रज्वलित करणे, पुष्प, कुंकू, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करणे, मंत्रजप करणे आणि आपल्या परंपरेनुसार देवीची स्तोत्रे म्हणणे किंवा देवीचे पाठ करणे अशी साधना केली जाते. परंतु या सर्व बाह्य विधींच्या पाठीमागील अंतःकरणाची भावना अधिक महत्त्वाची आहे. देवीसमोर दीप लावताना अज्ञानाचा अंधार दूर करण्याची भावना असावी. फूल अर्पण करताना मनातील कटुता आणि नकारात्मक विचार दूर करण्याचा संकल्प असावा. नैवेद्य अर्पण करताना आपल्या कर्मांचे फळ दैवी शक्तीला समर्पित करण्याची भावना असावी. मंत्रजप करताना मन एका केंद्रावर स्थिर करण्याचा प्रयत्न असावा. हीच उपासनेची अंतर्मुख दिशा आहे. ब्रह्मचारिणीच्या स्वरूपातून नवरात्र आपल्याला सांगते की संकल्प करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले सातत्य महत्त्वाचे आहे. इच्छा प्रत्येकाच्या मनात असतात, परंतु प्रज्वलित केलेल्या घटातील ज्योत जशी अखंड ठेवली जाते त्याचप्रमाणे मनातील संकल्पाची ज्योतही अखंड तैवत ठेवावी. इच्छा या ध्येयामध्ये आणि ध्येय हे साधनेत रूपांतरित करण्यासाठी तपश्चर्या ही अति आवश्यक असते. म्हणून ब्रह्मचारिणी म्हणजे केवळ तपस्विनी पार्वतीचे रूप नाही, ती संकल्पाची दृढता आहे, ती मनाची एकाग्रता आहे, इंद्रिय संयमाची प्रेरणा आहे, ध्येयासाठी केलेल्या त्यागाचे प्रतीक आहे, अडचणींसमोर न झुकण्याची वृत्ती आहे. ब्रह्मचारिणी ही अपयशानंतर पुन्हा उभी राहण्याची शक्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती स्वतःच्या अंतर्मनावर विजय मिळवण्याची साधना आहे. घटस्थापनेत संकल्पाचा जन्म होतो आणि ब्रह्मचारिणीच्या साधनेत त्या संकल्पाला दिशा आणि सामर्थ्य मिळते. देवी ब्रह्मचारिणीची उपासना म्हणजे केवळ काही मंत्र म्हणणे किंवा एक दिवस व्रत करणे नव्हे, ती आपल्या जीवनातील प्रत्येक कृती अधिक शिस्तबद्ध, संयमी आणि अर्थपूर्ण करण्याची प्रेरणा आहे.
तिच्या हातातील जपमाळ सांगते की मनाला पुन्हा योग्य दिशेने आणा. तिच्या हातातील कमंडलू सांगतो अनावश्यक आसक्तीपासून दूर राहा. तिची तपस्विनी मुद्रा आपल्याला सांगते ध्येयासाठी संयम स्वीकारा. तिची कथा सांगते संकल्प अढळ असेल तरी कठीण मार्गही पार करता येतो. देवी ब्रह्मचारिणीचा मंत्र सांगतो देवी शक्तीसमोर अहंकार सोडून नतमस्तक व्हा. या सर्वांचा अंतिम संदेश एकच आहे, तो म्हणजे मन जिंका, संयम जपा, साधना करा आणि ध्येयापासून विचलित होऊ नका. आई तुळजाभवानीच्या चरणी हीच प्रार्थना. आमच्या मनातील अस्थिरता दूर होऊ दे, विचारांना दिशा मिळू दे, आमच्या संकल्पांना बळ मिळू दे, प्रयत्नांना सातत्य मिळू दे, वाणीला संयम मिळू दे आणि कर्माला सात्विकता प्राप्त होऊ दे. नवरात्राच्या द्वितीयेची अधिष्ठात्री देवी ब्रह्मचारिणी ही तपश्चर्येची ज्योत आहे, संयमाची मूर्ती आहे, साधनेचा मार्ग आहे आणि अंतर्मनातील सुप्त शक्ती जागृत करणारे तेज आहे. ओम देवी ब्रह्मचारिणे नमः. हा देवी ब्रह्मचारिणीची साधना करण्याचा एक प्रभावी मंत्र आहे. तर या माहितीबरोबरच आपण आजच्या कार्यक्रमात विराम घेऊया. मी तुमचा मित्र आणि आजच्या कार्यक्रमाचा निवेदक आरजे श्रेयस जाधव. आपण ऐकत आहात रेडिओ तीर्ना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. जय भवानी, जय शिवाजी. आई तुळजाभवानी मातेचा विजय असो.

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आर जे प्रगती। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका सुरेल संगीताची अद्भुत सफर आपण आजमावणार आहोत। वृक्ष मारणावर एखादा मोहक वृक्ष हिरवाईची झुळूक देऊन जावा, वाळवंटात पाण्याचा एक सरोवर एक थंडगार सुळूक देऊन जावा, मराठी मन आणि त्याला संगीताची लागलेली ओढ समजून घेऊन कुणीतरी त्याला अवीट अशी सुरमई साथ द्यावी, असंच घडलं तेही मराठी मुलखात। ते आले आणि ज्यांनी अस्वस्थ मनाचा ताबा घेतला तो कायमचाच। आजची ही गोष्ट आहे अस्वस्थ मनाची, ज्यांचं चटक्याचं गाणं चांदण्यात बदललं, काळजाच्या हलगीनं नभ कडाडलं। त्या दोघांनी ठरवलं आता हाच आपला मायबाप, हीच आपली पंढरी। संगीताच्या प्रेमात पडलेली पहिली खून त्यांच्या जगण्याला गाणं बनवून गेली। मग लोकांना प्रेमात पाडलं तेही याच संगीतानं, काळोखात मार्ग दाखवला तोही त्यानंच, यशाची बेधुंद नशा अनुभवायला दिली तेही याच संगीतानं, आणि सगळ्यात शेवटी नतमस्तक होऊन डोकं टेकवायला लावलं तेही याच संगीतानं। याच संगीताचे ते पाईक आणि त्याच दोघांमुळे बघता बघता मराठी संगीताचा झेंडा देश विदेशात फडकला। प्रत्येक धडाडणाऱ्या उराला, आसुसलेल्या गळ्याला आणि उधाणलेल्या जीवाला त्यांच्या संगीतानं याड लावलं।

मंडळी, आपण जे काही गाण्यांचा आनंद आज लुटतोय, नवनवीन चित्रपट बघतोय, हे सर्व बघत असताना आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, त्यानंतर प्रभातचा सुवर्णकाळ, व्ही शांताराम, आचार्य आत्रे, राजा परांजपे, दादा कोंडके, किती किती नावं घ्यावीत, विविध वळणावरून आज एकदा जग जिंकायला आलेत अजय अतुल.

अजय अतुल यांचं एक वैशिष्ट्य आहे, पारंपरिक संगीतातलं जे मूळ तत्वे गाभा आहे त्याला हात न लावता नवनवीन अलंकाराची भर ते नेहमी घालत असतात। मंडळी बरं का, अजय अतुल फक्त गाणं ऐकवत नाही, ते आपल्याला खांद्यावर घेतात, कडेवर घेतात आणि आपल्याला थेट वातावरणात घेऊन जातात, जिथे ढोल ताशे गरजत असतात, हलक्या कडाडत असतात, संबळ दुमदुमत असतो आणि आपल्या डोळ्यासमोर साक्षात देवी प्रकट होते आणि तिच्यासमोर भक्तांचा मांडलेला असतो तो गोंधळ।

मंडळी प्रत्येक संगीतकाराची काही ना काही खासियत असते. बघा ना, क्लासिकल म्युझिक, काही जण परदेशी म्युझिक, तर काही टांगेतली गाणी. हां, पण या दोघांची रेंज फार मोठी आहे. आत्तापर्यंत पारंपरिक मराठी, भक्ती संगीत, इथपासून वेस्टर्न, रॉक, हिप हॉप, जॉज, खरंच मनापासून सांगते, यांची ही रेंज पाहिली की आश्चर्य वाटतं.

मंडळी ज्यांच्या संगीताचे दिवाने प्रत्येक घराघरात आहेत. अजय अतुल यांनी तेलुगू चित्रपटांसाठी सुद्धा गाणी केली आहेत आणि ती गाणी इतकी सुपर डुपर हिट झाली आहेत, एका महिन्यात 3.5 लाख सीडी आणि कॅसेट्स विकल्या गेल्या होत्या. मराठीतील एकमेव संगीतकार ज्यांनी तेलुगू चित्रपटांसाठी संगीत दिलं. आणि आता जे मी गाणं घेऊन आली आहे, या गाण्याची खासियत चित्रपट संगीताकरिता अजय अतुल यांनी पहिला पुरस्कार या गाण्यासाठी मिळवून दिलेला होता. ऐकूयात हेच गाणं.

मंडळी, अजय अतुल यांच्यापैकी अजय म्हणजे नुसतेच संगीतकार आहेत असं तुम्हाला वाटेल, तर तसं नाहीये बरं का, तर ते गीतकारही आहेत. असंच एक गाणं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, ऐकूयात हेच गाणं.

मंडळी, आजच्या तरुण पिढीचे आवडते संगीतकार अजय अतुल. अजय अतुल यांची कामगिरी ही आहे की त्यांनी मराठी संगीतापासून दूर गेलेली तरुण पिढी मराठी संगीताकडे पुन्हा ओढून आणली आणि हिंदीतही त्यांनी मोठं यश मिळवलं. आभाळ कवेत घेऊन जमिनीवर पाय घट्ट रोवून असणारे आणि ज्यांना खरंच सुरांचं इंद्रधनु दिसतं अशी जोडी, या जोडीनं अनेक वेगवेगळ्या पद्धतीची मनाला साद घालणारी, मनाला रिझवणारी आणि अर्थात तितकीच लोकप्रिय अशा पद्धतीची गाणी देणारे म्हणजेच अजय अतुल. त्यांचं संगीत ऐकताना स्थळ, काळ, वेळ अगदी सगळ्यांचाच विसर पडतो. प्रयोगशील आणि पाश्चिमात्य संगीताला त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. सध्याच्या घडीला ऑलमोस्ट प्रत्येक फिल्म मेकरची हीच इच्छा आहे की आपल्या सिनेमाला अजय अतुल यांचं संगीत असावं. मराठी सोबतच बॉलिवूडमध्ये सुद्धा निर्विवाद वर्चस्व गाजवणारी जोडगोळी, वर्ष संपताना कोणत्याही व्यक्तीचा सामाजिक आर्थिक दबदबा अधोरेखित करणाऱ्या फोर्ब्स इंडियाच्या यादीत 22व्या स्थानी आहेत. आपल्या संगीतानं आबाल वृद्धांना आनंद देणाऱ्या अजय अतुल या दोघांच्या साथीनं आज आपण ऐकतोय सुपरहिट अजय अतुल यांची गाणी.

मंडळी, सिनेमा, मराठी सिनेमा आणि तोही ग्लोबलाइज होणं. बरेच दिवस साता समुद्र पार मराठी सिनेमा चाललाय. त्याचा बिझनेसही तेवढाच चाललाय. कोटी रुपयांची उड्डाणं घेतोय असं सगळं सुरू होतं. पण खऱ्या अर्थानं सिनेमा ग्लोबलाइज होणं म्हणजे काय? सिनेमाचं संगीत आणि त्याची सुरावट, परिभाषा आणि एक असणारी मनाला हलवून टाकणारी तो अंतर्नाद. नेमकं अजय अतुलच्या सुरांमध्ये तो सापडला आणि त्यांनी तो साता समुद्रापार त्याच पद्धतीनं क्रिएट करणं आणि तो आपल्याला मातीतला वाटणं यातली गंमत एक ओरच आहे. म्हणजे हॉलिवूडचे सिनेमे जिथे शूट केलं जातं, ज्या पद्धतीनं रेकॉर्ड होतात आणि तो सगळा माहोल रिक्रिएट करण्यातली मजा काय आहे, आणि अर्थात सोनीच्या स्टुडिओ मधला तिथला असणारा माहोल त्यांनी ज्या पद्धतीनं सैराट मध्ये आणलाय, त्या म्युझिक मधलं याड लागलं असेल आणि इवन सगळीच गाणी ही सुपर डुपर हिट ठरली.

महाराष्ट्राचे लाडके संगीतकार, नाटक, मालिका, चित्रपट, संगीत अल्बम अशा क्षेत्रात सहज मुसाफिर करणारे अजय अतुल, पुण्याच्या अजय गोगावले आणि अतुल गोगावले या भावंडाची समान आवड म्हणजे संगीत। तसं पाहिलं तर त्यांच्या घरात संगीताचा वारसा नाही, परंतु त्यासाठी पूरक वातावरण होतं। संगीत शिकण्यासाठी लागणारी वाद्य विकत घेणं आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हतं, पण संधी मिळेल तिथे अगदी मंदिरात, शाळेत व बँड पथकासोबत फिरून त्यांनी आपली कला जोपासली। NCC च्या एका कार्यक्रमात नेहमीच्या पद्धतीनं वाजवलं जाणारं संगीत एका वेगळ्या रचनेत वाजवून त्यांनी सर्वांची मने जिंकली आणि पुरस्कार देखील मिळवला। अजय अतुलच्या सांगीतिक जडणघडणीची ही सुरुवात होती। मालिका आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी आपलं नाव अधोरेखित केलं। मराठी तसंच हिंदी, तेलुगू, संस्कृत या भाषांचं गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं। 2003 साली त्यांना सही रे सही या नाटकासाठी पहिला पुरस्कार मिळाला आणि मग महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्स सन्मान, संस्कृती कला दर्पण, व्ही शांताराम पुरस्कार, तसंच 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट व रंगभूमी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांनी आपल्या नावावर केले।

सूर आणि तालाच्या साथीनं सार्थकाची लय साधणाऱ्या या संगीतकार जोडीला आपण आज ऐकतोय आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. मंडळी अजय अतुल मराठी सिनेसंगीतातील आजची लोकप्रिय जोडी म्हणजे अजय अतुल. अस्सल लोकसंगीताचा बाज आणि अस्सल मराठी मातीतलं संगीत हे त्यांच्या संगीताचं वैशिष्ट्य आहे. अजय अतुल भारतीय सिनेरसिकांची संगीतकारामधली एक लोकप्रिय जोडी ज्यांनी मराठी सिनेमासृष्टीला आपल्या संगीतानं सोनेरी दिवस आणले.

मंडळी, अजय अतुल यातले थोरले अतुल यांचा जन्म 11 सप्टेंबर 1974 साली पुण्यात राजगुरू येथे झाला. 2 वर्षांनीच 21 ऑगस्टला अजय यांचा जन्म झाला. मध्यम वर्ग कुटुंबात जन्मलेल्या या दोघांचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण राजगुरू येथेच पूर्ण झालं. वडील सरकारी नोकरी असल्यामुळं वारंवार गावोगावी बदली व्हायची. हा किस्सा आहे अतुल 4th असतानाचा, तेव्हा अजय 2rd होता. दोघांनाही पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली रचण्याचा छंद जडला होता. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासात इतकासा रस नव्हता, पण संगीताचं आकर्षण मात्र प्रचंड होतं. त्यामुळं बँड पथकामध्ये, मंदिरामध्ये, भजनामध्ये जाऊन ते आपली सांगीतिक भूक भागवत असत. लहानपणी घरात कॅसेट प्लेअरवर बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा सतत कानावर पडायचा. तोच पोवाडा अतुलनं पाठ केला होता. जिथे अतुल थांबायचा तिथे अजय कोरस गायला सुरुवात करायचा. अशा रीतीनं अतुलने बाल शाहीर म्हणून दादा कोंडके आणि बाळासाहेबांसमोर पेश केला. तेव्हा या पाहुण्यांनी अजय अतुल या दोघा भावंडांचा पुष्पहार घालून सत्कार केला. भारावून गेलेल्या या दोघांनी तो हार कित्येक दिवस पाणी शिंपडून जपला होता.

अजय अतुल या जोडीसाठी महत्वपूर्ण ठरली ती त्यांच्या बालपणीची सायकल, जी सायकल चालवणारा अतुल एखादं गाणं गुणगुणायचा आणि जिथं अतुल थांबेल तिथं अजय पुढच्या ओळी गायचा. या जोडीनं सायकलवरची गुणगुणलेली गाणी कित्येक अल्बम मध्ये रेकॉर्ड झाली. कुटुंबाची गरीब परिस्थिती असल्यामुळं त्यांच्याकडे कोणतंही वाद्य नव्हतं, त्यामुळे एखादी चाल ऐकून दाखवायची म्हटल्यावर ती तोंडानं गुणगुणावी लागायची. संगीताचं वेड असणारी या भावंडांना जिथं कुठे संगीत ऐकू येईल तिथं ते आकर्षले जायचे. कोण जाणे की हे मराठी सृष्टीचे आगामी संगीतकार होणार आहेत म्हणून.

संगीत क्षेत्रासाठी घरातून विरोध नव्हता, पण आर्थिक परिस्थिती हालाकीची होती, त्यामुळं शास्त्रशुद्ध संगीताच्या शिक्षणापासूनही ते वंचित राहिले. मंडळी, कित्येकदा अजय अतुलने घरात आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन केलंय, तेही कपबशी, तांदळाचे डबे, बरण्या वाजून. असं म्हणतात ना, बालपणीची मेहनत ही नक्कीच यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवते. ही गोष्ट खरी झाली आणि पुण्यामध्ये त्या दोघांना छोटी मोठी कामे मिळू लागली. तुटपुंज्या पैशामध्ये समाधान मानणाऱ्या या जोडीला एका निर्मात्यानं पैसे न देता चक्क हार्मोनियम गिफ्ट केला. तेव्हा मात्र या दोघांनी संगीत क्षेत्रात चांगलाच जोर धरला, कारण घरात रियाज करता यायचा आणि वेगवेगळे प्रयोगही. आई वडिलांकडे हट्ट करून 1.25 लाखाचा कीबोर्डही त्यांनी घेतला होता. याच्या जोरावर संगीत क्षेत्रात विविध प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली. त्यातूनच 2004 साली दोघांचं मुंबईत येणं झालं. त्यावेळेस पैशाअभावी त्यांनी स्टुडिओत राहणं पत्करलं. आता संगीत हेच त्यांचं आयुष्य झालं होतं. म्हणूनच त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलालचा ड्रायव्हर होण्याची किंवा इलाई राजाच्या घरची भांडी घासण्याची सुद्धा तयारी झाली होती. आणि याच वर्षी त्यांचं नशीब उजळलं.

मंडळी यांचा हरहुन्नरी पाहणाऱ्या प्रमोद शंकर या व्यक्तीने टाइम म्युझिकसाठी एक अल्बम बनवण्याची त्यांना संधी दिली. तो होता त्यांचा पहिला अल्बम विश्वविनायक. या अल्बममधल्या संस्कृत भाषेतल्या बहुतांश रचना त्यांनी अमराठी गायकांकडून गाऊन घेतल्या आणि त्या तुफान गाजल्या. अजय अतुल यांना आता महाराष्ट्रात आता संगीतकार म्हणून ओळख मिळू लागली होती.

एकीकडे हिंदीमध्ये गायक तर मराठीमध्ये गोड गुपित सारख्या सिनेमात संगीत देणारे अजय अतुलचं नशीब चमकलं. अजय अतुलचं नशीब चमकलं ते अगबाई अरेच्या या 2004 सिनेमामुळं. या चित्रपटातील सगळीच गाणी लोकप्रिय झाली. संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या या जोडीनं प्रसंगी उपाशी राहून तर कधी पावभाजी खाऊनही दिवस काढले. लहानपणी बँड पथकापासून वासुदेवापासून अगदी गोंधळापर्यंत प्रत्येकाचं त्यांनी बारीक परीक्षण केलं. अजय अतुल यांनी लोकांपासून आलेलं संगीत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जो की यशस्वी ठरला. अगबाई अरेच्याच्या यशानंतर त्यांनी अनेक मराठी मालिकांनाही संगीत देऊ केलं. याच काळात श्रीयुत गंगाधर टिपरे, बेधुंद मनाच्या लहरी यांसारख्या मालिकांना संगीत देणाऱ्या अजय अतुलनं एक नंतर बेधुंद, मीरा कहे, कॉलेज कॉलेज, संग संग हो तुम यासारखे बरेच अल्बम्स संगीतबद्ध करणाऱ्या या जोडीनं जत्रा, सावरखेडे गाव, जबरदस्त, बंध प्रेमाचे, साडेमाडे तीन, चेकमेट, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, उलाढाल, एक डाव धुबी पछाड, रिंगा रिंगा, भारतीय, टपाल यासारख्या अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिलं. तर दुसरीकडे विरुद्ध वा लाईफ होतं ऐसी, सिंगम, माय फ्रेंड पिंटू, अग्निपद, बोल बच्चन यासारख्या हिंदी चित्रपटांमधून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये दखल घेण्यास भाग पाडलं. आता मात्र मराठी सिनेमा सृष्टीमध्ये अजय अतुलचा डंका वाजू लागला.

56 वर्षाच्या मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मराठी संगीतानं एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आणि मराठीमध्ये मानाचा तुरा रोवला गेला. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी आणि मालिके समवेतच रंगभूमीवरही त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. सही रे सही, रंग्या रंगीला रे, गोपाळा रे गोपाळा, जाहले छत्रपती शिवराय, अंधातर या आणि अशा अनेक नाटकांमध्ये यांचं संगीत रसिकांना भुरळ पाडतं.

अजय अतुल यांचं संगीत नव्या पिढीला प्रेरणा देणारं ठरलं, तरुणांच्या हृदयाचा ठाव घेणारं ठरलं आणि म्हणूनच बऱ्याच चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या संगीताची जादू रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली। मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीतल्या बिग बजेट फिल्ममध्येही आता अजय अतुल यांचं नाव संगीतकार म्हणून झळकतंय।

त्यातलेच चित्रपट लय भारी, पीके, शुद्धी, ब्रदर्स, अजय अतुलनं स्वतःच्या गाजलेल्या गाण्यांचा तडका अजय अतुल लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून अनेकदा अवघ्या महाराष्ट्रात पेश केला, तोही 100 अधिक वादकांच्या तालात. एक अनुभवी आणि जाणते संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या अजय अतुल या जोडीचा मराठी रसिकांना अभिमान वाटतो.

अजय अतुलचं संगीत रसिकांना वेड तर लावतच, तरुणाईच्या ओठांवर रुळणारं अजय अतुलचं संगीत आगामी काळातही आपलं भरपूर मनोरंजन करत राहील यात काही वादच नाही. संत पंथ तंत कवींनी दिलेले विचार, त्यांनी केलेले प्रबोधन, खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रात जन्माला आलोत. आपली मराठमोळी ती वाद्य, आपला मराठमोळा बाज, आहा मला सांगा, आपली जी वाद्य आहेत ज्यामध्ये ढोलकी, ताशा, हलगी, संबळ, डाका नावाचं एक वाद्य आहे, हे डाका नावाचं वाद्य या दोघांच्या हाती लागलं. मला सांगा मंडळी, हे वाद्य तुम्हाला माहिती आहे का? डंका नावाचं हे वाद्य त्यांच्या लग्नात वाजलं होतं. मग त्यांचं त्याच्यावर लक्ष कसं काही नाही जाणार हो? हे वाद्य त्यांनी हातात घेतलं, दुसऱ्या भावांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि मग डाका नावाचं वाद्य आणि टाळ्या यांचा वापर करून या दोघांनी छान लगीन गीत आपल्याला भेटीला आणलं. ऐकूया हे पारंपरिक आणि टाळ्यांचा वापर करून केलेलं लगीन गीत. आपल्याला भेटीला आणलं ऐकूया हे पारंपरिक आणि टाळ्यांचा वापर करून केलेलं लगीन गीत.

विविध दिग्दर्शकांसोबत अजय अतुल यांचं ट्युनिंग विशेष जमलेलं आपण पाहिलेलं आहे. यात प्रामुख्यानं नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख यांचा उल्लेख करावा लागेल. रितेश देशमुख सोबत केलेला लय भारी आणि वेड या चित्रपटाच्या संगीतानंही प्रेक्षकांना भुरळ पाडली.

मंडळी, विश्वविनायक अल्बम हा तर खूप सुपर डुपर हिट ठरला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. यातलं सुपर डुपर हिट गाणं जे अजूनही रसिकांच्या मनावर रुंजी घालतंय, मल्हारवारी.

श्रोते हो, वाढत जाणारा लाईफ आणि त्यातून निर्माण होणारी संगीताची तहान आणि आपली ही मराठमोळी जोडी त्यावर करणारी सूर आणि संगीताची बरसात ही मराठी मनाला आणि सबंध रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. अजय अतुल यांचं संगीत असंच बहरत जाऊन हे एका कर्णमधुर दुनियेची निर्मिती करत राहो हीच अपेक्षा. आणि याच संगीताच्या चांदण्यात त्यांनी आपणास असंच भिजवत राहो ही सदिच्छा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe उस्मानाबाद.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा

ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: सदा आनंदाचा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचा

0: आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरना, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।

0: नमस्कार श्रोते हो, जय भवानी। महिमा कुलस्वामिनीचा या कार्यक्रमात मी संजय मैंदर्गे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। श्रोते हो, जगत जननी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील आजचा दुसरा दिवस, दुसरी माळ, दिनांक 12 ऑक्टोबर 2026। श्रोते हो, खरं तर आपण पहिल्या माळेला आपण म्हणजे घटस्थापना कशी करायला हवी किंवा एकूणच घरातला जो कुलाचाराची सुरुवात आहे ती कशा पद्धतीनं होते हे आपण समजून घेतलेलं आहे। आता आज द्वितीय माळ आहे। खरं तर अधिक वेळ न दवडता आपले जे चर्चेतले सहभागी आहेत, तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील ज्या पुराणोक्त परंपरा आहेत, पुरातन साहित्य आहे, त्याचे अभ्यासक श्री सर्वोत्तमाचार्य जेवडीकर आणि इथले ऐतिहासिक ज्या परंपरा आहेत किंवा जे लोकपरंपरा आहेत त्याचे अभ्यासक श्री नागनाथ भाऊ भांजीकदम, जे स्थानिक पुजारी पण आहेत, या दोघांना खरं तर अधिक चर्चेचा वेळ देऊन आजच्या द्वितीय माळेला नेमकं कशा पद्धतीनं श्री तुळजाभवानीचा कुलाचार, तिचे नित्योच्चार, पूजा चालते हे आपण समजून घ्यायचं आहे। पण सुरुवात परत एकदा अशाच एका ओवीने, आंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवेना पोटी, तुझ्या पाहता रूपाला जीव माझा वारा प्याला, उभा राहिलो अंगणी तुझी लागली जोगणी, आंबे सोडिले घरदार झालो जीवावर उदार, प्रावरणाच्या केल्या चिंध्या सोडिल्या म्या स्नान संध्या, यज्ञ यागादी तर्पण पायी तुझ्या समर्पण, विष्णुदास हेची म्हणे पाय पाहू देची म्हणे। म्हणजे विष्णुदासांचं पद सुद्धा बघा कसा, आईला हाक मारत असताना अतिशय लढीवाळपणे श्री तुळजाभवानी असेल, रेणुका माता असेल, तिला हाक मारताना तिचे म्हणजे चरण पाहू दे आणि चरणाचं दर्शन घेऊ दे अशी ही भावना आहे। आणि खरं तर श्रीक्षेत्र तुळजापूरला येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं हेच म्हणणं असतं की जाऊन श्री तुळजाभवानीचं एकदा मुख आणि चरण पाहू दे, तिचं लोभस्वान असं दर्शन करू दे। अगदी याच पद्धतीने शारदीय नवरात्र महोत्सवातील आजची ही दुसरी माळ आहे आणि या द्वितीयेला नेमका आपण तुळजाभवानीचा कुलाचार कशा पद्धतीनं करायला हवा हे समजून घेऊयात। तर लगेचच मी येतोय श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर आपल्याकडे। आपण काय सांगाल की द्वितीयेचा हा जो कुलाचार आहे तो कशा पद्धतीनं करायला हवा?
1: सर्वांना नमस्कार। श्री भवानी देव्ये नमहा। जगदंबेचं स्मरण करताना मार्कंडेय ऋषी काय म्हणतात, विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेदी दिव्य चक्षुषे श्रेयप्राप्ती निमित्ताय नमः सौमार्द धारणे। म्हणजे प्रत्यक्ष शिवप्रभूंची ही जी वर्णन आहे या श्लोकामध्ये केलेलं आहे। अशा शिवप्रभूंना आणि या शक्तीमातेला वंदन करून आपण आजची ही दुसरी माळ त्याविषयी जाणून घेऊया। आज अश्विन शुद्ध द्वितीया, वार सोमवार, स्वाती नक्षत्र विष्कंभ योग, बालव करण आणि रात्रीचा करण कौलव अशा पद्धतीनं आजचा हा दिवस आहे। प्रत्यक्षामध्ये आज दुसरा दिवस। आपण जर बघितलं तर काल घटस्थापना झाली, देवतांचं उद्वार्जन झालं, बसत्या उपवासाबद्दल आपण माहिती घेतली। आजपासून आपण आपल्या घरामध्ये ज्या परंपरेप्रमाणे जोगवा मागायची पद्धत आहे तर तो जोगवा आजपासून आपण मागायचा आहे। या जोगव्यामध्ये परडीमध्ये आपण जोगवा मागतो, परंतु ज्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या कुलगोत्रामध्ये कुणी जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्यांनी ती परडी न काढता

0: तांब्याच्या ताटामध्ये तो जोगवा मागावा, पण ही जोगवा मागणीची परंपरा कायम ठेवावी. त्याचबरोबर दुसरा घटाला पाणी घालून घटाची पूजा करणं आणि घटाला दुसरी माळ चढवणं असा नित्योपचार क्रम करायचा आहे. त्यानंतर आपण तुळजाभवानीची किंवा रेणुकामातेची किंवा आपल्या ग्रामीण देवता जे आहेत त्यांची मूर्ती ठेवून आपण घटस्थापना केलेली असते, परंतु इतर देवतांची पूजा आपण त्या दिवशीपासून बंद करतो. तर असं शास्त्रामध्ये कुठे विधान नाही आहे, त्यामुळं आपण उरलेल्या देवांची नित्यपूजा निश्चितच करायला हवी आणि ती नित्यपूजा करून त्याचं तीर्थ आपण रोज घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आता तुळजाभवानीला प्रत्यक्षामध्ये शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये अनेक लोक येतात, परंतु कुटुंबातील प्रत्येक सदस्य इथपर्यंत येऊ शकतो असं नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या गावामध्ये जी काही ग्रामदेवता आहे तिचं दर्शन घेऊन श्री तुळजाभवानीलाच आपण हे वंदन करत आहोत आणि तुळजाभवानीचा मनामध्ये भाव ठेवून आपण त्या ग्रामदेवतेचं दर्शन घ्यावं अशी ही आजच्या दुसऱ्या माळेची नित्योपचार पूजा संपन्न करावी.
1: तर सर्वोत्तमाचार्य यांनी द्वितीयेला आपण कशा पद्धतीनं आपला घरातला जो कुलाचार आहे तो करायला हवा हे आपण समजून घेतलेलं आहे. नागनाथ भाऊ भांजी आहेत, आपण काय सांगू इच्छिता की द्वितीयेला श्री तुळजाभवानीच्या मंदिरामधली पूजा असेल, कारण ज्योत आणण्याचं कार्य तर संपलेलं असतं युवकांचं, पण भावी भक्तांचा ओघ मात्र सुरू झालेला असतो. ज्यांना वर्षभर येता येत नाही किंवा वर्षभरातून एकदा तर कुलदेवीचं दर्शन घ्यायला हवं अशा पद्धतीचा एक विषय असतो, तसे भावी भक्त सुद्धा येताना दिसतात. तर आपण काय सांगू इच्छिता की श्री तुळजाभवानीचा हा दुसरा दिवस कसा असतो शारदीय नवरात्रातला?
2: आज तुळजाभवानी देवीचा नवरात्रोत्सवातील दुसरा दिवस. मंदिरामध्ये श्री तुळजाभवानी देवीजीचे जे चरणतीर्थ पूजा असते ते संपन्न होते. तुळजाभवानी देवीजींची जी अभिषेक पूजा आहे ती संपन्न होते. त्यानंतर देवीजींना उंची साडी चोळी फुलहार वगैरे घातले जातात आणि देवीची आरती वगैरे होऊन देवीला नैवेद्य वगैरे दाखवून देवीजी संपूर्ण दिवसभर भक्तांना दर्शन देती होते आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पुन्हा देवीजींचं दर्शन मनोभावे भाविक भक्त घेतात. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी देवीजींचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा उंची साडी चोळी वगैरे फुलहार वगैरे घातल्यानंतर देवीजींचा मोठ्या या नवरात्र उत्सवामधील जो 9 दिवस चालणारा जो छबिना असतो तो पुन्हा दुसऱ्या दिवशी हा छबिना काढला जातो. भाविक भक्त जे आपल्या घरामध्ये जो पोत आहे तो पोत आणतात, त्या छबिन्याला ओवाळतात आणि छबिना म्हणजे देवीजींची जी चांदीची प्रतिमा आहे ती प्रतिमा ते जे बनवलेले प्रतिकृती आहेत म्हणजे जे पशु पक्षींचे आहेत, मग तिथे नंदी असेल, गरुड पक्षी असेल, मोर असेल, सिंह असेल, अशा प्रकारच्या ज्या प्रतिकृती आहेत या प्रतिकृतीवरती चांदींची अंबारी ठेवून हा देवीजींचा छबिना संपन्न होतो. त्या अंबारीमध्ये देवीजींची चांदीची मूर्ती असते. अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा घालून तो छबिना संपन्न झाल्यानंतर तुळजाभवानी देवीजींचे मंदिर बंद होते.
1: तर एकूणच ज्या पद्धतीनं श्री नागनाथ भाऊ भांजी कदम यांनी सांगितलेलं आहे की दुसऱ्या दिवसाचा जो द्वितीयेचा असतो याच्यामध्ये फक्त एक महत्वाची गोष्ट येते, ते म्हणजे आपण जे 12 ऑक्टोबर रोजीचा विषय करतो, कारण जे मुख्य अलंकार महाअलंकार पूजा ज्या असतात त्या मात्र ललिता पंचमीपासून सुरुवात होतात, पण जे दैनंदिन असतात त्याच्यामध्ये छबिण्याचा एक अंतर्भाव होतो दररोजचा. इतर वेळेला मात्र तो छबिना कधी असतो?
2: छबिना जो आहे वर्षभरामध्ये पौर्णिमेचा दिवस, जेवढ्या पौर्णिमा आहेत फक्त त्याच्यामध्ये शिमग्याची पौर्णिमा जी आहे ती सोडून इतर वेळेस सर्व ज्या पौर्णिमा आहेत पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस, पौर्णिमेचा दिवस आणि पौर्णिमेनंतरचा दिवस असे 3 दिवस हा छबिना निघतो. आणि त्याशिवाय प्रत्येक मंगळवारी हा छबिना निघतो आणि त्यानंतर ज्यावेळेस शाकंभरी नवरात्र उत्सव असतो त्या नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा देवीजींचा छबिना निघतो.
1: मी परत एकदा सर्वोत्तमाचार्य आपल्याकडे येतो. खरं तर आपण कालच्या पहिल्या माळेच्या वेळी पण चर्चा केलेली होती की जलसंकट खूप मोठं आहे आणि तुम्ही त्याला एक आध्यात्मिक बाजू पण दिलेली होती. तर एक पर्जन्य सुक्त असं एक नेहमी आपण ऐकतो की पर्जन्य सुक्त म्हटलं जातं कारण त्याच्यामुळे वरुणराजाची कृपा होईल आणि वर्षाव होईल. तर आपण या पर्जन्य सुक्त आणि याचं काही असं तुम्ही सांगू शकता का की या आजच्या शारदीय नवरात्राच्या निमित्तानं भावी भक्त त्याचा पण काही ना काहीतरी आराधना करून या वरुण देवताला आवाहन करतील?
0: मुळात शास्त्रामध्ये पर्जन्य सुक्त सांगितलेलंच आहे. पर्जन्य सुक्तामध्ये जर बघितलं तर प्रत्यक्षामध्ये वरुण देवतेची आराधना या ठिकाणी केली

0: इंद्र वरुण हे त्याचे मुख्य देवत आहेत. इंद्रामुळे पर्जन्य वर्षा होतो असं सांगितलेलं आहे. तर या दोन्ही देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी पर्जन्य सूक्त केलं जातं. अनेक आध्यात्मिक ज्या काही मार्गदर्शन करणाऱ्या संस्था आहेत त्यांनी यावर्षी वेगवेगळ्या ठिकाणी सप्तशती आणि पर्जन्य सूक्त यांचं संपुट करून हवन वगैरे केलेलंच आहे. आणि अनेक ठिकाणी अनेक आध्यात्मिक केंद्रांमध्ये जे व्यक्तिगत आध्यात्मिक केंद्र चालवतात किंवा जे वैदिक लोक आहेत त्यांनी सुद्धा सामूहिकरित्या पर्जन्य याग हे या ठिकाणी केलेले आहेत. आता पर्जन्य याग आणि नामजप अशा पद्धतीनं सुद्धा अनेक जणांनी केलेले आहेत. अगदी प्रत्यक्ष तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये भवानी देवीचा एक तास सामूहिक नामजप घेण्यात आलेला आहे. म्हणजे यामध्ये जर बघितलं तर पाऊस पडत नाही याची भौगोलिक कारणं हे निश्चितच विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात. परंतु फक्त पाऊस नाही पडला तरीसुद्धा जनजीवन विस्कळीत होतं याचं महत्त्वाचं कारण काय आहे, तर पाऊस हाच आपल्या जीवनाचा आधार आहे. म्हणजे प्रत्यक्ष पाऊस पडला अगदी तर शेती पिकेल, शेती पिकली तरच पुढच्या सगळ्या गोष्टी होतील. म्हणजे अन्नधान्यापासून ते अगदी शेअर मार्केटपर्यंत पावसाचा परिणाम दिसून येतो. म्हणजे देशांतर्गत आणि देशाच्या बाहेरच्या उलाढालीसुद्धा या पावसावरती अवलंबून आहेत. म्हणूनसाठी आपण जर बघितलं तर केवळ आणि केवळ पाऊस पडायला वेळेमध्ये पाहिजे. म्हणजे वेळेत पाऊस पडला तरच आपल्याला हे सगळं साध्य होऊ शकतं. पर्जन्य सूक्त केवळ फक्त म्हणजे पाऊस पडावा म्हणून नाही तर अतिवृष्टी आणि अनावृष्टी या दोन्हीवरतीसुद्धा पर्जन्य सूक्ताचा परिणाम होतो. म्हणजे प्रत्यक्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला तरीसुद्धा आपलं जनजीवन विस्कळीत होतं, शेती विस्कळीत होते. तर तसंही होऊ नये आणि प्रत्यक्षामध्ये पूर्णपणे पावसाने दडीही मारू नये अशा पद्धतीसाठी या पर्जन्य सूक्ताचा वापर या ठिकाणी केला जातो. आणि सुवृष्टी व्हावी अशी या भगवंतापुढे प्रार्थना या पर्जन्य सूक्तामध्ये केलेली आहे.
1: अरे वा, खूप छान. म्हणजे तुम्ही त्याचं विश्लेषण जे केलेलं आहे ते भावी भक्तांना दोन्ही अर्थानं कळायला हवं की केवळ पाऊस पडू दे म्हणून न करता अनावृष्टी आणि अतिवृष्टी ह्या दोन्ही ज्या दृष्टिकोनातून आपण जे सांगितलेलं ते खरोखरच निश्चित उपयोगाचं आहे. म्हणून पण भाऊ आपण सांगत होतात की पूजा अभिषेक होतो आणि देवीजींचा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर पुनामागे अलंकार आणि वस्त्र देवीला परिधान केले जातात, तर त्या वेळेस एक पानांच्या विड्याचा एक आलेपन केलं जातं, तर ते नेमकं काय असतं ते सांगा.
2: तुळजा भवानी देवीच्या ज्या पूजा आहेत या नुसत्या पूजा नाहीत, तर त्या प्रत्येक पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत तो तुळजाभवानी देवी भक्तांना पोषक वातावरण बनण्यासाठी किंवा त्याच्या शारीरिक आणि त्याला जो दिला जाणारा प्रसाद वगैरे आहे याची त्याला त्याच्या शरीरासाठी फायदा व्हावा अशा पद्धतीच्या गोष्टी अवलंबलेल्या आहेत. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की हा जो विड्याच्या पानाचा जो प्रकार आहे की ज्या वेळेस तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा दही दूध केळीमध्ये साखरानं भाविक येतात, भाविकांकडून ही अभिषेक पूजा संपल्यानंतर देवीला शुद्ध पाण्यानं स्वच्छ केल्यानंतर ज्यावेळेस वस्त्र घालायचे असतात तत्पूर्वी चंदनाचं लेपन करून त्याच्यावरती विड्याची पानं लावली जातात. आता ही विड्याची पानं जी आहेत ही विड्याची पानं का वापरली जातात, तर त्या विड्याच्या पानाचा जो गुणधर्म आहे की आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे हे विड्याचे पानं हे साफ स्वच्छ आणि चांगलं ठेवतात आणि कुठल्याही प्रकारचं वातावरण दूषित करत नाहीत. तर तुळजाभवानी देवीजींची मूर्ती जी आहे ती या उद्देशानंच ते पानं तिथं लावलेली आहेत. आणि पानं फक्त तिथंच लावले जात नाहीत तर तुळजाभवानी देवीचं ज्यावेळेस मंदिर बंद होतं ते मंदिर बंद होत असताना जी प्रभावळ पुढं बांधली जाते सिंहासनाला ते सुद्धा जवळजवळ मला तर दोन अडीच कवळी पान लागतं त्याला, तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती ती पानाची प्रभावळ तिथं बांधली जाते. मग त्या पानाला पुन्हा नंतर काय केलं जातं, ज्यावेळेस देवीजींचे वस्त्र काढली जातात अभिषेक पूजा होण्यापूर्वी ते जे पानं आहेत ते पानं आणि तुमच्या प्रभावळीला लावलेले जे पानं आहेत हे भक्तांना आणि त्याच्यावरती जो लावलेला चंदनाचा लेप आहे तो भक्तांना दिला जातो.
1: या द्वितीयेच्या दृष्टिकोनातून आणखी भावी भक्तांनी श्री तुळजाभवानीची आराधना असेल किंवा तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये चालणारा जो आराधनेचा प्रकार आहे किंवा उपासनेचा प्रकार आहे तो कसा असायला पाहिजे ते एक सांगा.
0: या ठिकाणी काल अश्विन शुद्ध प्रतिपदेला सकाळी ब्राह्मणांना अनुष्ठानाची वर्णी दिली जाते आणि कालच्या अनुष्ठान वर्णीपासून आजपासून प्रत्यक्ष अनुष्ठान सुरू होतात। तुळजाभवानी मंदिरामध्ये दुर्गा सप्तशती, नवग्रह जप, त्यानंतर सौंदर्य लहरी, त्यानंतर देवी भागवत, श्री रुद्रावर्तन आणि तुळजा सहस्रनाम यांचे नित्य पाठ केले जातात। आणि त्याचबरोबर जे काही भाविक भक्त आहेत त्या भाविक भक्तांसाठी सुद्धा गणेश विहारमध्ये इथे या ठिकाणी अनुष्ठानासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते। आणि अनेक भाविक भक्त त्यांच्या घरातल्या परंपरेप्रमाणे या ठिकाणी येऊन या वेगवेगळ्या स्तोत्रांचं पठण करतात। त्याचबरोबर अनेक भाविक भक्त ज्यांना श्री सूक्त येतं त्यांनी रोज 16 आवर्तनं ही जगदंबेच्या चरणी समर्पित करण्यासाठी ही श्री सूक्ताची आवर्तनंसुद्धा या ठिकाणी आपण रोजच्या उपासनेमध्ये करू शकतो। त्याचबरोबर ज्यांना सप्तशती पाठ पूर्ण करणं शक्य नाही, म्हणजे शारीरिक त्रासामुळं बरेच लोकांना बसणं शक्य नाही, अशा लोकांनी कुंजिका स्तोत्राचं पठणही करू शकता।
1: तर सर्वोत्तमाचार्य यांनी खूप अशी छान माहिती सांगितलेली की ज्या माध्यमातून आपण घरी बसल्या बसल्या ही उपासना करू शकता आणि श्री तुळजाभवानीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता। मी भाऊ आपणाला विचारू इच्छितो की ज्या पद्धतीनं आपण एक पानाच्या प्रभावळीचं एक महत्व सांगितलं, अगदी त्या पद्धतीनं आपण प्रतिपदेला बोलत असताना देवीची निद्रा याविषयी आपण बोललेला होतात आणि ज्या गादीवर देवीला झोपवलं जातं ती गादी पण खूप अशी उंच असते, साधारणतः 3-4-5 फुटाची उंच अशी गादी, म्हणजे त्याची जाडी असणार आहे, पलंगाची उंची तर खूप मोठी असते। तर नेमकी ह्या गादीचा प्रकार कसा असतो, ही गादी कशी तयार केली जाते, वर्षभर तर ती दर्शनासाठी मंदिरामध्ये उपलब्ध असते, पण काय नेमकं असतं ह्या गादीच्या विषयी थोडंसं महत्व सांगा।
2: तुळजाभवानी देवीजीना वर्षभरामध्ये 3 निद्रा दिल्या जातात आणि या निद्रा ज्या आहेत, एक निद्रा जी आहे ती शयनग्रहाच्या बाहेरच्या बाजूला जो सिंहाचा गाभारा म्हटलं जातं सिमोल्लंघनानंतरचा, ती तिथं दिला जातो, व दोन जे निद्रा आहेत त्या शयनग्रहामध्ये दिल्या जातात। तर शयनग्रहामध्ये कायमस्वरूपी सर्व देवी भक्तांना जो पलंग आहे आणि त्याच्यावरची जी गादी आहे ती कायमस्वरूपी दर्शनासाठी ठेवलेली असते आणि त्याचं दर्शन भक्त लोक घेत असतात। परंतु ज्यावेळेस भाद्रपद अष्टमीच्या वेळी ती जी गादीची साफसफाई स्वच्छता करण्यासाठी मी मागा सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी जे आराध्य लोक आहेत, जे देवीचे भक्त आहेत, ते येतात आणि ते गादी वगैरे काढून त्याच्यामधला जो कापूस आहे तो हाताने साफसफाई स्वच्छता करून तो कापूस पिंजून पुन्हा गादीमध्ये भरून त्या गाद्या त्या पलंगावरती ठेवल्या जातात। गाद्या अंदाजेचा 4-5 फूट उंचीच्या गाद्या असतात आणि त्या गाद्या ठेवल्यानंतर देवीजींची भाद्रपद अष्टमीला निद्रा सुरू होते। ती पहिली निद्रा म्हणजे घोर निद्रा आणि ती संपते कधी, अश्विनी शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी संपते व देवीची सिंहासनावरती जातात। आपण पाहिलं की या ज्या तुळजाभवानी देवीची ज्या गाद्या आहेत या गाद्या बनवताना जे येणारे भक्त वगैरे जे आहेत ते सर्व प्रकारचे असतात आणि हे जो कापूस पिंजण्याचा प्रकार जो आहे तो तुळजापूर शहरामध्ये एक जुन्या पद्धतीनं एक हातानं बनवलेलं यंत्र असायचं, जो पिंजारी म्हणून जे आहे ते मुस्लिम समाजाचे आहेत, हे मुस्लिम समाजाचे पिंजारीसुद्धा त्या ठिकाणी येतात आणि त्याचं जो यंत्र आहे ते बनवलेलं त्या यंत्रानं कापूस पिंजला जातो व कापसामध्ये जे काही घाण वगैरे आलेले केलेले असेल ती साफसफाई स्वच्छता होते व पुन्हा त्या खोळीमध्ये तो कापूस भरला जातो व ती गादी अतिशय साफ स्वच्छ आणि सुंदर पदवून ती पलंगावरती ठेवली जाते व त्याच्यावरती देवीजींची निद्रा सुरुवात होते।
1: तर सर्वोत्तमाचार्य हे म्हणजे अलौकिकत्व आहे एका प्रकारे की श्री देवीजींची मूळ मूर्ती जी आहे ती पलंगावर शयनासाठी घेऊन जातात, तर हे काय नेमकं याला आपण कशा पद्धतीने सांगू इच्छितो?
0: मुळात प्रत्यक्ष तुळजाभवानी माता यांची जी प्रतिष्ठापना आहे ती चल प्रतिष्ठापना आहे। चल प्रतिष्ठापना असल्यामुळे देवीजींची सिंहासनावरून ती मूर्ती काढून परत शयनग्रहामध्ये नेली जाते आणि त्याचनंतर परत सिंहासनावरती आरूढ होते। मगाशी आपण भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 3 निद्रा वर्षभरामध्ये 21 दिवसांच्या या पूर्ण केल्या जातात। ही मूळ मूर्ती या 3 निद्रांच्या वेळेला या शयनग्रहामध्ये किंवा मंचकावरती या ठिकाणी प्रतिष्ठापित करताना दिसून येते। दुसरा महत्त्वाचा भाग आता जसं सांगितलं भाऊंनी की आराधी लोक येतात आणि ते गाणे म्हणत कापूस पिंजतात आणि पिंजारी समाजाची मुस्लिम व्यक्ती तो गादी विणून देते, तर यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा लक्षात येतो, अनादिकाळापासून आपल्या धर्मामध्ये गावामध्ये जो काही उत्सव होतो त्या महोत्सवामध्ये गावातील सर्व जाती धर्म पंथ, वेगवेगळे विचारांचे लोक असतील त्या सगळ्यांना सहभागी करून घेताना दिसून आलेलं आहे। यामध्ये जर बघितलं तर प्रत्येकाकडे एक विशिष्ट जबाबदारी दिलेली आहे आणि ती विशिष्ट जबाबदारी पार पडत आजपर्यंत वंश परंपरागत त्या लोकांनी केलेला आहे आणि त्यालाच बरेच लोक म्हणतात की आमचा हा मान आहे आणि खूप श्रीमंत झाले असतील तरी सुद्धा ते मान सांभाळण्यासाठी तुळजापुरामध्ये येताना दिसून येतात। खूप गरीब असतील तरी सुद्धा त्यांनी आपली परिस्थिती नसताना सुद्धा तो मान पूर्ण करण्यासाठी ते या ठिकाणी येऊन आपली सेवा रुजू करतात। त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग लक्षात येतो की केवळ ही समाज व्यवस्था उत्तम ठेवत आपल्या प्रत्येक गावातील या धार्मिक परंपरा आपल्या पूर्वजांनी पूर्वापार निर्विघ्नपणे पूर्ण केलेल्या आहेत आणि हा महोत्सव कुण्या एका वर्गाचा कुण्या एका घटकाचा नसून सगळ्या गावाचा आहे, पंचकृषीचा आहे, बघता बघता हा पूर्ण राज्याचा आहे अशी भावना या ठिकाणी निर्माण होते। त्यामुळं हा सर्वधर्म समभावाचा संदेश म्हणता येईल किंवा प्रत्यक्ष सर्वसमावेशक समाज एकत्र आणण्याचं एक मोठं साधन म्हणून हे सगळे धार्मिक उत्सव आहेत हे या ठिकाणी लक्षात येतं।
1: सर्वोत्तमाचार्य, आपण त्याला एक खूप चांगली अशी आध्यात्मिक बाजू पण दिलेली आणि सर्वधर्म समभावाचं जे आपलं एक प्रतीक आहे ते पण संदेश पण दिलेला आहे। पण भाऊ, आता गादीचा पण विषय निघाला आहे, निद्रेचा विषय निघालेला आहे, मूळ मूर्ती चलाचल असल्यामुळे सिंहासनावर काढून ती शयनासाठी गादीवर घेऊन जातात। मग त्यासोबत आणखीन एक उपक्रम होतो तो म्हणजे तैलाभिषेक किंवा सुवासे कात्तर जे आहे ते देवीला अर्पण केलं जातं, तर ते नेमकं काय असतं तेही सांगा।
2: ज्यावेळी देवीजी या सिंहासनावरती असतात त्यावेळी त्यांना दही, दूध, केळी, मध, साखर, श्रीखंड, प्रसंगी तूप किंवा आमरस अशा पद्धतीचे अभिषेक घातले जातात आणि मोठ्या प्रमाणावरती घातले जातात। कारण पाण्याने पुन्हा देवीला, स्वच्छ पाण्याने देवीची मूर्ती साफसफाई स्वच्छता करता येते। परंतु ज्यावेळी देवीजी या पलंगावरती शयनग्रहामध्ये असतात त्यावेळेस या वस्तू वापरणं शक्य नाही, म्हणून देवीजींना जो निद्रा काल असतो या निद्रा कालामध्ये सुगंधी तेलाचा अभिषेक केला जातो। जे तुम्ही आणलेले केळी मध साखर जे आहे ते देवीच्या फक्त पायाला स्पर्श करून तुम्हाला प्रसाद दिला जातो, परंतु देवीच्या संपूर्ण शरीरावरती त्या मूर्तीवरती जे तुम्ही आणलेलं सुगंधी तेल आहे ते पूर्ण टाकलं जातं, ओतलं जातं आणि त्याचा जो प्रसाद म्हणून ते सुगंधित तेल तुम्हाला दिलं जातं। अशा ज्या वर्षभरातल्या ज्या 21 निद्रा आहेत त्या 21 निद्रेच्या वेळेस हे सुगंधी तेलाचा अभिषेक होतो।
1: अच्छा, तर आता लोकपरंपरा तर सांगितली की गावातले जे भाविक भक्त आहेत, बाहेरचे पण येणार असतात ज्यांना माहीत झालेलं असतं, ते बाजारहाटमध्ये जे काही आत्तर मिळतं किंवा जे सुवासिक तेलाच्या बाटल्या, सुगंधी तेलाच्या बाटल्या त्या ठिकाणी विक्रीसाठी खास करून सजवून असं ठेवलेलं आपण बाजारामध्ये पाहतो तुळजापूरच्या, तर त्या ठिकाणी घेऊन जातात, याचा तुम्ही असा काही आध्यात्मिक बाजू पण याला आहे का, आपण काय सांगू इच्छिता?
0: श्रोते हो, देवी देवतांच्या पूजांमध्ये मूळ जर विचार केला तर पंचोपचार पूजा, षोडशोपचार पूजा आणि राजोपचार पूजा अशा तीन प्रकारच्या पूजा होतात। तर श्री तुळजाभवानी मातेची ही संपूर्ण जी पूजा वर्षभरामध्ये प्रत्येक पूजा किंवा प्रत्येक कुलाचार केला जातो तो राजोपचार पूजेशी संबंधित आहे। भाऊंनी आपल्याला दोनही वेळा देवीजींची नित्य पूजा सांगत असताना उंची वस्त्र देवीला परिधान केली जातात असं म्हटलेलं आहे। उंची वस्त्र म्हणजे महागडे वस्त्र, शालू, जास्तीत जास्त अगदी रेशमाने विणलेल्या साड्यासुद्धा देवीला आणल्या जातात। त्याचं महत्त्वाचं भाग काय आहे की देवीला राजोपचार पूजा केली जाते, अलंकार असतील, वस्त्र असतील हे सगळं उच्च कोटीचं देवीला समर्पित केलं जातं। प्रत्यक्षात तुळजाभवानी माता, माता हा शब्द आईला संबंधित आहे। आता आईला आपण हे अर्पण करतो तर प्रत्यक्षात आईला आपण साडी नेसवतो, आईला आपण अलंकार अर्पण करतो, ही गोष्ट ऐकायला वाटते तेवढी सोपी आहे, परंतु हे दिलं कोणी तर तिनंच दिलेलं असतं, फक्त आपण तिला ते समर्पित करतो। कारण हे सगळं देणारी कोण आहे तर ती जगन्माता आहे आणि तिला समर्पित करतो। त्यामुळं माझी आई ही अशा अलंकारानं नटलेली असावी, माझी आई प्रत्यक्ष अशा उंची वस्त्रानं नटलेली असावी, अशी प्रत्येक पुत्राची जी मनोकामना आहे ही या तुळजाभवानीच्या या राजोपचार पूजेमध्ये दिसून येते।
1: अच्छा, तर मग शेवटी जाता जाता आपल्या दोघांनाही हा प्रश्न आहे की आज खरं तर आपण द्वितीयेची चर्चा करत आहोत, कारण शारदीय नवरात्र महोत्सवातील दुसरी माळा आहे, आज 12 ऑक्टोबर तारीख आहे आणि आपण हे असंच पुढे चालत राहणार आहोत, तर आपण जाता जाता काय संदेश देऊ इच्छिता?
0: श्रोते हो, प्रत्यक्षामध्ये आपण काय उपासना करावी हा भाग आपण 9 दिवस पाहणारच आहोत. आपल्या ज्या काही उपासना आहेत त्या कर्मकांडाशी संबंधित असल्यामुळं आपल्या समाजामध्ये 2 भाग पडतात. कर्मकांडाला प्राधान्य मानणारा 1 भाग असतो आणि कर्माला नुसतं प्राधान्य मानणारा किंवा कर्मकांडाला फाटा देणारा 1 भाग असतो. असे 2 वर्ग समाजामध्ये दिसून येतात. परंतु या 2 वर्गामध्ये 1 महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे श्रद्धा. जगदंबेवरती जी श्रद्धा आहे ती श्रद्धा मात्र या 2 वर्गांची आढळ असते. आणि आपण जर बघितलं तर एक तुकाराम महाराजांचं एक संदेश आहे, ठेविले अनंते तैशेची राहावे चित्त असू द्यावे समाधान. असं म्हटल्यानंतर काय वाटतं, तर कर्म करणाऱ्या मार्गातील व्यक्तीला वाटतं की आहे तसं राहावं, म्हणजे आळशी राहा अशा पद्धतीचा संदेश आहे. परंतु आपल्या संतांनी आपल्या वेदपुराणांनी जे काही आपल्याला संदेश दिलेले आहेत तर त्याचा अर्थ नाही, गैरअर्थ नाही, तर भावार्थ लावायला शिकलं पाहिजे. ठेविले अनंते तैशेची राहावे चित्त असू द्यावे समाधान, म्हणजे प्रत्यक्ष वर्तमान परिस्थिती जी काही येईल ठेविले अनंते तैशेची राहावे, म्हणजे वर्तमान परिस्थिती स्वीकारून त्या परिस्थितीमध्ये सुद्धा समाधानानं राहणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनसाठी आज हे जलसंकट आहे, धान्याचं संकट असेल किंवा अजून कुठलेही संकटं येतील, तर या संकटांना सामोरं जाण्यासाठी समाधानी वृत्ती ठेवून जगदंबेच्या चरणी प्रार्थना करत आपल्या प्रत्यक्षामध्ये जर शक्ती हा जर भाग बघितला तर शक्ती केवळ फक्त शरीराची नसते, शक्ती फक्त पैशाची नसते, शक्ती फक्त सत्तेची नसते, तर मनोधैर्य हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, आत्मसंयम हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि हा जगदंबेपुढं आपण हा मागावा आणि एवढं वर्ष संपूर्णपणे मनोधैर्यानं आपण जगदंबेनं कडेला घ्यावं अशी प्रार्थना सातत्यानं या नवरात्रात करावी.
1: तेव्हा श्रोतेहो, मी खरं तर आपल्या सर्वांच्या वतीनं पुराणोक्त साहित्याचे पुराण परंपरेचे अभ्यासक श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर आणि इथल्या लोकपरंपरेचे ऐतिहासिक संदर्भाचे अभ्यासक श्री नागनाथ भाऊ भांजी कदम आपल्या दोघांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा शारदीय नवरात्र महोत्सवातील 3र्या माळेसाठी अर्थात तृतीयेसाठी उद्या परत याच वेळेला भेटणार आहोत. तोपर्यंत जय भवानी.
2: जय भवानी.
0: जय भवानी.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा. तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.
2: इश्क वो बला है, इश्क वो बला है, जिसको छुआ इसने वो जला है. दिल से होता है शुरू, दिल से होता है शुरू, पर कमबख्त सर पे चढ़ा है. कभी खुद से, कभी खुदा से, कभी जमाने से लड़ा है. इतना हुआ

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: प्रेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात कार्यक्रम आई तुळजा भवानी भक्ती शक्ती इतिहास आणि परंपरा भाग दुसरा. लेखन इतिहास संशोधक डॉक्टर सतीश कदम.
1: आज सकाळी देवीला दर्शनाला गेलो होतो, येताना जलयात्रेचं आयोजन केलं होतं. म्हणजे साधारणपणे यादवांच्या काळापासून या जलाचं दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशामध्ये भागामध्ये जाणीवपूर्वक जलयात्रेचं आयोजन आणि शाकंभरीच्या नवरात्रात आयोजन. शाकंभरी ही देवीच मुळात दुष्काळाच्या निवारणार्थ पूजलेली किंवा त्याची स्थापना केली गेलेली आहे. म्हणजे तुळजेचा तुळजाभवानीचा एक वेगळा अर्थ. त्या हत्तीवरून ती मुलगी तरुणी जलकलश घेऊन जाताना पाहिल्यानंतर एकदम लक्षात आलं. आणि मुळात हा जिल्हा अतिशय दुष्काळी जिल्हा आहे आणि या ठिकाणी यादवांच्या काळापासून जाणीवपूर्वक शाकंभरी देवीचं नवरात्र भरवणं आणि त्या नवरात्रातला एक विशेष उत्सव म्हणून जलयात्रेचं जलपूजन करणं आणि तो सबंध जलकलश हत्तीवरून मिरवत न्यायचा, म्हणजे गजानंद लक्ष्मी इथं उभी करायची आहे आणि तिच्या जलानी पुन्हा देवीला अभिषेक करायचा आहे. अतिशय खूप समाधान देणारा असा प्रसंग आहे आणि ही लोकपरंपरा इतक्या सशक्तपणे आपण ह्या गावात रुजवलेली आहे हे ह्याचं दर्शन केवळ या परिषदेच्या प्रसंगाने मला झालं. या परिषदेच्या संदर्भामध्ये एक ज्यावेळेस पत्र आलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा विषय जो आहे तो इथले तीर्थ आणि इथल्या बारवा असा आहे, म्हणजे विषय हा नक्की केलेला आहे आणि त्याप्रमाणे काम करायचं आहे असं ठरवलेलं होतं. त्याप्रमाणे मी शोध घ्यायचा प्रयत्न केला. तर या ज्या दोन कथा या स्थानाच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतात की एक ऋषीपत्नी अनुभूती ही ज्यावेळेस तप करायला लागती आणि तिच्यामागं कृतक नावाचा एक दैत्य लागतो आणि मग त्या दैत्यापासून संवार करण्यासाठी म्हणजे दैत्यापासून संकट निवारण करण्यासाठी ज्यावेळेस ती देवीचा धावा करती तर ही त्वरित जगदंबा प्रसन्न होती आहे आणि ही त्वरिता आणि पुढे मी ती तुळजा झालेली आहे असा एक कथाभाग आहे. आणि दुसरा जो कथाभाग याच्या संदर्भात सांगितला जातो तो असा आहे की बाबा ज्यावेळेस सीतेचं हरण झालेलं आहे आणि वनवासात प्रभुरामचंद्र फिरत आहेत आणि सीतेच्या विराहाने व्याकुळ झालेला हा पती लतावेलींनासुद्धा आलिंगन द्यायला लागतो आणि सीता सीता म्हणून आक्रोश करतो, टाहो फोडतो. तर त्यावेळेस आकाशमार्गाने जाणारे जे आहेत शिव आणि पार्वती तो उमा शिवाला म्हणती की अरे ज्या रामाचा तू जप करतो त्या रामाला किती आस्था आहे म्हणजे कुठल्याही बाबाबद्दल आणि तो पत्नीच्या विराहाने इतका व्याकुळ झाला आहे तर हा कसा काय परमेश्वर असू शकतो आणि त्याचं नाव तू काय घेतेस. तर शंकर त्यावेळेस सांगतात की तू असं करू नको, तू त्याची परीक्षा घेऊ नको. तरी उमा स्त्री हट्टाला पेटते आणि प्रत्यक्ष ती या घाटशीळवर घाटशीळ नावाचं इथं स्थान आहे तिथं प्रगट होते आणि ती म्हणते की हे प्रभू, हे रामा, हे मीच तुझी सीता आहे. आणि मग दिव्यदृष्टीचे श्रीराम म्हणतात की हे माई तू का आई तू का माई आणि ही तुळजावी अशी एक या स्थानाची उत्पत्ती सांगितली जाते. अभिलेखाचा जर उल्लेख केला तर या स्थानाचं पहिलं नाव चिंचपूर होतं असं काही कागदपत्रात नोंदवलेलं आहे. आणि काटी सावरगावांचा उल्लेख जो शिलालेखांचा आता माझे मित्र लाडांनी केला तर त्या ठिकाणी सुद्धा महापूर असं या गावाचं या स्थानाचं वर्णन केलेलं आहे. आणि तुळजाभवानीची नोंद असलेला पहिला शिलालेख 14व्या शतकातला फिरोज शहाच्या काळातला आहे आणि त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आणि तिथं त्यावेळेस एक स्वामी आलेले आहेत रघुपती आणि त्यांनी तुळजाभवानीची प्रत्यक्ष मूर्ती घडवलेली आहे आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याविषयीचे उल्लेख आहे. अजून एक जो जुन्या कागदपत्रातला सहज उल्लेख मिळतो सांगण्यासारखा की महाराणी ताराबाईचा जो मुलगा आहे शिवाजी, या शिवाजीने अळजापूर नावाचं गाव इनाम दिलेलं आहे आणि त्यात सांगितलेलं आहे की हे अधिस्थान आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणून ह्या स्थानाची प्रतिष्ठापना पुन्हा पहिल्यासारखी झाली पाहिजे, पूजा अर्चना झाली पाहिजे आणि म्हणून इनाम दाम दिलेलं आहे. म्हणजे शाहू महाराज इथं आहेत हा एक योगायोग आहे आणि त्याचा संबंध ताराबाईचा मुलगा शिवाजी यांनी इथं दान देणं इथपर्यंतचे कागदपत्र आपल्याला मिळतात. त्याचा उल्लेख झाला की काही कागद दोन रेषांच्या मधल्या म्हणजे अर्थ दोन शब्दांच्या मधला अर्थ आपल्याला समजला तर आपण योग्य पद्धतीने इतिहास शोधू शकतो. तुळजापूरच्या संदर्भामध्ये जो एक महापूर

नावाचा लेख असलेला चिंचपूर, महापूर, तुळजापूर आणि आदिशक्तीपीठ, आदिशक्तीपीठ म्हणून ह्या स्थानाचा उल्लेख येतो. एकूण भारतामध्ये 21 शक्तिपीठ आहेत आणि त्याच्यापैकी 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात हे सर्व ज्ञात आहेत. कदंब ऋषीपत्नी जी अनुभूती, तिची मी कथा सांगितली की तिच्या संदर्भामध्ये त्वरिता म्हणजे तिला प्रसन्न झाली देवी आणि म्हणून तिचं नाव पडलेलं आहे. एकनाथी भागवतामध्ये खूप सुंदर या स्थानाबद्दलचे उल्लेख मिळालेले आहेत. तर श्रीरामा म्हणे तुकाई, तेची नामे लोके ठाई, अद्भुत राहिली पाही म्हणती तुकाई जगदंबा, अशा स्वरूपाचं संपूर्ण वर्णन एकनाथी भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि रामवरदायिनी म्हणून ह्या स्थानाची महती आहे. रामदास स्वामींनी याला रामवरदायिनी म्हटलेलं आहे. आणि तू स्वतः या छत्रपतींचं संरक्षण करून त्याच्या मागं उभं कर, तुझी शक्ती तुझ्या मागं त्यांच्या मागं उभी कर असं म्हटलेलं आहे. आणि या रामवरदायिनीचे मंदिरं लाडांनी शोध घेतला, तसा सबंध रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी आहे. चिपळूणच्या जवळ सगळीकडे रामवरदायिनीचे मंदिरं पाहायला मिळतात आणि याही भागात रामवरदायिनीचे मंदिर पाहायला मिळतात. प्रत्यक्ष मंदिर स्थापत्याचा विचार करताना यादव काळापासून आपल्याला हे उभं असलेलं मंदिर दिसतं. पण या मला असं वाटतं की यादव काळामध्ये ह्याचा जीर्णोद्धार झाला असावा, कारण की अशा पद्धतीचा एक शिलालेखातला उल्लेख काठी सावरगालाच मिळतो, जो गिरजापतीचा धोंडा म्हणून जो शिलालेख आहे, एकलवीराचा शिलालेख तिथं प्रसिद्ध आहे. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हणलं की या स्थानाचा जीर्णोद्धार झालेला आहे. म्हणजे त्याच पवित्र स्थानाला पुन्हा पुन्हा पूजेत आणणं, पुन्हा पुन्हा नवीन रूप देणं हा जो प्रयोग आपल्याकडे होतो त्याच्यातून आपल्याला दिसतं की बाबा हे यादवकालीन मंदिर आहे. आता ह्या शिलालेखाच्या सगळ्या तपशिलांची नोंद मी करत नाही. मल्लिकार्जुन देवी मंदिरातला शिलालेख आहे तो 1215 आहे. प्रत्यक्ष तुळजापूरचा उल्लेख आणि स्पष्टपणे उल्लेख असलेला जो शिलालेख आहे तो फिरोज शहाच्या काळातला आहे. त्याचा आशय असा आहे की श्री सुलतान फिरोज शाह बहमणी याचे कल्पकोडी म्हणजे युगानुग चालणारं राज्य शके 1320 वर्षी बौद्धान्य संवत्सर मार्गशीर्ष शुद्ध 5 शुक्रवार या दिवशी परशुरामजी गोसावी नावाचे इथं सिद्ध आलेले आहेत. आणि त्या परशुरामजी गोसावींनी तुळजामातेच्या यात्रेनिमित्त आले असताना त्यांनी ते समयी काटी येथे चावडीच्या म्हणजे धर्मशाळेच्या प्राकाराच्या आणि तटाच्या कामासाठी सिंगाऊ वासराम याच्या चौथऱ्याची घरवृत्ती आणि देवीची घडवलेली मूर्ती परशुरामानी दिली आणि त्याची ब्राह्मणांनी भूप्रतिष्ठापना केली अशा प्रकारचा उल्लेख आहे. महाप्राकाराच्या कामास म्हणजे महापुरास काही दान दिले आणि त्यावेळेस जे हजर होते लोक त्यांची मग नोंद त्याच्यात आलेली आहे. ऋषभदेव आहे, हनुमंतदेव आहे, ईश्वरदेव आहे, विठ्ठलपुत्र आहे, या सगळ्याच्या भोगनाथ आहे यांच्या नोंदी आहेत. हा 26 ओळीचा एकूण शिलालेख आहे, त्याचा उल्लेख आता झालेला आहे. आणि मग 8 ऑक्टोंबर 1700 जो उल्लेख मगाशी म्हणल्यासारखा की बाबा ताराबाई पुत्र शिवाजी याने परंड्याच्या अधिकाऱ्याला सनद दिली आणि त्याच्यामध्ये रातांजणतर्फेतील अळणापूर हे गाव तुकाई देवीच्या दैनंदिन खर्चासाठी म्हणून इनाम दिलेलं आहे. याशिवाय धाकटे तुळजापूर जे आहे त्या ठिकाणी जानोजी तेली बऱ्हाणपूरकर याला शके 1881 तुळजाभवानीची अष्टभुजा मूर्ती मिळालेली आहे. आणि या अष्टभुजा मूर्तीच्या माथ्यावर शिवलिंग धारण केलं असून हिचा हातामध्ये ढाल, परडी, धनुष्य, शंख, त्रिशूळ, चक्र, कट्यार आणि गदा यासारखी आयुधं आहेत. सूर्यचंद्राच्या बाजूला कोरलेले आहेत आणि दोन्ही खालच्या बाजूला दोन सिंह आहेत. तर ही सिंहारूढ असलेली तुळजाभवानीची प्रसन्न मूर्ती त्यावेळेस त्यांना मिळालेली आहे. ती आताही त्या लोक ठिकाणी आहे. आता माझा जो मुख्य विषय आहे की बाबा या क्षेत्रातली तीर्थस्थाने, आज जर आपण या परिसराचा पाहणी केली तर साधारणपणे 14व्या शतकानंतर विकसित झालेली तीर्थस्थाने आपल्याला इथं पाहायला मिळतात. मुख्य मंदिराच्या प्रवेशात गेलो आपण आणि मंदिराच्या समोर उतरलं की गोमुख तिथं आहे, सतत तिथं धार पडत असती आणि त्या गोमुखाची वास्तू आहे. त्या गोमुखाची पूजा म्हणजे तिथं हातपाय धुवून लोक वर जातात. याच्या संदर्भातली एक सुंदर कथा इथं आहे की गरीबनाथ नावाचे इथं एक सत्पुरुष होते, त्यांची श्रद्धा देवीवर होती आणि त्यांना असं वाटतं की आपण आता वाराणसीला जावं आणि त्यांना देवीचा साक्षात्कार होता की अरे इथंच गंगा आहे वाराणसीची, तू का जातो तिथं. पण ते तरीही सुद्धा आग्रहपूर्वक गंगेचं दर्शन घेण्यासाठी वाराणसीला गेले आणि वाराणसीला त्यांनी जय भागीरथी जय गंगे असं म्हणून एक श्रीफळ, लिंबू आणि वेताची काठी तिथं सोडली. आणि ज्यावेळेस ते परत इथं तुळजापूरला आले तर त्या

गोमुखातून त्याच वस्तू त्यांच्यासमोर प्रगट झाल्या आणि ह्या स्थानाचं काय महत्त्व आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि नंतर मग त्या दर्शनाला ते गेले तर त्यावेळेस मग त्यांना अशी आज्ञा झाली की तुला आता मी दर्शन देणार नाही की तुला सांगितल्यानंतर सुद्धा तू वाराणसीला गेलास. आणि मग त्यांनी पुन्हा सांगितलं की नाही माते मला तू दर्शन दे. ते सांगितलं एक दिवस तुला वर्षातलं दर्शन देईल. आणि मग त्यांना दिवाळीच्या आमोशाच्या दिवशी रात्री दर्शन मिळतं आणि आजही त्या मठाची परंपरा ती पाळती ती मठ आणि ती माणसं या भागात आहे. तर अशी ही कथा त्या गोमुखाच्या बाबतीत आहेत. आणि मंदिर परिसरात दुसरं जर तुम्ही डाव्या हाताला गेला तर तिथे कल्लोळ आहे. हे आयताकार आहे आणि खूप खोल आहे. आयताकार कल्लोळ ह्या कमी आहेत. जसं मुखेडला चालुक्य काळातलं एक आयताकार कल्लोळ आहे आणि तशा पद्धतीचं हे कल्लोळ आहे. हे थोडं उत्तर काळात पुन्हा विकसित केलेलं कल्लोळ आहे. परवा मी सहज कोकणात गेलो आणि तिथं एक घोडबाव दाखवली तर त्या जांभ्या खडकामध्ये 12 मीटर खाली 10 मीटर खाली गेल्यानंतर जांभा खडक हा झिजतो. तिथं पाणी लागलं तर ते टिकावं म्हणून त्यांनी काय केलं की ते सगळं खोदलं आणि पुन्हा तिथं बेसाळमधल्या म्हणजे इकडून महाराष्ट्रातून वरून सह्याद्रीचा बेसाळ काढून तिथं शिळा घडवून नेल्या आणि तिथं ती तेवढाच भाग चौकोनी कुंड बांधलं आणि ते जतन केलं. तर अशा प्रकारे एखाद्या ठिकाणी जर जिवंत पाणी लागलं तर ते परंपरेने कसं सांभाळलं जाईल ह्याचा एक चांगला प्रयोग या भागातसुद्धा झालेला आहे. एकतर हा डोंगराळ भाग आहे. या भागामध्ये एकूण 12 मोठाले कुंड आहेत. त्याच्यात विष्णुकुंड आहे, सूर्यकुंड आहे. या कल्लोळतीर्थाबद्दलची तर विशेष माहिती आहे की महिकावती भगीरथी कल्लोळतीर्थ मुनी यमुनासती गोमुखते भोगवती भोगावती ऐसे महात्म्य आंबेचे या प्रकारचा श्लोक राजी ढेरेने पण हा श्लोक उद्धृत केलेला आहे त्यांच्या ग्रंथामध्ये. तर पापनाश नावाचे एक इथं बालेघाटच्या डोंगरावर च्या कढ्यावर एक तीर्थस्थान आहे. त्याचा कथाभाग असा आहे की बाबा ज्यावेळेस अहिल्येच्या मागं लागल्यामुळं इंद्राला गौतम ऋषींनी शाप दिला आणि मग त्या शापाची मुक्तता या ठिकाणी तिची झाली म्हणून हे पापनाश तीर्थ इथं आहे. आणि या ठिकाणी मग अष्टभुजा जगदंबेची मूर्ती छोटी त्या बाजूला तीर्थाच्या बाजूला काढलेली आहे. मातंगी कुंड नावाचं आहे की सर्व समाजाच्या संदर्भामध्ये पूर्वाप्रश्य समाजाच्या संदर्भामध्ये आताही तिथं विशिष्ट दिवशी स्नान करण्याची पद्धत रूढ आहे आणि भाविक तिथं स्नान करतात असं एक मातंगी कुंड या ठिकाणी आहे. दुसरं एक मयकावती तीर्थ नावाचं या ठिकाणी एक तीर्थ आहे. तर भवानी देवी मंदिराच्या पूर्वेला एक प्रशस्त आकाराचे हे मयकावती हिला मणकावती असंही म्हणतात, याला विष्णुतीर्थ असंही म्हणतात. या नावाने ओळखलं जाणारं हे तीर्थ आहे. हे तीन बाजूंनी प्रवेश असलेलं आणि आतमध्ये प्रशस्त आकारात बांधलेली पोखरणी या सदरात मोडणार आहे. आपण ज्यावेळेस कुंडांचा अभ्यास करतो त्यावेळेस असे नाव येतात. आपण असं म्हणतो ही हे कुंड आहे, ही पोखरणी आहे, हा आड आहे, हा विहीर आहे, ही बारव आहे, ही जलमानवी आहे. ह्या प्रत्येक मराठी शब्दाला स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने स्वतंत्र असा अर्थ आहे. जलमानवी म्हणजे ज्याला आतमध्ये चारी करून मंडप बांधलेले आहेत आणि मध्ये तो जलाशय आहे, त्याच्यात चक्रधर उभारून स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात उभारून पाहतो आहे, अशी ती जलमानवी आहे. ज्याच्यामध्ये 4 प्रवेश आहेत, 3 प्रवेश आहेत, 5 प्रवेश आहेत आणि त्याचं पावित्र्य ठेवण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या देवतांची प्रतिष्ठापना अशा जलाशयामध्ये केलेली असती. मग त्या कधी सप्तमातृका आहेत, कधी 24 विष्णू आहेत, कधी 11 रुद्र आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे देवतांचे स्थानं त्या देवकोष्ठामधून आपल्याला पाहायला मिळतात. इथं अशा प्रकारच्या 12 नाही आहेत पण इथं जलसंचय करणारं निसर्गत पाणी अडवून जे काही पाणी उपलब्ध आहे ते वर्षभर पुरावं अशा पद्धतीने ते अडवून साठवण्याचा प्रयोग इथं केलेला आहे. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे कुंड आहे. नागझरी नावाचं एक कुंड आहे. या नागझरीचा तर काय महिमा आहे की बाबा या नागझरीला वासुकीचं जे राज्य हरण केलेलं होतं ते त्याला परत मिळालं. त्यांनी त्यासाठी इथं तप केलं होतं आणि तपाचं फळं देणारं स्थान म्हणून ह्या नागझरी कुंडाचं महत्त्व आहे. या ठिकाणी नारायण नागबळी नावाचा विधी होतो. प्रत्यक्ष नारायण नागबळी विधी हा त्र्यंबकेश्वरला गोदावरीच्या काठावर कुशावर्तावर होतो पण या स्थानाचं महत्त्व असं आहे की इथं भवानीचं वास्तव्य असल्यामुळं नागझरी इथं ते सगळे विधी होतात. ते अनुज्ञेय आहे म्हणून ह्या स्थानाला वेगळं महत्त्व आहे. काशीकुंड नावाचं एक कुंड इथं आहे. भारती बुवाच्या मठाच्या मागच्या बाजूला आहे. तसेच एक रामकुंड नावाचं एक कुंड आहे. रामवरदायिनीचा शोध घेत असताना ज्यावेळेस ह्यांना तहान लागली प्रभू रामचंद्राला त्यावेळेस ती तहान भागवणारी जागा म्हणून हे राम

0: वरदानीचं कुंड आहे. जसं चंद्रकुंड आहे, सूर्यकुंड आहे, या तीर्थकुंडापैकी गोमुख, कल्लोळ, मणकर्णिका ह्या अनुक्रमे बारव कुंड आणि पुष्करणिका या प्रवर्गात मोडणाऱ्या स्थापत्यशास्त्रीय रचना आहेत. आणि बाकी जंदली सगळे पोखरणी म्हणजे थोडी लहान जलाशय अशा स्वरूपाच्या कुंड आहेत. आणि ह्या सगळ्या बारवा हे कुंड ह्याच्यासारखं पाणी राहावं म्हणून ह्याच्या पुनर्भरणाची व्यवस्थासुद्धा झालेली आहे. आणि बीडकर तलाव, कालभैरव तलाव, रामवरदायिनी तलाव असे तीन जलाशय इथं त्या पुनर्भरणासाठी बारवेच्या तयार केलेल्या आहेत. इथं विहिरी आहेत, त्याही एक 15-20 विहिरी आहेत. त्यातल्या निवडक विहिरी आहेत की अहिल्यादेवीची एक विहीर आहे आणि ह्या अहिल्यादेवीच्या विहिरीवर वापीलेख आहे. 1707 तो वापीलेख आहे. याचं दमा कुलकर्णी नावाच्या ग्रस्तांनी त्याच्यावर काम केलेलं आहे. दुसरा एक वापीलेख म्हणजे तोच वापीलेख पुन्हा युमा पठाणांनी संपादित केलेला आहे. या वापीलेखाचा 6 ओळी जरी असल्या तर त्यातून एवढं कळतं की बाबा आदित्यवारी म्हणजे रविवारी या वापीचं काम पूर्ण झालेलं आहे. ते शके 1707 असा हा वापीलेख असलेली ही विहीर आहे. तुळजापूरमध्ये ज्या बारवा आहेत त्यात कोटाची विहीर ही गोड्या पाण्याची विहीर आहे आणि अर्ध्या गावाची तहान भागवू शकेल अशी ही प्रचंड विहीर इथं आहे. त्याच्याशिवाय लिंगप्पा नायकाची विहीर आहे, सोंगुर्गाची विहीर आहे, पिराची विहीर आहे, कोटाची विहीर आहे, भागावईची विहीर आहे, अशा जवळपास 12 विहिरी या ठिकाणी आहे. इथल्या जलाशयांचा तपशील द्यायचा प्रयत्न केलेला आहे. इथलं स्थापत्य जरी विशेष नसलं तरी इथल्या अनेक जलाशयांना एक श्रद्धास्थानाचं महत्त्व आहे आणि त्याला एक पौराणिक कथानक आहे आणि लोक श्रद्धेने आपलं पावित्र्य पाळतात. आजच सकाळी पहिले ज्यांची कुलस्वामिनी असते ती स्वतःची मूर्ती तुळजापूरची देवीची घेतात ते आणि मग त्या कल्लोळात स्वतः त्या मूर्तीला हातात घेऊन डुबकी मारतात आणि मग स्वतः पुन्हा मग त्या वर येतात. त्या कल्लोळातून वर यायचं आणि पुन्हा मग गायमुखाच्या समोर खाली उतरायचं, गायमुखाचं पवित्र जल डोक्यावर शिंपडून घ्यायचं आणि मग देवीचं दर्शन घ्यायचं. ही पद्धत आहे. तर मी माझी ऋण व्यक्त करतो आणि माझी जाग घेतो. धन्यवाद.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: जगह है, आधी रात है।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। नमस्कार श्रोते हो, मी आपला आरजे श्रेयस। नवरात्रीचा एवढा पावन पर्व सुरू आहे। जागर कुलस्वामिनीचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण देवी तुळजाभवानी व नवरात्र विषयक विशेष माहिती जाणून घेत आहोत। शारदीय नवरात्रातील द्वितीय तिथी ही नवदुर्गेच्या दुसऱ्या स्वरूपाला म्हणजेच देवी ब्रह्मचारिणीला समर्पित आहे। आदिशक्तीच्या या स्वरूपामध्ये उग्रता नाही, रणवाद्यांचा निनाद नाही, हातात संहारक आयुधे नाहीत। उलट तिच्या स्वरूपात आहे ती म्हणजे शांतता, सात्विकता, तपश्चर्या, संयम, त्याग, साधना आणि अढळ संकल्पशक्ती। नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेद्वारे शक्तीचे आवाहन आणि संकल्प केला जातो, तर द्वितीयेच्या दिवशी ब्रह्मचारिणीचे स्वरूप त्या संकल्पाला तप, संयम आणि साधनेची दिशा देते। ब्रह्मचारिणी हे आदिशक्तीचे अत्यंत गूढ आणि तितकेच प्रेरणादायी स्वरूप आहे। एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू धारण केलेली ही देवी तपस्विनीच्या रूपात वर्णिली जाते। आईच्या नेत्रांमधील स्थैर्य आणि मुखावरील शांतता ही दुर्बलतेची निशाणी नसून अंतर्मनातील प्रचंड स्थैर्याचे प्रतीक आहे। तिच्या हातातील जपमाळ एकाग्रतेचे प्रतीक आहे, तर कमंडलू साधेपणाचे, संयमाचे आणि तपस्वी जीवन पद्धतीचे प्रतीक मानले जाते। ब्रह्मचारिणी या नावाचा अर्थ समजून घेतल्यास तिच्या स्वरूपामधील आध्यात्मिक तत्व अधिक स्पष्ट होते। ब्रह्म म्हणजे परमसत्य, सर्वोच्च चैतन्य किंवा अंतिम आध्यात्मिक तत्व, आणि चारिणी म्हणजे त्या मार्गावर आचरण करणारी, त्या मार्गाने प्रवास करणारी शक्ती। त्यामुळे ब्रह्मचारिणी म्हणजे परमसत्याच्या प्राप्तीसाठी साधना करणारी शक्ती। भारतीय आध्यात्मिक परंपरेतील ब्रह्मचर्य ही संकल्पना केवळ अविवाहित अवस्थेपुरती मर्यादित नाही। मन, इंद्रिये, वाणी आणि कर्म यांना संयमित करून जीवनाला एका उच्च ध्येयाकडे वळविणे हा त्याचा व्यापक आध्यात्मिक अर्थ आहे। ब्रह्मचारिणीच्या स्वरूपामागे देवी पार्वतीच्या कठोर तपश्चर्येची प्रसिद्ध पौराणिक कथा सांगितली जाते। पुराण परंपरेनुसार पार्वतीने भगवान शिवांना पतिरूपाने प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर तप केले। पूर्वजन्मी सती असलेल्या पार्वतीने पुढील जन्मात हिमालयाच्या घरी जन्म घेतला आणि बालपणापासूनच भगवान शिवांविषयी तिच्या मनात अनन्य भक्तिभाव असल्याचे पौराणिक कथांमध्ये वर्णिले आहे। शिवप्राप्तीसाठी तिने राजकन्येला शोभतील अशा सुखसोयींचा त्याग केला आणि कठोर तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला। देवी पार्वतीची तपश्चर्या क्रमशः अधिक कठोर होत गेली। सुरुवातीला देवीने फलाहार केला, पुढे तिने केवळ पान खाऊन साधना केली आणि शेवटी पानांचाही त्याग केला अशी आख्यायिका आहे। या कारणामुळे पार्वती देवीला अपर्णा हे नाव प्राप्त झाल्याचे धार्मिक साहित्यामध्ये वर्णन केले जाते। तिच्या शरीरावर कठोर तपाचा परिणाम झाला, परंतु तिचा संकल्प ढळला नाही। तिच्या समोर कितीही संकटे आली, कितीही परीक्षा आल्या, तरी तिची शिवप्राप्तीची निष्ठा अढळ राहिली। या कथेमध्ये केवळ शिवपार्वतीची विवाहाची आख्यायिका पाहणे अपुरे ठरेल। या कथेमागे भारतीय तत्वज्ञानातील एक महत्त्वपूर्ण विचार दडलेला आहे बरं का। उच्च आणि शुद्ध ध्येयासाठी अखंड प्रयत्न, संयम आणि त्याग आवश्यक असतो। इच्छा निर्माण होणे सोपे असते, परंतु त्या इच्छेला ध्येयामध्ये रूपांतरित करून त्यासाठी दीर्घकाळ साधना करणे ही खरी कसोटी असते। देवी पार्वतीच्या तपश्चर्येतून हीच अढळ निष्ठा प्रकट होते। ब्रह्मचारिणीच्या एका हातातील जपमाळ अत्यंत अर्थपूर्ण आहे। भारतीय साधना परंपरेत जपमाळ ही स्मरण, ध्यान, एकाग्रता आणि मनःसंयमाचे साधन मानली जाते। मानवी मन अत्यंत चंचल आहे। एका क्षणी ते एका विचारावर स्थिर होते आणि पुढच्याच क्षणी दुसऱ्या विचाराकडे धावते। जपाच्या माध्यमातून मनाला पुन्हा पुन्हा एका केंद्रावर आणण्याचा प्रयत्न केला जातो। म्हणूनच देवीच्या हातातील जपमाळ ही केवळ धार्मिक वस्तू नसून मनाला शिस्त लावण्याचे प्रतीक आहे। ब्रह्मचारिणीच्या दुसऱ्या हातातील कमंडलू तपस्वी जीवनाचे प्रतीक आहे। कमंडलू म्हणजे अत्यल्प साधनांमध्ये समाधान मानणाऱ्या साधकाचे पात्र। त्यामध्ये साधेपणा, विरक्ती,
संयम आणि आवश्यकतेपुरते जीवन जगण्याची भावना दडलेली आहे। आधुनिक जीवनात संपत्ती, वस्तू, प्रसिद्धी आणि सुविधा यांची सतत वाढणारी इच्छा पाहता कमंडलूचे प्रतीक विशेष अर्थपूर्ण ठरते। जीवन समृद्ध होण्यासाठी वस्तूंची संख्या वाढण्यापेक्षा मनातील समाधान वाढविणे अधिक महत्त्वाचे आहे, हा संदेश त्यातून घेता येतो। तपश्चर्या म्हणजे स्वतःला त्रास देणे नव्हे, तप म्हणजे जीवनाला शिस्त लावणे, मनाला योग्य दिशेने वळविणे, इंद्रियांवर संयम ठेवणे, ध्येयासाठी आवश्यक त्याग स्वीकारणे, त्याचप्रमाणे क्रोधावर नियंत्रण ठेवणे, अहंकाराला मर्यादा घालणे, लोभ आणि मत्सरापासून स्वतःला दूर ठेवणे, आपल्या दुर्बलतेशी सातत्याने संघर्ष करणे। या व्यापक अर्थाने पाहिले तर तपश्चर्या ही केवळ वनात किंवा आश्रमात करण्याची साधना नसून दैनंदिन जीवनातही आचरणात आणता येणारी जीवन पद्धती आहे। नवरात्रामध्ये उपवासाला विशेष महत्व असते। उपवासाचा अर्थ केवळ अन्नत्याग असा मर्यादित नाही बरं का। उपवास या शब्दाची पारंपरिक व्युत्पत्ती उप आणि वास अशी केली जाते, ज्याचा अर्थ जवळ राहणे असा घेतला जातो। दैवी तत्वांच्या जवळ राहणे, आत्मचिंतनाच्या जवळ राहणे आणि अंतर्मनाशी संवाद साधणे हा त्याचा आध्यात्मिक आशय मानला जातो। विविध कुटुंबे आणि प्रदेशांमध्ये उपवासाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात। काही जण फलाहार करतात, काही जण विशिष्ट पदार्थांचा त्याग करतात, तर काही जण पूर्ण उपवास करतात। परंतु या सर्वांच्या पाठीमागील प्रमुख भावना म्हणजे संयम आणि साधना। अन्नावर नियंत्रण ठेवले हा उपवासाचा बाह्य भाग असू शकतो, परंतु मनावर नियंत्रण ठेवणे हा त्याचा अधिक गहन भाग आहे। दिवसभर अन्नाचा त्याग करूनही जर मनात क्रोध, मत्सर, द्वेष आणि अहंकार वाढत असेल तर उपवासाचा अंतर्मुख हेतू साध्य झाला का याचा विचार करणे आवश्यक आहे। म्हणूनच ब्रह्मचारिणीचे स्वरूप बाह्य व्रतांबरोबरच अंतःशुद्धीची आठवण करून देते। ब्रह्मचारिणी ही आत्मसंयमाची देवी आहे। मानवाच्या जीवनातील सर्वात कठीण विजय हा दुसऱ्याला पराभूत करण्यात नसून स्वतःच्या मनावर विजय मिळवण्यात आहे। राग आला असताना शांत राहणे, लोभ निर्माण झालेला असताना योग्य अयोग्याचा विचार करणे, अपमान झाल्यावर विवेकाने उत्तर देणे, मोह समोर असतानाही ध्येयाशी प्रामाणिक राहणे आणि अपयशानंतरही पुन्हा प्रयत्न करणे हीच आत्मशक्ती आहे। आजच्या आधुनिक जीवनात ब्रह्मचारिणीचा संदेश अधिकच महत्त्वपूर्ण ठरतो। माहितीच्या प्रचंड प्रवाहामुळे मन सतत विचलित होत असते। सामाजिक माध्यमे, मनोरंजन, सतत बदलणारे आकर्षक आणि स्पर्धेच्या वातावरणामुळे एकाग्रता टिकविणे कठीण होत आहे। अशा परिस्थितीत एखादे ध्येय निश्चित करून त्यासाठी दीर्घकाळ सातत्याने प्रयत्न करणे हे देखील एक प्रकारची तपश्चर्याच आहे। विद्यार्थ्यांचा अभ्यास, खेळाडूचा रोजचा सराव, कलाकारांचा रियाज, संशोधकाचे दीर्घकालीन प्रयत्न, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे ऋतूनुसार श्रम उपसणे आणि पालकांचा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी केलेला त्याग, या सर्वांमध्ये ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येचा व्यापक भाग आपल्याला दिसून येतो। म्हणून ब्रह्मचारिणी ही केवळ प्राचीन पौराणिक कथेमधील देवी नसून ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील प्रेरणा शक्ती आहे। ब्रह्मचारिणीचे स्वरूप तुळजाभवणीच्या व्यापक शक्ती तत्वाशीही अर्थपूर्णरित्या जोडता येते। तुळजाभवणी ही महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाची शक्तीदेवता आहे। तुळजापूर येथील मंदिराला महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीस्थळांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे। महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार तुळजाभवानी मंदिर यमुनाचल टेकडीवर वसलेले असून मंदिराच्या स्थापत्यामध्ये प्राचीन दगडी वास्तुशैलीची वैशिष्ट्ये दिसून येतात। देवीची अष्टभुजा मूर्ती धार्मिक परंपरेनुसार स्वयंभू मानली जाते। तुळजाभवानीच्या अष्टभुजा रूपात अनेक आयुधे आहेत। ही आयुधे शक्ती, संरक्षण आणि दुष्ट संहार यांचे प्रतीक मानले जातात। ब्रह्मचारिणीच्या हातात मात्र जपमाळ आणि कमंडलू आहे। ही दोन स्वरूपे शक्तीच्या दोन भिन्न पण परस्पर पूरक बाजू समोर आणतात। तुळजाभवानीचे आयुधधारी रूप बाह्य संकटाशी सामना करण्याच्या शक्तीचे प्रतीक आहे, तर ब्रह्मचारिणीचे तपस्वी रूप अंतर्गत दुर्बलतेवर विजय मिळवण्याच्या शक्तीचे प्रतीक आहे।
एक शक्ती बाह्य संघर्षासाठी आवश्यक असते, दुसरी शक्ती त्या संघर्षाला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी आवश्यक असते. बाह्य जगाशी सामना करण्यापूर्वी मन स्थिर असणे अतिशय आवश्यक आहे. शस्त्र धारण करण्यापूर्वी विवेक असणे अतिशय आवश्यक आहे. सामर्थ्य प्राप्त करण्यापूर्वी संयम असणे आवश्यक आहे. म्हणूनच ब्रह्मचारिणीचे तत्व तुळजाभवानीच्या व्यापक शक्ती संकल्पनेला एक अंतर्मुख परिणाम देते. तुळजाभवानीच्या उपासनेमध्ये आई हा शब्द विशेष भावनिक अर्थ घेऊन येतो. भक्त आणि देवी यांच्यातील नाते केवळ उपासक आणि उपास्य इतके औपचारिक राहत नाही, ते आई आणि लेकराच्या नात्यात रूपांतरित होते. संकटात संरक्षण देणारी, दुःखात आधार देणारी, चुकीच्या मार्गापासून दूर नेणारी आणि भक्ताच्या मनाला धैर्य देणारी अशी ती आईची कर्तव्ये ही तुळजाभवानी पार पाडत असते. अभिषेक, नैवेद्य, आरत्या, ओटी भरणे आणि इतर धार्मिक सेवा यांना मंदिराच्या दैनंदिन उपासनेत महत्व आहे. शारदीय नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सव नसून श्रद्धा, लोकपरंपरा, सांस्कृतिक स्मृती आणि देवीच्या उपासनेचा व्यापक सोहळा आहे. ब्रह्मचारिणी देवीचा एक महामंत्रही आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊया. ओम देवी ब्रह्मचारिण्ये नमः, असा हा मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ तपश्चर्या, संयम आणि ब्रह्म मार्गाचे आचरण करणाऱ्या देवी ब्रह्मचारिणीला मी नमस्कार करतो. मंत्रातील ओम हा प्रणव भारतीय आध्यात्मिक परंपरेत अत्यंत पवित्र मानला जातो. देवी म्हणजे दैवी शक्ती, ब्रह्मचारिणी म्हणजे ब्रह्मचर्य, तप आणि साधनेच्या मार्गावर आचरण करणारी देवी, आणि नमः म्हणजे नमन, नमस्कार आणि अहंकाराचे समर्पण. म्हणून हा मंत्र केवळ उच्चार नसून एक संकल्प बनतो. मनाला स्थैर्य देण्याचा, इंद्रियांवर संयम ठेवण्याचा, ध्येयापासून विचलित न होण्याचा आणि अंतर्मनातील शक्ती जागृत करण्याचा संकल्प. देवी ब्रह्मचारिणीच्या ध्यानासाठी प्रचलित असलेला श्लोक आपण पाहूया. दधाना कर पद्माभ्याम अक्षमालाक मंडलू, देवी प्रसीद तू मई ब्रह्मचारिण्यनुत्तमा. या श्लोकामध्ये जपमाळ आणि कमंडलू धारण करणाऱ्या श्रेष्ठ ब्रह्मचारिणी देवीचे ध्यान केले जाते आणि तिच्या कृपेची प्रार्थना केली जाते. ब्रह्मचारिणीची उपासना करताना देवीसमोर दीप प्रज्वलित करणे, पुष्प, कुंकू, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करणे, मंत्रजप करणे आणि आपल्या परंपरेनुसार देवीची स्तोत्रे म्हणणे किंवा देवीचे पाठ करणे अशी साधना केली जाते. परंतु या सर्व बाह्य विधींच्या पाठीमागील अंतःकरणाची भावना अधिक महत्त्वाची आहे. देवीसमोर दीप लावताना अज्ञानाचा अंधार दूर करण्याची भावना असावी. फूल अर्पण करताना मनातील कटुता आणि नकारात्मक विचार दूर करण्याचा संकल्प असावा. नैवेद्य अर्पण करताना आपल्या कर्मांचे फळ दैवी शक्तीला समर्पित करण्याची भावना असावी. मंत्रजप करताना मन एका केंद्रावर स्थिर करण्याचा प्रयत्न असावा. हीच उपासनेची अंतर्मुख दिशा आहे. ब्रह्मचारिणीच्या स्वरूपातून नवरात्र आपल्याला सांगते की संकल्प करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले सातत्य महत्त्वाचे आहे. इच्छा प्रत्येकाच्या मनात असतात, परंतु प्रज्वलित केलेल्या घटातील ज्योत जशी अखंड ठेवली जाते त्याचप्रमाणे मनातील संकल्पाची ज्योतही अखंड तैवत ठेवावी. इच्छा या ध्येयामध्ये आणि ध्येय हे साधनेत रूपांतरित करण्यासाठी तपश्चर्या ही अति आवश्यक असते. म्हणून ब्रह्मचारिणी म्हणजे केवळ तपस्विनी पार्वतीचे रूप नाही, ती संकल्पाची दृढता आहे, ती मनाची एकाग्रता आहे, इंद्रिय संयमाची प्रेरणा आहे, ध्येयासाठी केलेल्या त्यागाचे प्रतीक आहे, अडचणींसमोर न झुकण्याची वृत्ती आहे. ब्रह्मचारिणी ही अपयशानंतर पुन्हा उभी राहण्याची शक्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती स्वतःच्या अंतर्मनावर विजय मिळवण्याची साधना आहे. घटस्थापनेत संकल्पाचा जन्म होतो आणि ब्रह्मचारिणीच्या साधनेत त्या संकल्पाला दिशा आणि सामर्थ्य मिळते. देवी ब्रह्मचारिणीची उपासना म्हणजे केवळ काही मंत्र म्हणणे किंवा एक दिवस व्रत करणे नव्हे.
ती आपल्या जीवनातील प्रत्येक कृती अधिक शिस्तबद्ध, संयमी आणि अर्थपूर्ण करण्याची प्रेरणा आहे. तिच्या हातातील जपमाळ सांगते की मनाला पुन्हा योग्य दिशेने आणा. तिच्या हातातील कमंडलू सांगतो अनावश्यक आसक्तीपासून दूर राहा. तिची तपस्विनी मुद्रा आपल्याला सांगते ध्येयासाठी संयम स्वीकारा. तिची कथा सांगते संकल्प अढळ असेल तरी कठीण मार्गही पार करता येतो. देवी ब्रह्मचारिणीचा मंत्र सांगतो देवी शक्तीसमोर अहंकार सोडून नतमस्तक व्हा. या सर्वांचा अंतिम संदेश एकच आहे, तो म्हणजे मन जिंका, संयम जपा, साधना करा आणि ध्येयापासून विचलित होऊ नका. आई तुळजाभवानीच्या चरणी हीच प्रार्थना. आमच्या मनातील अस्थिरता दूर होऊ दे, विचारांना दिशा मिळू दे, आमच्या संकल्पांना बळ मिळू दे, प्रयत्नांना सातत्य मिळू दे, वाणीला संयम मिळू दे आणि कर्माला सात्विकता प्राप्त होऊ दे. नवरात्राच्या द्वितीयेची अधिष्ठात्री देवी ब्रह्मचारिणी ही तपश्चर्येची ज्योत आहे, संयमाची मूर्ती आहे, साधनेचा मार्ग आहे आणि अंतर्मनातील सुप्त शक्ती जागृत करणारे तेज आहे. ओम देवी ब्रह्मचारिणी नमः. हा देवी ब्रह्मचारिणीची साधना करण्याचा एक प्रभावी मंत्र आहे. तर या माहितीबरोबरच आपण आजच्या कार्यक्रमात विराम घेऊया. मी तुमचा मित्र आणि आजच्या कार्यक्रमाचा निवेदक आरजे श्रेयस जाधव. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. जय भवानी, जय शिवाजी. आई तुळजाभवानी मातेचा विजय असो.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: ए, क्या सोच रही हो?
1: मैं?
0: हाँ हाँ
1: कुछ भी तो नहीं।
0: बोलो ना कुछ तो।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.
1: ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, अब क्या सुनाए.

तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना, रूप तेरा मस्ताना प्यार मेरा

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

करे शोर। अरे बाबा, शोर नहीं, शोर, शोर, शोर।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाईप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जग जगले दिजुबा।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा।

रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

Hallelujah.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.